1305 किलोहर्ट्स अर्थात 229° नोमीटर्स आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते, आज रविवार, भारतीय सौर तिथी 11 श्रावण शके 1948 म्हणजेच 2 ऑगस्ट 2026. श्रोते, प्रातकालीन प्रसारण सभेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनेवर वाजलेला राग गुजरे तोडे आपण ऐकलात. आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे आणि रात्री 6 वाजता दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आराधना म्हणजे कुठल्याही देवदेवतांची, पूज्य व्यक्तींची केलेली पूजा अर्चना. ही पूजा भक्तिभावाने जी केली जाते तिलाच आराधना असे म्हटले जाते. पूजा करताना त्या देवतांची व्यक्तीचे स्तोत्र

0: उपासना करून आराधना केली जाते, त्यांना प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. हा शब्द संस्कृतमधून आला आहे. आराधनम या शब्दापासून आला आहे, ज्याचा मुख्य उद्देश एखाद्याला प्रसन्न करणे किंवा आदर व्यक्त करणे असा होतो. आराधनाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. भक्ती आणि श्रद्धा. ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवणे, त्याच्याशी जोडणे. स्तुती व प्रार्थना. देवाचे गुणगान गाणे आणि त्याच्याकडे आपल्या चांगल्या गोष्टीसाठी प्रार्थना करणे. पूजा आणि उपासना. विधीपूर्वक देवाची पूजा करणे किंवा ध्यान उपासना करणे. समर्पण भाव. आपले जीवन किंवा धर्म कर्म ईश्वराला समर्पित करणे. अहंकाराचा भाव त्याग करून ईश्वराप्रती निष्ठा ठेवून आपला भाव समर्पित करणे, यालाच आराधना म्हणतात. प्रेम आणि आराधना ही एक केवळ पूजा नसून ईश्वरावरील अथांग प्रेम आणि निष्ठेची भावना आहे. अंतःकरणाची शुद्धता. बाह्य कर्मकांडापेक्षा यामध्ये आंतरिक भाव, शुद्ध मन आणि आत्मसमर्पणाला अधिक महत्त्व दिले जाते. आराधनेचा अर्थ केवळ स्तुती करणे नव्हे तर ईश्वराच्या आज्ञांचे पालन करून स्वतःला त्याच्या इच्छेला समर्पित करणे हो. त्याचबरोबर आराधना एक मौलिक विचारधारा आहे, ज्या विचाराद्वारे उपासना, पूजा, ईश्वराप्रती आदर भाव, मूल्यांचा विचार केला जातो. प्रत्येक धर्मामध्ये आराधनेचे मार्ग वेगळेवेगळे सांगितले आहेत, तरी पण शेवटी ते श्रद्धा, उपासना, पूजा येथेच येऊन थांबतात हे मात्र खरे. आराधना करताना देवाचे जेही काही आपण स्तोत्र गातो किंवा स्तुतीपर जेही काही अभंग, भक्तिगीत, पूजा अर्चा करताना सकारात्मक भाव जागृत ठेवतो. अंतःकरणातील मलिनता, अहंभाव, दुसऱ्या व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दलचे वाईट विचार दूर होतात. म्हणून तर आपल्या संस्कारामध्ये आराधनेला खूप महत्त्व आहे. ध्यानधारणा हा योगाचा महत्त्वाचा उद्देश आहे. यामध्ये योग करताना एका विशिष्ट केंद्र बिंदूकडे लक्ष केंद्रित करून ईश्वराची प्रार्थना केली जाते, ईश्वराबद्दल आराधना केली जाते आणि यातून धारणा पूर्ण होत राहते. यामुळे सकारात्मक विचार प्रवाहित होतात आणि सैरभैर झालेले मन आणि अंतःकरण शुद्ध होण्यास मदत होते. पूर्वीपासून हिंदू धर्मामध्ये आराधनेला खूप महत्त्व दिलेले आहे. जसे की प्रातः समय स्नान करून संध्यापूजा आणि स्तोत्र वाचणे या विधीचे नियमित पालन केले जात होते. यामध्ये संध्या करताना सूर्याला अर्घ्य देताना त्याच्याबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त करून नकारात्मक विचार बाजूला ठेवून त्याच्यापुढे नतमस्तक होणे, निसर्गाप्रती आदर भाव ठेवणे हाच उद्देश आराधनेचा आहे. निसर्गातील पूजा करताना उंबर, वड, तुळस, पिंपळ याचीही पूजा केली जाते. एवढेच नव्हे तर सणाचे आणि ऋतूचे आगमन झाले की त्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांची आपण पूजा करतो. ही पूजा करताना झाडे, वेली, प्राणी, नदी, समुद्र, आकाश, गंगा, प्राणी यांचीही पूजा केली जाते आणि निसर्गाची आराधना करून त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले जाते. म्हणजे स्तुतीपाठ केले जाते, तिथे पूजा मांडली जाते. हे निसर्ग देवता तुझे औदार्य आम्हाला सुखाच्या मार्गाकडे नेतो ही भावना आपण तेथे व्यक्त करतो. ही नम्र भावना आराधनेतून प्रगट होते. शेवटच्या टप्प्यात हे सांगावेसे वाटते की संत मंडळीने जी आराधना केली ती निवांत ठिकाणी जाऊन केली, जेणेकरून आपले मन हे प्रापंचिक गोष्टीत रमू नये. मी आणि ईश्वर एवढेच समीकरण असावे यासाठीच तुकारामाने देहूजवळील डोंगर भंडारमाळ यावर जाऊन अभंग गाथा हा ग्रंथ लिहिला. तर रामदास स्वामीने देवाची म्हणजेच रामाची उपासना आराधना करताना शिवथर या डोंगराच्या पायथ्याशी निवांत बसून दासबोध या ग्रंथाची निर्मिती केली. आज ती समाजासाठी हितकारक आहे. परमेश्वराप्रती आराधना करताना मन एकचित्त होते तेव्हा चांगले विचारांतून मनाची शुद्धी होते. पण समाजालाही चांगले काही देण्याची वृत्ती वाढीस लागते. म्हणूनच आपल्या धर्मामध्ये आराधनाला फार महत्त्वाचे आणि पवित्र असे स्थान दिलेले आहे. धन्यवाद.
1: आराधना याविषयी शुभदा गोळेगावकर यांचे विचार आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 6:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमात सुरतल्या ऐकत अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये ही भक्तिरचना.

लता मंगेशकर यांच्या सुरामध्ये ही भक्तिरचना आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरामध्ये ही भक्तिरचना.

पंडित भीमसेन जोशी यांच्या सुरामध्ये ही भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात येण्यात ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या सुरात ही भक्तिरचना.

0: आशा भोसले यांच्या स्वरामध्ये हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत आणि श्रोतो याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतो सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या शेतकरी बंधूंसाठी माहितीपर कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ऐका.
1: 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है.
2: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास विकासाची.
4: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
0: शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज ऐकूयात जमिनीची सुपीकता पातळी वाढविण्याचे उपाय याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांनी दिलेली माहिती.
5: नमस्कार.

0: शेतकरी बंधूंनो, जमिनीची सुपीकता पातळी म्हणजे जी जमीन पूर्णपणे निरोगी आहे, जी जमीन सजीव आहे, जिच्यात कमीत कमी दोष आहेत, जिच्यात जास्तीत जास्त उपयुक्त गुण आहेत व जिच्यात पीक वाढीस अतिशय पोषक वातावरण आहे, अशा जमिनीस आपण सुपीकता पातळी मोजण्यासाठी मृदा चाचणीद्वारे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचे प्रमाण काय आहे हे समजावून घ्यावे. गुणधर्माच्या प्रमाणावरूनच जमिनीची सुपीकता पातळी कशी आहे, मध्यम आहे किंवा कमी आहे किंवा उत्तम आहे हे ठरवले जाते. आणि त्यानुसार जमिनीची सुपीकता पातळी कमी असल्यास योग्य त्या शिफारसी आपल्याला सुचवल्या जातात. आपल्या जमिनीची सुपीकता पातळी ही कमी असेल तर त्यासाठी आपल्याला वाढविण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग आहेत. जमिनीची सुपीकता पातळी वाढविण्यासाठी जे मार्ग आहेत ते जमिनीत नेमके कोणते दोष आहे यावर आधारित असतात. त्यासंबंधीची आवश्यक माहिती, जसं भरखतांचा वापर आपण कशा प्रकारे करतो किंवा करतो की नाही करतो, या सगळ्या प्रकारच्या माहितीवरून आपण जमिनीची सुपीकता पातळी ठरवू शकतो. त्यानंतर आहे जैविक खतांचा आपण वापर करतो का, तो प्रत्येक वर्षी करतो का, तो रबीमध्येच करतो किंवा खरीप पिकांसाठी करतो. रासायनिक खतांचा वापर हा माती परीक्षण केल्यानंतर आपण करतो. खतांचा समतोल आपण साधतो का, या प्रकारचीही माहिती आवश्यक असते. आपण जर जमिनीची सुपीकता पातळी काढायची असेल तर त्यासोबत आपल्या जमिनीमध्ये जे माती परीक्षण करताना आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं पण चाचणी केलेली आहे का, त्याचा पण आपण तपासणी केल्या जाते किंवा त्याच्या त्यासंबंधीची माहिती आपण आपली जमिनीची सुपीकता पातळी कशी आहे यावर ती ठरविला जाते. सर्वात महत्वाचं, सेंद्रिय स्वरूपात आपण नत्राचा पुरवठा करतो का, सेंद्रिय खतांचा आपण वापर करतो का, यासंबंधीची पण माहिती आपण जमिनीची सुपीकता पातळी ठरविताना करतो. त्यानंतर आपण पिकांची फेरपालट किंवा द्विदल पिकांचा फेरपालट समावेश करतो का, तेच ते पिके सतत घेतल्याने जमिनीची जी सुपीकता आहे ती बिघडते, जमिनीतील जी सूक्ष्म जीवाणूंची कार्यक्षमता कमी होते व त्यामुळे उत्पादनात घट होते. त्यामुळेच आपल्याला पिकांची फेरपालट केल्याने मशागतीतील खर्च कमी होते व खतांच्या वापरात बचत होऊन जमीन सुपीक राहण्यास मदत होते. म्हणून आपण प्रत्येकच वर्षी तेच ती पिके न घेता फेरपालट करणे अगदी महत्वाचे आहे. त्यानंतर आपण जमीन पूर्व मशागत करतो किंवा आंतर मशागत करतो याची माहिती आपल्याला जमिनीची सुपीकता पातळी ठरवताना करायची आहे.
1: जमिनीची सुपीकता पातळी वाढविण्याचे उपाय याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:45 सुरुवातीला आरोग्य व धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरण जागृतीपर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण लेप्टोस्पायरोसिस उंदरांचा ताप या पावसाळ्यात आढळणाऱ्या एका महत्त्वाच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी पिल्यानेही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर साधारण 5 ते 14 दिवसात या आजाराची लक्षणे

0: माणसात दिसून येतात. या आजाराची सुरुवात ताप, तीव्र अंगदुखी, विशेषतः पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ यापासून होऊ शकते. काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणे किंवा कावीळही होऊ शकते. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड, यकृत किंवा फुफ्फुसांवर परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात शक्यतोवर जाणे टाळा. जर पाण्यातून जाणे आवश्यक असेल तर गमबूट किंवा पायांचे संरक्षण करणारे शूज वापरा. बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. शरीरावर जखम असल्यास ती वॉशप्रूफ पट्टीने झाकून ठेवावी. घर व परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. अन्न पदार्थ झाकून ठेवा. ताजे गरम अन्न खा. स्वच्छ उकळलेले पाणी प्या. पूरग्रस्त भागात किंवा शेतीत काम करणाऱ्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जर पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. शेवटी स्वच्छता, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हीच लेप्टोस्पायरोसिस पासून बचावाची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्यात पाण्यात राहिल्यामुळे दुसरा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात वाढतात. या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याची काळजी घेण्यासाठी त्वचा व शरीर स्वच्छ व कोरडी ठेवावी. चला आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण टायफॉइड या पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. आता कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात.
1: तसं म्हणतात की जंगल ॲक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं, पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे दोन टाईम्स असतात की एक अगदी सकाळचा टाईम आणि अगदी संध्याकाळचा टाईम, या दोन वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडकं जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो, जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेलात तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात. दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या बेडच्या कॉर्नरमधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर

0: आपल्याला झोपू देत नाही, असे असते जंगलातली रात्र। कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, की असा ओरडण्याचा आवाज येईल। तो आऊल जो आहे त्याला आपण बारण आऊल किंवा गव्हाणी घुबड आपण मराठीत म्हणतो, तो ओरडत असतो बाहेरून। संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आऊलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा, म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आऊलेट म्हणतो। हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स, आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस की की की की की की की की असे जोरात आवाज करतात, ते पेअर्समध्ये राहतात, तुम्ही ऐकलंही असेल कदाचित। अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते, जे दिवसा ऍक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात, आणि जे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात, आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते। तर फ्रॉग्स का आवाज करत असतील, किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना। जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युजुअली जंगलात होत नाही, युजुअली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो। पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केला, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो। जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेन, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे, आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात, तिथे ते पाण्यात अंडी टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅटपोल्स बाहेर येतात, आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कम्प्लीट होते। तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं। जसं फ्रॉग्सच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात, त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते, जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यां थ्रू पण, तर त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतात। बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात, या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात। तर अशा पद्धतीची असते ही रात्र।
1: वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ॲडव्हान्समेंट झाली?
0: आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ॲडजस्ट करतात वातावरणात अजून तेवढी ॲडव्हान्स झालेली नाही आहे। पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा यूज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी। मी एक एक्झाम्पल देतो, मी पन्ना नॅशनल पार्कमध्ये होतो आता मागच्या वर्षी, तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो, आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा एक आम्हाला एक आऊल दिसला, आणि तो आऊल ॲक्च्युली पाण्याच्या जवळ म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं, तिथे त्या पोलवर येऊन बसला, आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती, आणि जसं आम्ही टॉर्च लाईट दिला त्याच्यावर तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती, ठीक आहे, आणि ती जी शॅडो आहे ती शॅडो त्याच्याबद्दल असलेले गैरसमज जे आहेत ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू। त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो, की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्वे करू शकते।
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्डलाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं। आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात। नमस्कार।

आपण ऐकू शकाल. 9:20 आणि लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 9:35 आणि उर्दू कार्यक्रम दिल्ली के दौरान आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मिश्र संगीत, 10:15 आणि एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत खिलाडी या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल. गीतरचना आहेत देव कोहली, श्यामराज आणि अनवर सागर यांच्या, तर संगीतकार आहेत जतीन ललित. 10:30 आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 11:05 आणि युवा कट्टा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवादाचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. अकरा वाजून 35 आणि बालमंडळ हा छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम, यामध्ये चिंतामणी इंटरनॅशनल स्कूल धर्मापुरी जिंतूर रोड परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कलागुणदर्शन हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निवेदन आहे वैशाली जोशी यांचे. 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम, मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 1:05 आणि गीतबहार हा कार्यक्रम, 1:40 आणि सोलापूर जिल्हा वार्तापत्र, 1:45 आणि भावदारांतर्गत सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, 2:05 आणि आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, 2:10 आणि परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 2:30 आणि नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते आमचे या सभेचे उर्वरित कार्यक्रम.

0: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवारी या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवारी या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.

आज आमची सायंकालीन प्रसारण सभा प्रारंभ होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 6:30 गंमत जमत हा छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम. यामध्ये आवड बळीराजाची हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कार्यक्रमात सहभाग आहे संजय थोरात आणि वैशाली वांगेकर यांचा. 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. 8:30 भावधारा हा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. 9:30 अखिल भारतीय नभोनाट्याचा कार्यक्रम. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. हे होते आमच्या आज प्रसारणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. देशभरात 10,000 ठिकाणी नशामुक्ती शपथविधी समारंभाचं आयोजन. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनं प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादानुसार देश मार्गक्रमण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. करांचा अग्रिम म्हणून केंद्रांकडून राज्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी पटकावली 7 सुवर्णपदकं. एकूण 39 पदकांसह भारताची 4थ्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. नशामुक्त भारत आणि विकसित भारत 2047 या संकल्पनांना साकार

0: करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा प्रारंभ करणार आहेत. देशातल्या तरुणांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लोकचळवळ उभी करावी असं आवाहन पंतप्रधान या उपक्रमाद्वारे करणार आहेत. जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि सातत्यपूर्ण लोकसहभागाला प्रोत्साहन देऊन व्यसनमुक्त भारत घडवण्याच्या सामूहिक राष्ट्रीय मोहिमेसाठी तरुण नागरिकांना एकत्र आणणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्त आज देशभरात जवळपास 10,000 ठिकाणी एकाच वेळी नशामुक्ती शपथविधी समारंभ आयोजित केले जाणार आहेत. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. संसदेनं मंजूर केलेल्या या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालं असून यामुळे परीक्षा प्रणाली अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळं, बनावट प्रवेशपत्र, संगणक नेटवर्कशी छेडछाड, उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा 16 प्रकारच्या गैरप्रकारांचा आळा घालण्यासाठी या कायद्यात कठोर तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांनी रुजवलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर देश मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 शहा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना शहा म्हणाले,
1: तिलक महाराज ने जब गणपती उत्सव और शिवाजी महोत्सव सुरू किया उन्होंने राष्ट्रवाद को देखते देखते सांस्कृतिक राष्ट्रवाद में बदलने का काम किया. उन्होंने आने वाले दिनों में देश के चलने की दिशा भी तय कर दी और कहा कि ये देश जब भी आजाद होगा इस रास्ते पर चलेगा. और वो व्यक्ति की दूरंदेशी देखिए, आज देश सांस्कृतिक राष्ट्रवाद के रास्ते पर चल पड़ा है, देश यही रास्ते पे चलता रहेगा.
0: दरम्यान देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य करण्यात डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं शहा यांनी नमूद केलं. डोभाल यांची दूरदृष्टी, धाडस आणि धोरणांमुळे देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचं ते म्हणाले. डोभाल यांनी यावेळी बोलताना पुण्याशी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी जोडलेल्या असल्याचं सांगितलं. त्याच शहरात लोकमान्य टिळकांच्या नावानं सन्मानित होणं हा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे. हा निधी 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणा व्यतिरिक्त देण्यात आला असून त्यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाला मोठा आधार मिळणार आहे. पूर निवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर कालपासून लागू झाले. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. 5 किलो वजनाच्या छोट्या सिलेंडरचे दरही 808.50 रुपये या किमतीवरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये करण्यात आले आहेत. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. चुकीच्या कामासाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल असं भोयर यांनी सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 जुलै अखेर राज्यभरातून 53,74,039 पीक विमा अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे तर 3,47,354 अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी

0: मनुज जिंदल यांनी काल टिळकांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं विश्व हिंदू परिषदेसह विविध संस्था संघटनांच्या वतीनं टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना काल अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजानं चाललं पाहिजे असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यावेळी म्हणाले. बीड इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्ण पाठपुरावा करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आल्याची माहितीही आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. महोत्सवानिमित्त समता सैनिक दलानं मानवंदना दिली. 1000 महिलांच्या सहभागानं पंचशील फेटा रॅली काढण्यात आली. नांदेड तसंच धाराशिव इथंही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणी संग्रहालय मिटमिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. या पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि नैसर्गिक सावली मिळावी यासाठी नर्सरीमधूनच थेट 10-12 फूट उंचीची 150 झाडं लावली जाणार आहेत. येत्या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करणार असल्याचं येडगे यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात देवणी इथं मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात 2 पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी झालं. ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी यावेळी बोलताना ग्रामीण भागात साहित्य चळवळींची आवश्यकता असल्याचं नमूद केलं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत काल 7 सुवर्णपदकांची कमाई केली. जॅस्मिन बंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घनसास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांनी सुवर्णपदकं पटकावली तर मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन, जादूमणी सिंग आणि नरेंद्र बेरवाल यांनी रौप्य पदकं जिंकली. पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या शॉर्टपुट F75 गटात सोमन राणानं सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत शुभम जुयालला रौप्य पदक मिळालं. तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेलनं रौप्य तर सेल्वा प्रभूनं कांस्य पदक जिंकलं. 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगला तर ज्युदोमध्ये उन्नती शर्माला कांस्य पदक मिळालं. या स्पर्धेत भारतानं 39 पदकं जिंकून 4थ्या स्थानावर झेप घेतली आहे. यामध्ये 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं काल उघडीप दिली. मात्र पुढील 4 दिवसात मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पैठणच्या जायकवाडी धरणात 57,266 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाचा पाणीसाठा 82% वर पोहोचला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1100 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. देशभरात 10,000 ठिकाणी नशामुक्ती शपथविधी समारंभांचं आयोजन. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनं प्रतिबंध सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि लोकमान्य टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादानुसार देश मार्गक्रमण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:20 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

शेतकरी बंधनं ऑगस्ट महिन्यापासून दर गुरुवारी प्रसारित होणारा अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा आवड बळी राजाची हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30 तेव्हा या कार्यक्रमासाठी भरपूर पत्र पाठवा आणि आपल्या आवडीच्या फरमाईश गीताचा आनंद घ्या तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळी राजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून

श्रोतेहो, किडनीविषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यावयाची आहेत तर नक्की फोन करा. आकाशवाणी परभणी केंद्र प्रसारित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात दिनांक 4 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि जाणून घ्या सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांच्याकडून तुम्हाला पडलेल्या किडनी विषयक आजारांवरील प्रश्नांची उत्तरं. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:30. दिनांक 4 ऑगस्ट रोजी जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या श्रोतेहो, किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी.

श्रोते हो, ऑगस्ट महिन्यापासून आपल्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल झालेला आहे. कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावा, ऑगस्ट महिन्यापासून आवड बळीराजेची हा कार्यक्रम दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित होईल. कृपया श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला भरपूर असे पत्र पाठवायचे आहेत आणि सोबतच मनोरंजक अशी गाणी देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे आणि ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अखंडपणे सुरू असलेल्या मराठी विश्वकोश निर्मितीची प्रथमावृत्ती सांगता 2015 साली झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ तयार केला. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची माहिती देण्याकरता आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्याव्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, विश्वकोश खंडाचं काम पूर्ण झाल्यानंतर नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे विश्वकोश निर्मितीचं काम व्यापक होण्यासाठी मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ अस्तित्वात आलीत, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
1: पाश्चात्य जगतातील रेनेसान्स युग अर्थात प्रबोधनाचा काळ सर्वश्रुत आहे. या काळात विविध क्षेत्रात क्रांती होऊन विज्ञानाधिष्ठित समाजाचे आधुनिक पर्व अर्थात ज्ञाननिर्मितीचे पर्व सुरू झाले. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून मातृभाषिक विचारांची प्रगल्भता वृद्धिंगत करण्यासाठी कोश वाङ्मय निर्मितीचे कार्य तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. कोश वाङ्मय हे ज्ञान शाश्वत करण्याचे उत्तम माध्यम असल्याची जाण असणाऱ्या तर्कतीर्थांनी सर्व विषय संग्राहक अशा मराठी विश्वकोश खंडनिर्मिती या प्रकल्पाची योजना आखली. मराठी वर्णानुक्रमे अकारविल्ले रचलेला अर्थात अंक या नोंदीपासून ज्ञेयवाद या नोंदीपर्यंत 1 ते 20 खंडात विभागलेल्या प्रथमावृत्तीची सांगता 2015 मध्ये झाली. प्रथमावृत्तीच्या अनुषंगाने खंडनिर्मितीचे काम झाले असले तरी 1960 ते 2015 या प्रदीर्घ कालावधीत विषयाच्या नवनवीन शाखोपशाखांचा विस्तार झाला. नवनवीन संकल्पना विचार प्रवाह उदयास आले. त्यामुळे प्रकाशित झालेल्या खंडाच्या माहितीला अद्ययावत करण्याची गरज प्रकर्षाने जाणू लागली. सुरुवातीच्या कार्यपद्धतीत विश्वकोश खंड मराठी वर्णानुक्रमे अकारविल्ले रचलेला असल्याने मुद्रण प्रक्रियेत एखादी नोंद लेखन समीक्षण संपादन या प्रक्रियेत असल्यास त्याचा परिणाम पुढल्या नोंदींवर होत असे. या सर्व पार्श्वभूमीवर संपादन प्रक्रियेत गती देण्याकरिता विश्वकोश निर्मिती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व प्रमुख संपादक दिलीप करंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यपद्धतीत नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे आमूलाग्र बदल करण्यात आला. त्यातूनच मराठी विश्वकोश ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: मॅडम, आपण म्हणालात की नवीन कार्यपद्धती विकसित करण्यात आली, कशी होती ही कार्यपद्धती त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल आपण?
1: ज्ञान मंडळाची संकल्पना ही विकेंद्रित पद्धतीने संपर्क तंत्रज्ञानाचा वापर करून कोशीय लेखनास आवश्यक समाज घटकांचा सर्वसमावेशकता वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळे ही अंदाजित 60 विषयाधारित होती. ज्ञान मंडळ ही संकल्पना मुख्यतः 2 स्तरांवर कार्यान्वित करण्याचे धोरण होते. महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक व संशोधन संस्था, विविध विद्यापीठे यांचा सक्रिय सहभाग घेण्याकरिता पालक संस्था म्हणून कार्यान्वित करण्यात आल्या. विद्यापीठांचा सहभाग कोशीय लेखनात घेण्याचे ठरविण्यात आले. मंडळातील सदस्यांनी विषय पालक म्हणून विषयांच्या पालकत्वाची जबाबदारी देण्याचे ठरविण्यात आले. सर्व पालक संस्थांसोबत मंडळाने रीतसर सामंजस्य करार सुद्धा केले होते. पालक संस्थेच्या स्तरावर विषयातील तज्ज्ञांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले. विषयनिहाय साधारणतः 5 ते 6 विषय तज्ज्ञांचे तज्ज्ञ सल्लागार मंडळ त्या त्या विषयात असावे असे ठरविण्यात आले. अशा प्रकारे ज्ञानमंडळात सर्वसाधारणपणे विषयपालक, तज्ज्ञ सल्लागार मंडळ आणि समन्वयक अशांचे नियोजन होते. विश्वकोश स्तरावरून विषयनिहाय दिलेल्या संपादकांकडून नोंदींवर अंतिम संस्करण संपादन करून नोंद थेट प्रमुख संपादकांच्या अंतिम मान्यतेकरिता ऑनलाईन पद्धतीने थेट संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: मॅडम, कोशीय लेखनाच्या पद्धतीत तंत्रज्ञानाचा वाटा अधिक आहे, आता त्याचा फायदा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागाला कसा कसा झालाय याविषयी आम्हाला सांगा.
1: ज्ञान मंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर नोंदी प्रकाशित करण्याचे होते. त्यामुळे जे काही अकार

0: विल्लेपण होतं नोंदींचं, त्याचं अवलंबित्व संपुष्टात आलं. विषयांच्या सखोलतेला, सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणच द्यायचं झालं तर भौतिक विज्ञानातली उपयोजित शाखा म्हणून नॅनो टेक्नॉलॉजी अर्थात अब्जांश तंत्रज्ञान या विषयाला आपण बघतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या ही एकच नोंद आपल्याला दिसणार, पण त्याऐवजी अब्जांश तंत्रज्ञानाच्या ज्ञानमंडळाअंतर्गत त्यांच्या सखोलतेला म्हटल्याप्रमाणे क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकी बॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या स्वतंत्र नोंदी घेण्यात आलेल्या आहे. अर्थातच त्याच्या गर्भतेला आणि सखोलतेला मुभा मिळाली. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंदी ज्याही आपण लेखकांना देतो त्याचा एक ठराविक आराखडा ठरलेला असतो की आपल्याला ती नोंद कशा स्वरूपात लिहून घ्यायची आहे, त्याची व्याप्ती त्या नोंदींमध्ये किती असावी, त्यात दिलेले शब्दरचना किती कसं असावे किंवा परिभाषेचा वापर कसा करावा, असे संक्षेप, विस्तार या सगळ्यांची माहिती आपण लेखकांना पुरवून त्या नोंदी परिपूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानमंडळामार्फत विषयनिहाय नोंदी घेऊन त्या थेट संकेतस्थळावर प्रकाशित केल्यामुळे अकारविल्ले नोंदींवरचे अवलंबित्व संपुष्टात आले. विषयांच्या सखोलतेला आणि सुलभीकरणाला मुभा मिळाली. उदाहरणार्थ भौतिकीची उपयोजित शाखा म्हणून अब्जांश तंत्रज्ञान अर्थात नॅनो टेक्नॉलॉजीला आपण म्हणतो. विश्वकोशाच्या संहिताखंडात सूक्ष्मातीत तंत्रविद्या या नावाने एकच नोंद आहे, परंतु त्याला स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन केल्याने क्वांटम डॉट्स, फुलरीन, बकी बॉल्स, नॅनो मटेरियल यांसारख्या महत्त्वपूर्ण संकल्पनांवरही नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. विश्वकोशीय लेखनाची एक शास्त्रशुद्ध पद्धत असते. कोशीय लेखन करीत असताना विषयावरील जे ज्ञान उपलब्ध आहे ते संकलित करून वस्तुनिष्ठ आणि स्थूल परिचयाच्या स्वरूपात शक्य तितक्या सुलभतेने जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचवणे हे मुख्यतः विश्वकोशाचे कार्य आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नोंद लेखन करत असताना लेखकांनी काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक नोंदींचे स्वरूपानिशय किंवा स्वरूपानिहाय नोंद विषयाची व्याप्ती व तिच्यात मुकर्रर केलेली शब्दसंख्या लक्षात घेतली पाहिजे. त्यात किती संक्षेप आहेत, त्यात कशा परिभाषा वापरायच्या आणि कुठून वापरायच्या याच्या संदर्भात आपण नीट आराखडे सुद्धा तयार केलेले आहेत विशेषतः लेखकांसाठी. याचा वापर करून त्यांनी नोंद लेखन करावी ही अपेक्षा असते.
1: मॅडम, या नोंदींचा विज्ञान आणि तंत्रज्ञान कक्षेला जसा फायदा झाला तशा या नोंदी घेताना आणि एकंदरीतच खूप अडचणी आल्या असतील, तर त्या कोणत्या होत्या त्यावेळेला?
0: कोशीय लेखन करीत असताना आधुनिक विद्यांमध्ये पारंगत असणारे विद्वान मराठी भाषेत लेखन करण्यास उत्सुक नसतात. याचे सढळ एक कारण म्हणजे शब्दरचना त्यांना करणं अवघड जातं, परिभाषा पुरेशा मिळत नाही. विश्वकोशातील लेखनाच्या विषयाबद्दल तज्ज्ञ व्यक्तींकडून लेखन करून घेण्याची पद्धत आहे, परंतु तज्ज्ञ ही विशेषण कुणाला लावावे याबद्दल मतभेद असू शकतात. विशिष्ट विषयाचे तज्ज्ञ विश्वकोशातील लेखनासाठी उपलब्ध होणे अनेकदा कठीण असते. लेखन करण्याकडे कल नसणे, कल असला तर त्या क्षेत्रातील कामातील व्याप बराच असल्यामुळे विश्वकोशीय लेखनासाठी सवड नसणे, आणि सवड असली तरी आपला वेळ संकल्पनात्मक आणि परिचयात्मक अशा लेखनासाठी देण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यास क्षेत्रावर सर्जनशीलतेला देण्यासाठी किंवा संशोधन लेखन करण्यासाठी ते वेळ घालवतात. म्हणजे यासारखी अनेक कारणं विज्ञान आणि तंत्रविद्यांच्या लेखन करण्यामागे असू शकतात. मराठी विश्वकोशातील ज्ञानमंडळ हे विविध विषयाच्या तज्ज्ञांचे मुक्त व्यासपीठ असल्यामुळे या माध्यमातून वाचकाला विशिष्ट आणि वस्तुनिष्ठ ज्ञान उपलब्ध होत असते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि थोडक्यातच ज्ञानमंडळाच्या मदतीने या अडचणीवर आपण मात करू अशी अपेक्षा राहील.
1: मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक तज्ज्ञांना कोश निर्मिती प्रक्रियेमध्ये सामील करून घेत आहोत. आता या अंतर्गत काय उद्दिष्ट यामुळे साध्य झालेली आहेत याविषयी सांगा.
0: कोशीय लेखन करीत असताना अचूकता, अद्यावतता, बंदिस्तपणा, नेमकेपणा आणि वस्तुनिष्ठता हे 5 गुणविशेषण आवश्यक असतात. कोशीय लेखन किंवा समीक्षण पद्धतीशास्त्राची ओळख होण्यासाठी विश्वकोश स्तरावरून नोंदींचे आराखडे तयार करण्यात आलेले आहे. संकल्पना, तत्वे आणि सिद्धांत, चिन्हे व प्रतीके, संस्था, चरित्रात्मक इत्यादींसाठी आराखडे देण्यात आलेले आहेत. म्हणजे जर मी उदाहरणच द्यायचं झालं तर चरित्र

कथात्मक नोंदींमध्ये काय असावं, म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये त्यांच्या जन्म मृत्यूपासून, तर दुसऱ्यामध्ये त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा कालावधी, आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी जे काही अचीवमेंट केलेलं आहे याबद्दलचे आराखडे आपण तयार केलेले आहेत. तर ते आपण लेखकांना देतो. लेखक आम्ही या लेखकांना हे सगळे आराखडे अवगत करण्यासाठी विविध कार्यशाळा, बैठका या माध्यमातून देऊन त्यांना प्रशिक्षण देतो. मराठी विश्वकोशाच्या ज्ञान मंडळ या मार्फत मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण होत असल्याने लेखकांना ते वाचण्याबद्दल उत्सुकता असते. www.marathiviswakosh.org असे या ज्ञान मंडळाच्या संकेतस्थळाचे नाव आहे. लेखक समीक्षक यांच्या सोयीसाठी मी म्हटल्याप्रमाणे ज्ञानसरिता, मराठी विश्वकोश, परिभाषाकोश, मराठी शुद्धलेखन नियम अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्ञानसरिता अंतर्गत नोंद म्हणजे काय, आशय संपादन कसे करावे, भाषा संपादन कसे करावे, संदर्भ कसे निवडावेत, भाषांतर आपण जेव्हा एखाद्या नोंदींचं करतो ते कसं असावं, ज्ञानमंडळ ही संकल्पना आणि त्यातूनच जी आपली ज्ञानसंस्कृती

0: संहिता, मराठी विश्वकोश, परिभाषा कोश, मराठी शुद्ध लेखन नियम अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्ञानसरिता अंतर्गत नोंद म्हणजे काय, आशय संपादन कसे करावे, भाषा संपादन कसे करावे, संदर्भ कसे निवडावेत, भाषांतर आपण जेव्हा एखाद्या नोंदींचं करतो ते कसं असावं, ज्ञानमंडळ ही संकल्पना आणि त्यातूनच जी आपली ज्ञानसंस्कृती समृद्ध होणार आहे याबद्दलच्या काही विशेष तज्ञांकडून दिलेल्या नोंदी आपण संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहे. ज्ञानमंडळाच्या मार्फतीने आज तागायत विज्ञान व तंत्रज्ञान कक्षेतील जवळपास 2500 नोंदी ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 400 ते 500 लेखकांनी सहभाग घेतलेला आहे. मराठी विश्वकोशाच्या ज्ञानमंडळाच्या संकेतस्थळाला 83 लाखाहून अधिक अभ्यासक वाचकांनी भेटी दिलेल्या आहेत.
1: मॅडम, ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे की 83 लाख लोकांनी आपल्या या संकेतस्थळाला भेटी दिलेल्या आहेत. खूप छान. आज आपल्याकडे डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम, मराठी विश्वकोश ज्ञान मंडळाच्या विज्ञान आणि तंत्रविद्या कक्षा याविषयी माहिती सांगण्यासाठी आल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: अभिजात मराठी, आपली मराठी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना मी नेहमीप्रमाणे आवाहन करते की श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आम्हाला या ईमेलवर नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी.

0: Maraki.
1: Apli Maraki.
0: Abija Maraki.
1: Apli
2: अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आपण ऐकला. प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. तत्पुरी ऐका.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: जवाहर नवोदय विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली इथे शैक्षणिक वर्ष 2027-28 वर्ग 6वी साठी cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळाला भेट देऊन निःशुल्क अर्ज करा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2026 तसेच निवड चाचणी 28 नोव्हेंबर 2026 रोजी होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-1896-2241 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली.
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
5: पोलीस, बँक, आरबीआय

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.

0: सुरेश वाडकर, अंकळीकर, टिकेकर आणि सहकाऱ्यांच्या सुरामध्ये ही गीतरचना आपण ऐकली.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळची 7:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कथामृत हा कार्यक्रम. यामध्ये कान उघडणी ही कथा ऐकू शकाल. कथालेखन आहे साहित्यिक बबन शिंदे यांचं. कथाकथन केलं आहे सुमेधा कुलकर्णी यांनी.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत आपण साहित्यिक भवन शिंदे लिखित कान उघडणी ही कथा ऐकणार आहोत. धोंडीबा आणि कौशल्या हे जोडप, ते एका वाडीत राहत होतं. वाडीत अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण अधिक प्रमाणात होतं. जमीन मध्यम स्वरूपाची होती, पण गावातील लोक भयंकर धाडसी आणि कष्टाळू होती. हाडाचं पाणी करून ते आपला उदरनिर्वाह

उत्साह करत. खरं तर त्यांची आंतरिक शक्ती वाखाणण्याजोगी होती. कामाला भिडलं म्हणजे ते देहभान विसरून जात असत. धोंडीबा आणि कौशल्या यांना पसाभर जमीन होती, पण ती कोरडवाहू. तरी पण त्यांनी कधी कुणापुढं हात पसरला नव्हता. त्यांच्यात पाय ठेवील तिथं पाणी काढील अशी थमक होती. ती केवळ हातावर विश्वास असल्यामुळेच. मुलगी रतन 12वीत होती, मुलगा भिवा 8व्या वर्गात शिकत होता. तोही हुशार, कष्टाळू आणि प्रामाणिक होता. त्यांचे आजी आजोबा त्यांच्यावर चालता बोलता संस्कार रुजवत असत. सगळं कुटुंब होतकरू होतं. दोघा पती पत्नीनं शेतातून जाणारा नाला अडवून पाणी उपलब्ध केलं होतं. त्या 2 एकरमध्ये आता ते भाजीपाला घेऊ लागले. 2 म्हशी पण त्यांनी कष्टाच्या बळावर खरेदी केल्या होत्या. विशेषतः निर्व्यसनी परिवार, त्यामुळं सदैव हात ओला असे. धोंडीबा सकाळी भाजीपाला दूध घेऊन जवळच्या बाजारहाट असलेल्या गावात नेऊन विकत असे. तो परत येईपर्यंत कौशल्या म्हशी चारत असे. हा त्यांचा दिनक्रम होता. एके दिवशी धोंडीबा सकाळी दूध काढायला गोठ्यात गेला. गोठ्यात शिरताच भ्रमनिरास झाला. त्यांची तुफती म्हैस जमिनीवर आडवी पडली होती. तिचे पोट फुगले होते. ती पाय खोरीत होती. त्यानं कौशल्याला आवाज दिला. ती आवाज ऐकताच घाबरून गेली. कधीच आवाज न देणारा धनी आज हाक मारतो म्हणजे नक्कीच काहीतरी अघटित घडलं याची शंका तिच्या मनाला स्पर्शून गेली होती. गोठ्यात तडफडणाऱ्या म्हशीवर नजर पडताच तिनं मोठ्याने आवाज केला. आता माय चंद्रे, काय झालं ग तुला? कोणत्या वैऱ्यानं डाव साधला? तरी मी तुला सोडून कधी कुठे जात नाही. कोण घालक घातलं ग तुला? जीवाचं रान करून कसं बसं पोट भरायलो तर ते बी कुणाला बरं दिसत नाही म्हणावं. कौशल्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी गोठ्या पुढे जमले. प्रत्येक जण अचंबित होऊन विचारू लागला. शेजारची वयस्कर गुणामाय जवळ जाताच म्हणाली, कौसे काय झालं ग कुणाला? गुणामाय, देवानं केवढी आफत धाडली व मह्या चंद्रीला कुणी काय केलं असन? किती आत्मा होत आहे बघा ना व. अग बाई, त्रास तर होणार, मातर अगोदर शहानिशा तर करावं लागल ना. कोण काय घातलं कि कोणता आजार उबळला माहिती न बिहित, उगी चाळ घेण्यात काय अर्थ आहे? सर्वजण तर्क काढत होते. गावातील एक जाणकार म्हणाला, धोंडू अर लय फुगली र म्हैस, गोडेतेल पाजून बघ बाबा. दुसरा एक जण पुढे होत म्हणाला, मला वाटतं पान लागलं असेल गड्या. गावातील एक एक माणूस गोठ्यापुढे जमतच राहिला. त्यात शिकल्या सवरल्या प्रवीणनं मत मांडलं, धोंडीबा दादा, आपले हे सगळे तर्कवितर्क काहीच कामाचे नसतात. हे म्हणजे आजार म्हशीला इंजेक्शन पखालीला असं म्हटल्यागत होईल ह. त्यापेक्षा जनावराच्या दवाखान्यात गेलेलं बरं. वाडीतल्या बळीरामाचा टेम्पो उभाच होता. गावकऱ्यांनी तात्काळ टेम्पोत म्हैस घातली आणि दवाखान्यात जवळ केला. डॉक्टरांनी तपासून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. काही तासातच ऑपरेशन आटोपलं. डॉक्टर धोंडीबाला पाठ थोपटून म्हणाले, घाबरू नका, धोका टळला. म्हशीच्या पोटात प्लास्टिक निघालं. बरं झालं तुम्ही चटकन तिला आणलत. सर्व गावकरी कावरे बावरे झाले. सर्वांच्या डोक्यात लख प्रकाश पडला होता. कुणीतरी प्लास्टिकच्या पिशवीत खरकट गुंडाळून फेकलेले म्हशीने खाल्ले असावे. टेम्पो म्हशीसह गावात आला. जिवंत म्हैस पाहून सर्वांच्या जीवात जीव आला. कौशल्या तर हात जोडून म्हणाली, अरे देवा, कुठे फेडू तुझे उपकार? आमच्या लेकर वाळ्या घरावर तू कृपा केलीस बाबा. म्हशीच्या पोटात प्लास्टिक निघाल्याने गावात चर्चेला ऊत आला होता. गावातल्या चिमुकल्या पोरांमुळे गुरुजींच्या कानावर ही बातमी गेली. दुसरे दिवशी गुरुजींनी प्राथमिक शाळेत सर्व गावकऱ्यांची बैठक बोलावली. सर्व आबाल वृद्ध पाया पापड्या शाळेत जमल्या. गुरुजींनी विषयाला हात घातला. धोंडीबाच्या म्हशीचा मुद्दा पकडून गावकऱ्यांची कान उघडणी करायला सुरुवात केली. गुरुजींनी बोलायला सुरुवात करताच सर्वजण चिडीचाप झाले. गुरुजी म्हणाले, तर गावकऱ्यांनो, धोंडीबाची म्हैस वाचली हे ऐकून मला आनंद झाला. पण मला सर्व गावकऱ्यांना विनंती करायची आहे. सर्वजण भुचकळ्यात पडले. नारायण उठून ताडकन म्हणाला, गुरुजी, आता सध्या गाव तंगीत हाय बा, अगाऊ भानगडीत पाडू नका. गुरुजी हसत म्हणाले, प्रत्येक वेळी तुम्ही शाळेसाठी फूल नाही तर फुलाची पाकळी देत आलात, पण यावेळी मदत वगैरे नको ह. तुम्ही देतो म्हटलं तरी मी घेणार नाही. गोमाजी खुशीत होऊन सळसळत्या उत्साहात बोलला, तसं असेल तर मग काय बी हरकत नाही, बघा बोला पटकन. गुरुजींनी गावकऱ्यांचा रंगरोष पाहून मुद्दा

0: त्यालाच हात घातला. ते म्हणाले, प्लास्टिक मुक्त गाव करायचं आहे. प्लास्टिक काल म्हशीच्या जीवावर बेतलं होतं हे आपल्याला माहीतच आहे. हो हो गुरुजी, सर्वांनी होकार दिला. गुरुजी पुढे म्हणाले, प्लास्टिकमुळं अनेक संकटं असंख्य जीवांवर हल्ला करतात, नाल्यात तुंबतात. प्लास्टिकच्या ग्लासमध्ये चहा प्याल्याने कॅन्सरसारखे भयंकर आजार होतात. जेथे प्लास्टिक पडलेलं असतं तेथे रोपटे उगवत नाही. बापरे, काय म्हणता गुरुजी, मग तर फारच अवघड गोष्ट आहे, मध्येच टोपाजी बोलला. पुन्हा गुरुजींनी सर्वांचं लक्ष वेधलं. हो, आपण बाजारातून सामान आणायला कापडाच्या पिशव्यांऐवजी प्लास्टिकचा वापर करतो, त्यामुळे घराघरात रोजच प्लास्टिक येतं. ते जमिनीत विरघळत नाही, जाळलं तर विषारी वायू बाहेर पडतो. चावडीवरचा दत्ता म्हणाला, हो गुरुजी, गोष्ट खरी आहे बरं. अहो, आपण पंक्तीला वनस्पतीच्या पानांचे द्रोण पत्रावळी वापरणे सोडून प्लास्टिकचे द्रोण व प्लास्टिकचे आच्छादन असलेल्या पत्रावळी वापरत आहोत. त्यात गरम गरम पदार्थ टाकल्यावर किती घातक आहे माहीत आहे का तुम्हाला? सर्वांनी नकारार्थी मान डोलावली. पुढे गुरुजी म्हणाले, याशिवाय शेतात अधिकाधिक पीक येण्यासाठी रासायनिक खतांबरोबर प्रचंड प्रमाणात विषारी औषधांचा वापर करीत आहोत. त्यामुळं त्याचा अंश शरीरात जाऊन आजार वाढत आहे. पक्ट लावणार, त्याची काळजी घेऊन त्याचं झाडात रूपांतर होईल. उन्हाळ्यात गारवा नांदेल, पावसाळ्यात पाऊस पडेल, पशुपक्ष्यांचा किलबिलाट होईल आणि पर्यावरणालाही हातभार लागेल. ज्ञानोचा मित्र म्हणाला, प्लास्टिक मुक्त गाव झालाच पाहिजे. स्वच्छ गाव, सुंदर गाव. श्रोतेहो, आत्ताच आपण कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत साहित्यिक बबन शिंदे लिखित कान उघडणी ही कथा ऐकली. वेळ झालेली आहे त्या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: कथामृत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभाग, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना कर वितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4th स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ प्रणालीद्वारे नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात या अभियानाद्वारे करण्यात येईल. देशभरातल्या 10,000 अधिक ठिकाणांहून तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. माय भारत स्वयंसेवक, माय भारत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, युवा मंडळं, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं आणि 125 अधिक सहयोगी आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी

0: कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसंच लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना काल देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनी अभिवादन केलं. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्यांच्या स्मृतिदिनी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जन आंदोलनाचं स्वरूप देत सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं प्रतिपादन शाह यांनी यावेळी केलं. अजित डोभाल यांच्याविषयी बोलताना राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे असं सांगून शाह म्हणाले,
1: कोई व्यक्ति जब समाज के किसी भी क्षेत्र में बहुत बड़ा काम करता है तब वो व्यक्ति नहीं रह जाता. और मैं मानता हूं कि आज तिलक पुरस्कार जो अजित डोभाल जी को मिला है, इस देश के लिए जीने वाले, इस देश के लिए काम करने वाले हर क्षेत्र के नागरिकों के लिए एक बहुत बड़ा प्रेरणा का स्थान बनेगा.
0: अजित डोभाल यांचा सन्मान हा राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे आयाम दिले असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. युवकांनी समर्पण, त्याग आणि कर्तव्य भावनेनं विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावं असं आवाहन अजित डोभाल यांनी यावेळी केलं. पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले,
2: लोकमान्य तिलकजी के जीवन को समझना, उनकी गहराइयों को देखना, उसके लिए उस समय के काल, उस समय के मजबूरियां, दयनीयता को शायद हम लोग उसकी कल्पना नहीं कर पाते. विशेषकर जो हमारा युवा वर्ग है वो सोचता है शायद जिसे हम स्वतंत्रता कहते हैं, शायद उनको लगता है कि स्वतंत्रता केवल वह करने की जो आपकी इच्छा है. स्वतंत्रता ये नहीं थी. हमारे युवाओं को ये सोचने की आवश्यकता है कि जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का.
0: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल महाराष्ट्रात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट पीजी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. येत्या 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीनं सुरळीत पार पडावी यादृष्टीनं त्यांनी बैठक घेतली. त्यांनी परीक्षेशी निगडीत आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळ, तंत्रज्ञान भागीदार तसंच इतर संबंधित घटकांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता परीक्षा मंडळ आणि आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. जंतरमंतर इथं झालेल्या आंदोलनातील प्रमुख सहभागी कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर काही संस्थांना मिळालेल्या परदेशी मदतीविषयी महाराष्ट्र राज्य सरकारनं चौकशी सुरू केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याविषयी माहिती दिली. या निधीचा वापर कसा करण्यात आला याची चौकशी सुरू आहे. सक्तवसुली संचालनालय देखील या प्रकरणाची समांतर चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा निधी बेकायदेशीर कामांसाठी वापरल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं भोयर यांनी स्पष्ट केलं आहे. उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सैदो बख्तियार ओदिलोविच आजपासून भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान ओदिलोविच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. दिल्लीत आयोजित एका व्यापार मंचाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील. पेरू देशात नाझका शहरात पर्यटकांना स्थलदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या एका विमानाचा अपघात होऊन 13 पर्यटक मृत्युमुखी पडले. स्थानिक एरोडियाना कंपनीच्या या विमानाच्या अपघातांच्या कारणांचा तपास सुरू असल्याचं पेरूच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आहेत. तैपी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या तन्वी शर्मा हिचा सामना व्हिएतनामच्या थुई लिन गुएन हिच्याशी होईल. टेनिसमध्ये भारताच्या रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी काल जर्मनीतील बॉन खुल्या स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावलं. या भारतीय जोडीनं इंग्लंडचा स्कॉट डंकन आणि स्वीडनचा ॲडम हेनोनन यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 13 सुवर्ण 17 रौप्य

0: डंकन आणि स्वीडनचा ॲडम हेनोनन यांचा 7-6, 6-3 असा पराभव केला. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकं जिंकून काल पदक तालिकेत 4थ्या स्थानावर झेप घेतली. 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह भारतानं मुष्टियुद्ध स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यातील शेवटची 2 सुवर्णपदकं अंकुश पांघल आणि सचिन शिवाचनं जिंकली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या इतर भारतीय मुष्टियोद्ध्यांमध्ये जास्मिन लंबोरिया, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया घांसस आणि अरुंधती चौधरी यांचा समावेश आहे. पॅरा अथलेटिक्समध्ये सोमन राणानं पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं सुवर्णपदक तर शुभम जुयालनं रौप्यपदक जिंकलं. लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगनं 10,000 मीटर शर्यतीतील रौप्यपदकानंतर 5,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट प्रकारात 2 पदकं जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. तसंच 5,000 मीटर प्रकारात राष्ट्रकुल पदकं जिंकणाराही तो पहिलाच भारतीय आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात उत्तरेकडील काही राज्यात तसंच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवरही मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सुरुवात. केंद्र सरकारकडून राज्यांना करवितरणाचा अतिरिक्त हप्ता वितरित. महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आदरांजली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात प्रदान. आणि ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताची 4थ्या स्थानावर झेप. राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत मेहराब हा हिंदी गझलांवर आधारित कार्यक्रम. कार्यक्रमात सुरतल्या ऐकत जगजीत सिंग यांनी गायलेली ही हिंदी गझल

मेहंदी हसन यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत आणि श्रोतो याबरोबरच मेहराब अंतर्गत हिंदी गझलांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सिटी, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, तसेच प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारी संस्था भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर परभणी.
1: शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी, अनुभवी शिक्षक वृंद, नियमित चाचण्या, अभ्यास नोट्स, MCQ सराव आणि वैयक्तिक प्रगतीचं मूल्यमापन, विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारी, तसेच 5वी ते 10वी CBSE आणि महाराष्ट्र राज्य मंडळ अभ्यासक्रम JEE नीट फाउंडेशन कोर्स,
0: डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा NS EJS आणि मॅथमॅटिक्स तसेच इतर सायन्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा, विद्यार्थी मंथन परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
1: मालन निवासच्या वर शिवरामनगर परभणी येथील शैक्षणिक संस्था.
0: आजच आपला प्रवेश निश्चित करा भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90 96 46 85 18,
0: तसेच 90 49 99 23 62. सर, आपल्या शैक्षणिक संस्थेविषयी जाणून घेत असताना मला आपणास विचारावंसं वाटतं की सर, आता सन 2023 पूर्वीची शैक्षणिक स्थिती आणि त्यानंतरचे आजचे परिणाम, म्हणजे तुमची सुरुवात आणि आतापर्यंतचा यशाचा आलेख, याविषयी काय सांगता?
2: यशाचा आलेख म्हणजे फार मल्टिपल मध्ये. सर्वप्रथम एक्झाम येईल ती होमीबाबा येईल, कारण की तिचा जो रिझल्ट आहे हा मल्टिपल टाइम्स मध्ये, म्हणजे पहिल्या वर्षी 21 जे सिलेक्शन झाले त्याच्या आधी जवळपास 6 होते. पहिल्या वर्षाच्या आपल्या या 2.0 च्या फाउंडेशन अपग्रेड नंतर 21 नंतर ती जम्प होती 35. 2024 35 विद्यार्थी सिलेक्ट झाले, त्यात ते 20 होते 6वीचे आणि 15 होते 9वीचे. आणि हा जो आपला लास्ट इयर आहे, त्या लास्ट इयर मध्ये तीच संख्या म्हणजे जवळपास 42 होती, आणि काही जण जे थोड्या पार्ट साठी माझ्याकडे आले त्यांना धरून तर ते 48 पर्यंत सुद्धा जाईल. ज्यात की काही काही पार्टला माझ्याकडे आले, कधी कधी ते अब्सेंट राहिले, कधी यायचे कधी नाही यायचे. तर असे ओव्हरऑल 40 जास्त सध्या आपले क्वालिफाईड विद्यार्थी आहेत ह्या परीक्षेसाठी, यात बाहेर गावचे सुद्धा आहेत. नेक्स्ट परीक्षा असेल NSO. आता त्याच म्हणजे NSO सारख्या परीक्षेसाठी जिथं मी माझा बायोचा पार्ट होता, त्यात समजा दोन्ही वर्ष 6-6 विद्यार्थी सिलेक्ट झाले. होमबाबा झाल्याच्या नंतर असं एक ऑप्शन होतं मला की होमबाबाचाच बँड सगळीकडे वाजवा आणि मुलांना येऊ द्या. पण मला असं वाटतं होमिओपॅथीमध्ये जर आपलं एक्सेलन्स झालं असेल ना, तर आता आपण नेक्स्ट लेवलला जावं. मग त्यासाठी आता यावर्षी आपण अशीच मिशन NSO आणि IMO साठी राबवतोय. मग याचा इफेक्ट आता ह्या 2.0 इफेक्ट नेक्स्ट इयरला दिसेल की कित्येक विद्यार्थी जे 6-6 आहेत ते माझ्यासाठी फारच कमी आहेत. मला मी याच्यात समाधानी नाही. एवढ्या मुलांमध्ये 6-6 विद्यार्थी जर लेवल 2 NSOच्या जात असतील तर ती कमी आहेत. मग असंही की आता याचा इफेक्ट जे यावर्षी आपण जे रन करतोय त्याचा इफेक्ट नेक्स्ट इयरला दिसेल. दुसरी एक्झाम म्हणजे NSEGS. NSEGS ही एक्झामचा मी थोडा बायोलॉजीचा आणि केमिस्ट्रीचा पार्ट घ्यायचो, पण त्यावरच ॲटलिस्ट मुलं बसायला तरी चालू झाली. म्हणजे जवळपास 14 मुलं 2 मागच्या 3 वर्षी आपल्या सेंटरमधून बसली, एक्झाम दिली, त्यात त्या एक्झाममध्ये पॉझिटिव्ह मार्क्स येणं हीच खूप मोठी गोष्ट. त्यातला बऱ्याच जणांना 20, 10, 7 असे पडले, काही निगेटिव्हमध्ये सुद्धा आले. पण त्यात सर्वात जास्त जे मार्क्स माझ्याकडनं आले तर सानवीच्या 9 वर्षाची विद्यार्थिनी आहे, तिला 53 मार्क्स मागच्या वर्षी आले. आणि तिच्यासोबत हे झालं की कंटेंट द्यायला मीच कमी पडलो, कारण की जर सगळा सिलेबस शिकवला असता तिला, ती आत्ता पण सांगते जेव्हा जेव्हा भेटते, ती सध्या नांदेडला आहे, ती आल्यावर सांगते की सर आपण जर NSEGS मी जर तुम्ही म्हटलं तसं अजून जास्त केलं असतं तर आज मी तिथला अजून खूप मोठ्या बॅचला असते, असं ती म्हणते. तरी हे कळल्याच्या नंतर NSEGS मध्ये ॲटलीस्ट इंटरेस्ट वाढला. आणि आता तर यावर्षी टीचिंग केल्याच्या नंतर मला विश्वास आहे की त्यात 2 पार्ट असतात. एक 70 कॉस झाले तर त्याला मिनिमम ॲडमिसिबल स्कोर म्हणतो NSEGSचा, त्याला तर बरीच जण क्वालिफाय करतील हे मला विश्वास आहे यावर्षीच्या आपल्या 2.0 जो अभ्यास आपण घेतोय त्यांनी, जो की नेक्स्ट इयरला कळेल आपल्याला. आणि 120 वर जर मार्क्स पडले त्या एक्झाममध्ये तर ऑलमोस्ट सिलेक्शन असतं इंडियन नॅशनल ऑलिम्पियाडला. तर तेही मला वाटतं ॲटलीस्ट काही विद्यार्थ्यां 2 किंवा 3 विद्यार्थ्यांतरी होऊ शकतं अशी विद्यार्थ्यांची तयारी आहे, पण ते पण आपल्याला भविष्यात कळेल. आणि एक शेवटची एक्झाम जी होती ती म्हणजे विद्यार्थी विज्ञान मंथन VVM, ज्याच्या आधीपर्यंत स्टेट लेवलला आपले सिलेक्शन नव्हती परभणीचे. पण जसंही आपण पहिल्या वर्षी रन केलं, आपली एक विद्यार्थिनी आर्या धर्माधिकारी नावाची, तिचं स्टेट लेवलला पहिल्याच वर्षी सिलेक्शन झालं. योगायोगानं तो कॅम्प जो अरेंज झाल्यानंतर तो आपल्या परभणीच्याच कृषी विद्यापीठामध्ये झाला. ती त्याच्या नॅशनल लेवलपर्यंत नाही जाऊ शकली, पण स्टेट लेवलला तिनं चांगलं परफॉर्म केलं. नेक्स्ट इयरला मग ही VVMची ही सायमल्टेनियसली प्रोसेस अजून चांगली रन गेली, तर नेक्स्ट इयरला मग आपले 1 3 मुलं स्टेट लेवलला सिलेक्ट झाली. आणि ते 3 मुलांचं जेव्हा ते त्यांनी परफॉर्म केलं, आय थिंक ते SGGS नांदेडला त्यांचा स्टेट लेवलचा कॅम्प होता, तर तिथे झाल्याच्या नंतर मग आपलं पहिलं नॅशनल लेवलचं यश म्हणजे समीहन जोशी नावाचं

0: चा विद्यार्थी जो सध्या नववीला आहे तो आय आय टी कानपूर या इथे 2 दिवसांच्या सत्रासाठी गेला, मार्गदर्शन सत्रासाठी. म्हणजे 7वीच्या वयात त्यांनी जर आय आय टी कानपूर पाहिलं असेल तर मग तेव्हा वाटलं की अरे म्हणजे आपण काय करत होतो 7वीला. मला तर माहिती आहे काय करत होतो मी 7वीला, माझे विश्व काय होतं. पण 7वीला जर ते आय आय टी कानपूरचा तिथे जाऊन जर ते सगळं जगत असतील तिथं, तर त्यांची भविष्याची जी विजन असेल ते किती मोठं असेल आणि त्यांना एक्सपोजर किती असेल आणि त्यांना अपॉर्च्युनिटीज किती काही काही माहिती असतील. मग नेक्स्ट इयरलाही परत 3 मुलं स्टेट लेवलला झाली आणि त्याचा थोडा पॅटर्न बदलला. त्यात मग मी अजून जास्त केल्याच्या नंतर जवळपास 33 मुलांनी परीक्षा दिली होती, त्यातले 29 मुलं हे लेवल 2 झाली आपली. कारण की त्याच्यात कसं असतं, व्हीव्हीएम परीक्षेमध्ये एक आपल्या करिक्युलमच्यावर डिपेंड असतो पेपर आणि दुसरा असतो इंडियन सायन्सच्या कॉन्ट्रीब्युशन्सवर. तर मी इंडियन सायन्स कॉन्ट्रीब्युशनची जवळपास 200 पेजेसची जी PDF असते त्यांची, त्या PDFला एक कन्साईज नोट्स बनून फक्त आय थिंक 50 पेजेसमध्येच केलं. आणि एक असतो दरवर्षी एक सायंटिस्ट असतात, त्या सायंटिस्टच्या त्याच्या जीवनावर एक आधारित नोट्स असते तेवढीच मार्कांची. तर मग त्या सायंटिस्टच्या आधारितच्या त्या नोट्सवर मी फक्त ती 10 पेजमध्येच केली. म्हणजे हे 10 पेज ती पण जवळपास 150-200 पेजेसची असायची, ते 10 पेज आणि इंडियन सायन्स कॉन्ट्रीब्युशनचे जवळपास 51 पेज. एवढं मुलांनी वाटलं की एक मोठा पार्ट कव्हर व्हायचा 40 मार्कांचा. मग तो मुलांनी आपला एवढा केला की त्या पेपरमध्ये मुलांना 20 पैकी क्वालिफाय सुद्धा होत नाहीत मुलं, म्हणजे 11 पण नाही पडत 20 पैकी. त्याच्यामध्ये आपल्या मुलांना, जसं की प्रशांत चौधरी त्यामध्ये होता त्या तिघांमध्ये आणि समीरचा भाऊ सुद्धा होता सर्वेश जोशी, तर प्रशांत चौधरीला त्याला 20 पैकी 20 पडले. त्यात कारण की आपण ते नोट्स बनवल्या आणि त्याचे MCQ घेतला त्यांच्या, त्याच्या बाहेर काहीच गेलं नाही. मग हेच जे आपण म्हटलं कंटेंट बनवा, मुलांना द्या, मुलं ते परफेक्ट वाचतील, समजून घेतील आणि रिझल्ट देतील. हे इथं सुद्धा परत सिद्ध झालं VVMच्या एक्झामसाठी सुद्धा. आणि आता म्हणजे या रिसेंटली फक्त आर्यभट्ट नावाची जी परीक्षा, आपलेच माझे सहकारी जे देवेंद्र राठोड सर आहेत त्यांनीही तेच इथं सिद्ध केलं. या परीक्षेमध्ये सुद्धा आजपर्यंत परभणीचे सिलेक्शन्स आपले वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये थोडे कमी होते, पण जसंही सरांनी ती इंडक्ट केली तर जवळपास 30 पेक्षा जास्त मुलांनी लेवल 2 त्याचे सिलेक्शन झाले आणि 8 मुलांना तर 100%पैकी 100% मार्क्स होते.
1: म्हणजे कितीतरी विद्यार्थी आज त्यांचा शैक्षणिक जो आलेख आहे तो उंचावताना आपण बघतोय. म्हणजे आजपर्यंत एक संकल्पना होती आपल्या मनामध्ये की आपण जो शाळेमध्ये अभ्यासक्रम शिकतो त्या अभ्यासक्रमामध्ये आपण परिपूर्ण पाहिजे, तिथे आपल्याला छान पर्सेंटेज आलं पाहिजे, अबोव 95 आपण तिथल्या एक्झाम्समध्ये गेलं पाहिजे, हा एक काळ होता. आताचा जो काळ आहे खरं तर त्या काळामध्ये या अभ्यासासोबतच तुम्ही हे बाकीचे JEE IIT असेल, नीट असेल, त्या प्रिपरेशनमध्ये किती पुढे येतात, तिथे किती प्राप्त करता आणि त्याच्या व्यतिरिक्तही ज्या इतर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही किती तुमचं IQ वाढवता किंवा तुम्ही तुमचा किती शैक्षणिक विकास करून घेता, या सगळ्या गोष्टी अगदी बालपणापासून हे मुलं शिकतायत शालेय जीवनापासून. आणि खरंच ही आजची काळाची गरज आहे. म्हणजे तुम्ही परभणीच्या बाहेर गेलात तर खूप प्रचंड मोठ्या स्पर्धेला तुम्हाला सामोरं जायचं आहे. तुम्ही फक्त परभणी शहराचा विचार करून राहणं हे संयुक्तिक नाहीये. इयत्ता 10वीच्या नंतर तुम्हाला बाहेर पडायचंय पुढच्या मोठ्या स्पर्धेला. जर तुम्हाला यशस्वीरित्या सामोरं जायचं असेल, ते आव्हान पेलायचं असेल, तर त्यासाठी आज आपण आपला बेस पक्का करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो तुम्ही विद्यार्थ्यांचा करताय. खरोखर ती काळाची गरज आहे. आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी एक विशिष्ट कंटेंट जो की परीक्षेसाठी उपयुक्त आहे तो काढला, त्याच्यातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला आणि MCQ स्पर्धा परीक्षा तर तुम्हाला MCQ पॅटर्ननी चाच द्यायच्यात, हे पण तितकंच गरजेचं आहे. सर, आपण स्टुडिओमध्ये आलात, विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत ही महत्वपूर्ण माहिती पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद आकाशवाणी परभणीचे सुद्धा आणि मॅडम तुमचे सुद्धा.
1: श्रोते हो, उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. राष्ट्रीय यशाचा पाया भक्कम करणारी शैक्षणिक संस्था
2: भोसलेज, मीड IIT अँड HBRS सेंटर, परभणी.
1: श्रोते हो, आताच आपण विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या शैक्षणिक मालिकेचा 5वा भाग ऐकला.
2: संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी.
1: वातानुकूलित हॉल, डेस्क, सिटिंग, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, तसेच प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारी संस्था भोसलेज, मेड IIT अँड HBRS सेंटर, परभणी.
2: शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी, अनुभवी शिक्षक वृंद, नियमित चाचण्या, अभ्यास नोट्स, MCQ सराव आणि वैयक्तिक प्रगतीचं मूल्यमापन, विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारी, तसेच 5वी ते 10वी CBSE आणि महाराष्ट्र राज्य मंडळ अभ्यासक्रम JEE नीट फाउंडेशन कोर्स,
1: डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा NS EJS आणि मॅथमॅटिक्स तसेच इतर सायन्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा.

0: विद्यार्थी मंथन परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
1: मालन निवासच्यावर शिवरामनगर परभणी येथील शैक्षणिक संस्था।
0: आजच आपला प्रवेश निश्चित करा भोसलेज मेड आय आय टी अँड एच बी आर एस सेंटर।
1: संपर्क क्रमांक 90 96 45 85 18,
0: तसेच 90 49 99 23 65।
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकल्यात विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या मालिकेअंतर्गत भोसलेज मेड आय आय टी अँड एच बी आर एस सेंटरचे संचालक प्रताप भोसले यांची सुमिधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत। आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे, यानंतर लखलख चंदेरी या कार्यक्रमांतर्गत कुछ ना कहो या चित्रपटातील गीत

कुछ ना कहो या चित्रपटातील गीत आपण ऐकलेत? आणि श्रुती व लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. श्रोतो, सकाळचे 9:30 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: शेतकरी बंधन ऑगस्ट महिन्यापासून दर गुरुवारी प्रसारित होणारा अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा आवड बळी राजाची हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30. तेव्हा या कार्यक्रमासाठी भरपूर पत्र पाठवा आणि आपल्या आवडीच्या फरमाईश गीताचा आनंद घ्या. तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळी राजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी।

समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवारी या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

सीमा चंद्रगुप्त यांच्या सुरामध्ये ही गीतरचना आपण केलीत. संगीतकार होते सीमा चंद्रगुप्त. कार्यक्रमात येणार ऐकूयात कोळी गीत.

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या सुरामध्ये परीश ठाकूर यांचं कोळीगीत आपण ऐकलेत. संगीतकार होते रत्नाकर ठाकूर.

प्रसाद सावकार यांच्या स्वरामध्ये विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकलं आहे. संगीतकार होते वसंत देसाई. आणि श्रोतेहो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आहे आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. श्रोते, एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत आज ऐकूयात खिलाडी या चित्रपटातील गीतं. गीतरचना आहेत देव कोहली, श्याम राज आणि अनवर सागर यांची, तर संगीतकार आहेत जतीन ललित. ऐकूयात सुरुवातीची रचना अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरामध्ये.

अभिजित आणि अलकाई अग्निक यांच्या युगलस्वरामध्ये ही गीतरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात येणंतर ऐकूयात अभिजित, उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती, सपना मुखर्जी आणि सहकारींनी गायलेली ही गीतरचना.

अभिजित उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती, सपना मुखर्जी आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये श्यामराज यांची गीतरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी ऐकत आशा भोसले आणि अभिजित यांच्या स्वरामध्ये देव कोहली यांची गीतरचना.

आशा भोसले आणि अभिजित यांच्या स्वरामध्ये देव कोहली यांची गीतरचना आपण ऐकली आणि श्रोतो याबरोबर एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत आज आपण खिलाडी या चित्रपटातील गीत आपण ऐकलीत. गीतरचना होती देव कोहली, श्यामराज आणि अनवर सागर यांची, तर संगीतकार होते जतीन ललित. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो, आपण ऐकत आहात 229° नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गात रे हे मिरादिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना दिलीप वाकळेचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार. श्रोत्याचा दिवस आहे मैत्री दिन, अर्थातच फ्रेंडशिप डे. नात्यामधील सर्वात सुंदर, निरपेक्ष आणि आनंददायी नात्याचा उत्सव. मित्र म्हणजे सुख दुःखाचा साथी, संकटात धावून येणारा आधार आणि आयुष्यभर जपावी अशी अमूल्य भेट. चला तर श्रोते हो, या मैत्रीच्या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया या सदाबहार गीताने.

श्रोते हो, मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जिव्हाळ्याची असू शकते. खरा मित्र आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, आपल्या यशात आनंद मानतो आणि अपयशात खंबीरपणे उभा राहतो. आता ऐकूया मैत्रीची भावना व्यक्त करणारे आणखी एक सुंदरसे गीत.

श्रोते हो, शालेय जीवनातील मित्र, महाविद्यालयातील मित्र, कामाच्या ठिकाणचे मित्र, प्रत्येक मित्र आपल्या आयुष्यात एक वेगळी आठवण सोडून जातो. मैत्रीमध्ये विश्वास, आदर आणि समजूतदारपणा असेल तर ते नाते आयुष्यभर टिकते.

श्रोते हो, मैत्री म्हणजे केवळ एकत्र हसणं नाही तर एकमेकांच्या अश्रूंना आधार देणंही आहे. आपल्या मित्रांना वेळ द्या, त्यांची काळजी घ्या आणि हे सुंदर नातं सदैव जपा.

श्रोतो, मैत्री म्हणजे जीवनातील खरा सोबतीचा अनुभव आहे. खरे मित्र आपल्यासोबत फक्त आनंदात नाही तर संकटातही उभे राहतात. मराठी संस्कृतीत मैत्रीला खूप महत्त्व आहे, कारण मित्रांसोबतचे नाते आयुष्याला गोडी आणि अर्थ देते. काही वेळा शब्द नाही तरीही मित्राचे हृदय आपले मन समजते.

श्रोतो, मित्र म्हणजे जीवनाचा प्रकाश असतो. अंधारातही आपल्याला दिशा दाखवणारा मित्र म्हणजे हसण्याचे कारण आणि अश्रूंच्या मागील शक्ती असते.

आपली असतीलच. बरं तर श्रोते हो, मी दिलीप वाकळे आपला मित्र कार्यक्रमातून निरोप घेत आहे. पुन्हा भेटू येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 11 वाजता आहेत. ऐकूयात एक जाहिरात.
1: सौदा करने आया हूं और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
2: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
4: जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली इथे शैक्षणिक वर्ष 2027-28 वर्ग 6वी साठी cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळाला भेट देऊन निशुल्क अर्ज करा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2026 तसेच निवड चाचणी 28 नोव्हेंबर 2026 रोजी होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-1896-2241 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली.

एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी।

श्रोते हो, ऑगस्ट महिन्यापासून आपल्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल झालेला आहे. कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावा, ऑगस्ट महिन्यापासून आवड बळीराजेची हा कार्यक्रम दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित होईल. कृपया श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला भरपूर असे पत्र पाठवायचे आहेत आणि सोबतच

आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. यानंतर 11:05 युवा कट्टा अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करत आहोत.

हाय गाइज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आज प्रत्येकच जण स्वतःमध्ये खूप कुरफटलेला आहे. आभासी दुनियेत प्रत्येक जण एकमेकांना शोधतोय. संपर्कात असलो तरी संवाद मात्र हरवलाय. डोळे उघडे असले तरी मनाच्या दाराला कुलूप लावून बसलोय. आवाजाची गोडी हरवून माणूस मेसेजेस वाचण्यात मग्न झालाय. हीच आजची खरी परिस्थिती आहे. थोडक्यात काय तर, आभासी दुनियेत आपल्याला घेऊन जाणारा मोबाईल, लॅपटॉप, टॅब हे आपल्यासाठी आज सर्वस्व झालेले आहेत. परंतु आपल्याजवळ, आपल्या घरात राहणाऱ्या, आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आजूबाजूला राहणारे व्यक्ती, ज्यांच्या संपर्कात आपण दिवसभर असतो, असे आपले मित्रमैत्रिणी, या सगळ्यांपासून मात्र आपण खूप दूर आहोत. कारण सतत आपल्या हातात मोबाईल असतो आणि आपण त्या मोबाईलवर काही ना काही पाहत राहतो. मग रील्स असतील, गेम खेळणं असेल किंवा सोशल साईट्सवर चॅटिंग करणं असेल. पण फेस टू फेस संवाद साधणं आता आपण विसरत चाललेलो आहोत. त्यामुळे निश्चितच त्यापासून होणारे दुष्परिणामही नक्कीच आपण अनुभवत आहोत. मोबाईल, लॅपटॉप, टॅब हे निश्चितच आपणा सर्वांसाठी उपयुक्त आहे. परंतु दिवसातील एका विशिष्ट वेळीच आपण ते हाताळणार आहोत, त्याचा वापर करणार आहोत. आणि इतर वेळी आपण आपलं कुटुंब असेल, मित्रपरिवार असेल किंवा आपल्या परिसरात राहणाऱ्या व्यक्ती असतील यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आणि हरवत चाललेला संवाद पुन्हा एकदा फुलवूया या विचारासह वळूया आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत आजपर्यंत आपण आपल्या परभणी शहरातील विविध महाविद्यालयातील मित्रमैत्रिणींशी संवाद साधला. आज आपण ज्या ज्या महाविद्यालयात मित्रमैत्रिणींशी संवाद साधावयास केलं होतो ते महाविद्यालय ज्या विद्यापीठाच्या अंतर्गत आहे त्या विद्यापीठातील मित्रमैत्रिणींशी संवाद आपण आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता मित्रमैत्रिणींनो ऐकूया आजचा युवा कट्टा हा कार्यक्रम. आजच्या युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत मित्रमैत्रिणींनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद.

सर्वांचं पुनश्च एकदा आकाशवाणी परभणी केंद्रातर्फे खूप खूप स्वागत. आकाशवाणीचं महत्त्व जे आहे ना, ते आज बालकांपासून ते तरुणांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्याच्या पुढच्या पिढीने बऱ्या प्रमाणामध्ये आकाशवाणी अनुभवलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि कार्यक्रमांचा आनंद घेतलेला आहे. पण बालक आणि आजचे तरुण हे आकाशवाणीपासून बऱ्याच प्रमाणात दूर असलेले आपण बघतोय. तर ह्या तरुणांना आम्हाला आकाशवाणीच्या सोबत आणायचं आहे किंवा आकाशवाणीच्या सहवासात आणायचं आहे. त्यासाठी आमचा युवा कट्टा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. खरं तर आपल्या या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना खूप मोठं व्यासपीठ आणि खूप मोठी संधी आहे. तुम्हा सर्वांचा आवाज आपण मराठवाड्यात पोहोचवतोय. तुमच्या दृष्टिकोनातून एक छान संधी आहे. आपण नेहमीच पहिल्या डेस्क पासून सुरुवात करतो कुठल्याही उपक्रमांना. मी थोडं उलट करते, मागून सुरुवात करते. क्रिएटिव्ह माइंड हे जास्त मागेच असतं, कारण मी पण कॉलेज लाईफ अनुभवलंय आणि ह्या सगळ्यांमधून बाहेर पडलेली आहे. त्याच्यामुळे मागचं क्रिएटिव्ह माइंड मला खूप छान माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हं, सगळ्या मैत्रिणी

0: माझ्या खूप जवळच्या आहेत, होते आणि राहणार. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ना मी माझ्या मैत्रिणींपासूनच करते. हा, तुझं नाव सांग.
1: संध्या.
0: नाव सांगताना ना पूर्ण नाव सांगायचंय. आम्ही ना ज्यावेळी शालेय जीवन अनुभवत होतो ना, आमच्या शाळेतले शिक्षक म्हणायचे, हा, नाव सांगताना कधीही पूर्ण नाव सांगायचं, स्वतःचं नाव, मिडल नेम आणि सर नेम. कारण आपल्या आयुष्याची काहीच वर्ष आपण आपल्या माहेरचं नाव आपल्या जीवनामध्ये ठेवत असतो, त्यामुळे पूर्ण नाव सांगायचंय. मस्त आणि मोकळेपणाने बोलायचंय. तू प्रॉपर कुठली आहेस, कुठून आलीस, आजपर्यंतचं तुझं शिक्षण कुठे झालंय, सध्या काय करतेस?
1: माझं नाव संध्या प्रभाकर भोवर, मी वडगावहून येते. माझं BA शिक्षण इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको येथे झालं आहे आणि आता मी इथे कॅम्पसमध्ये MA अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत आहे.
0: क्या बात है. तुझ्या आयुष्यातील तुझे एम काय आहेत बरं?
1: माझं एम, मी आता माझं रिसेंटली मॅरिड झालं आहे. मी घरी बसूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करते.
0: म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये तुला रुजू व्हायचं आहे लवकरच आणि तो होशील नक्कीच. कारण विवाहानंतर अनेक समस्यांना किंवा अनेक आव्हानांना सामोरं जात तू पुढचं शिक्षण घेतेयस आणि खरंच ही खूप आपल्या जीवनातली महत्वाची गोष्ट आहे की एक मुलगी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपलं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. पण आपण बघतोय की आज समाजात असं म्हटलं जात असलं तरी अनेक ठिकाणी आपण बघतोय की सर्रास बालविवाह केले जातात, हो की नाही? आणि ग्रामीण भागात तर बालविवाहाची ही समस्या आजही, म्हणजे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन एवढी वर्ष उलटली आहेत पण आजही तितक्याच मोठ्या प्रमाणात सुरू आहे किंवा तितकीच मुळं धरून आहे. त्याविषयीचं तुझं मत काय आहे? एक युवा म्हणून या सगळ्या कुप्रथांना जर आपल्याला समूळ नष्ट करायच्या असतील तर एक युवा म्हणून तू काय करू शकतेस, काय सांगशील याविषयी?
1: माझं मत असं आहे की बालविवाह ज्या मुलींना आधी काही समजतच नाही, त्यांनी शिक्षण पूर्णतः घेतलंच नाही, त्यांचा बालविवाह होते, त्यामुळे त्यांना तर सांगून काही उपयोगच नाही कारण त्यांची मेंटॅलिटीच तिथपर्यंत गेलेली नसते. त्यामुळे माझ्या जर आसपास तसा कोणता विवाह होत असेल तर मी त्यांच्या वडिलांना आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन.
0: नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं, आई वडिलांना तर समजून सांगायलाच हवं पण ते जर मान्य करत नसतील तर आपण अशा वेळी योग्य तो निर्णय घेऊन आपल्या गावातील किंवा आपल्या आजूबाजूच्या ज्येष्ठ मंडळींना आपल्या सोबत घेऊन आपण कायदेशीर त्याची नोंदही करणं किंवा पोलिसांपर्यंत पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे, म्हणजे तो बालविवाह थांबू शकतो. कारण काय असतं की एकतर 9वी 10वी झालेली मुली असतात आणि त्यांचं शारीरिक मानसिक कोणत्याच पद्धतीने पूर्णपणे विकास झालेला नसतो आणि तरी सुद्धा बालविवाहासाठी त्यांना तयार केलं जातं किंवा काही वेळी तयार न करता बळजबरी त्यांच्यावर हे विचार थोपवले जातात. आणि खरंच अशा समस्या जर आपल्या देशातून समूळ त्यांचा नायनाट करायचा असेल तर त्यासाठी आपण युवकांनीच समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुझ्या शालेय जीवनात असो किंवा महाविद्यालयीन जीवनात असो, अभ्यासासोबतच अभ्यासेतर कोणकोणत्या उपक्रमांमध्ये तू सहभागी व्हायचीस बरं?
1: मी सांस्कृतिक कार्यक्रम आणि जे कॉलेजमध्ये कार्यक्रम होतात वेगवेगळे त्याच्यामध्ये पण सहभागी व्हायचे, भाषण वगैरे, गाणे म्हणणे, त्याच्यामध्ये पण मी सहभागी व्हायचे.
0: वा छान, म्हणूनच तू विद्यापीठीय शिक्षण आज घेतीये. खूप छान. आपल्या या मैत्रिणीसाठी एकदा जोरदार टाळ्या उंचावदा. मला सांगायला अत्यंत आनंद होतो आणि अभिमानही वाटतो की माझं MA BEd पर्यंतचं संपूर्ण शिक्षण आपल्याच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये झालेलं आहे. आता आपण मित्रांकडे वळूयात. तुझं नाव सांग.
2: माझं नाव शिवप्रसाद संजय सुताडे. माझी 12वी शंकरराव चव्हाण ज्युनियर कॉलेज कोलंबी इथून उत्तीर्ण झाली. सध्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट सायन्स कॅम्पसमध्ये BBA सेकंड इयरला शिकत आहे.
0: अच्छा. आपण इतरांना सांगतो की इतरांनी काय करू नये, डूज अँड डोंट्सची लिस्ट असते ती स्वतःसाठी कधीच नसते, इतरांसाठी असते. परंतु जेव्हा एक मित्र म्हणून किंवा मैत्रीच्या विश्वात आपण असतो त्यावेळी आपलं विश्व काही वेगळं असतं. मैत्रीविषयीचं तुझं विचार काय आहेत, काय सांगशील?
2: मैत्री ही चांगल्या व्यक्तीशी असली पाहिजे. चांगलीच घडवत आहे मैत्री. जसं की शिक्षणात जो हुशार मित्र आहे त्याच्याशी मैत्री केली पाहिजे आणि वाईट मित्रांपासून दूर राहिलं पाहिजे. कारण की व्यसना आधी आपण पण जाऊ शकतो वाईट मित्रांमध्ये.
0: अगदी बरोबर आहे. पण जर एखादा तुझा मित्र व्यसनाच्या आहारी जातोय किंवा व्यसनाला जवळ करतोय असं तुला जाणवलं तर मग तू काय करशील? अशा वेळी कसं बरं त्याला त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करशील?
2: मी त्याला त्या गोष्टीपासून 2-3 वेळेस समजावून सांगेन की दूर राहायला सांगेन. त्यानंतर जर ऐकत नसेल तर मी त्याच्याशी मैत्री तोडून टाकेन.
0: ओके ओके, काही हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे ना आपण आपले मतं प्रामाणिकपणे मांडणं, म्हणजे एवढ्या सगळ्या युवा मित्र मैत्रिणींसमोर तो विद्यार्थी त्याचे स्वतःचे मत अगदी प्रामाणिकपणे आणि ठामपणे मांडतोय. ठीक आहे ना, त्याला वाटतंय की तो मित्र चुकतोय, तो ऐकत नाहीये ना, मग ठीक आहे, मला तुझ्यासोबत राहायचं नाही. खरं तर हा पवित्रा चुकीचा आहे पण

0: आपण जर सुसंवाद साधून किंवा आणखी कुणाची ज्येष्ठांची मदत घेऊन जर आपल्या मित्राला समजावून सांगू शकलो की व्यसनाधीनतेपासून आपल्याला काय साईड इफेक्ट होतात, तर नक्कीच ते योग्य असेल किंवा आपण तसंच करायला हवं. हां, तुझ्या आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.
1: मित्रमैत्रिणींसोबतचा आपला हा संवाद चालू असतानाच आता आपण कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहोत एका पहारदार अशा गीताचा.

0: नाव सांगशील?
1: नमस्कार, मी दीपाली अशोक चिटे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट सायन्स म्हणजे MBA सेकंड इयरचं माझं शिक्षण चालू आहे.
2: MBA करतेस मॅनेजमेंट स्टडीज, ओके. आणि पुढे काय करण्याचा विचार आहे?
1: पुढे मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे.
2: अच्छा, बरं. जर तुला एखादी गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली आहे पण ती तुला आवडत नाही आहे आणि तुला स्टार्टअप सुरू करायचं आहे आणि त्यामध्ये तुला म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुरुवात तर तुझी कमी नाहीच असणार आहे, एकदम तर आपण त्यामध्ये प्रोग्रेस करणार नाही आहे, तर मग यामध्ये दोन्ही निवड करायची ठरवलीस तर काय करशील?
1: तर सुरुवातीला असं आहे की माझ्या घरची पण परिस्थिती नाही, माझे वडील पण शेतकरीच आहेत, तर माझं असं आहे की आधी स्वतः जॉब करायची आणि जे आपण स्टार्टअप करणार आहोत तर त्याच्यासोबत आपली स्वतःची इन्कम आधी जमा करायची, घरून नाही घ्यायची, आणि त्यानंतर जो मी बिझनेस करणार आहे आणि तो पण माझा शेती रिलेटेड बिझनेस असणार आहे, कारण मी शेतकरी कुटुंबातून येते आणि मी शेताकडे त्याच्यामुळे बघितलं आहे की शेतकरी कशाप्रकारे हे करतात. आणि आपण जर बघतोय तर देश हा आपला कृषीप्रधान आहे आणि आपल्याकडे सगळ्यात जास्त शेती केली जाते, पण त्या शेतकऱ्यांना कुठेतरी नुकसान होत आहे किंवा शेतकरी जे आपली नैसर्गिक शेतीची पद्धत आहे ती कुठेतरी सोडून दुसरीकडे जात आहे, तर यासाठी जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल तर अशा प्रकारे एखादं बिझनेस करण्याचं माझी सुरुवात आहे.
2: अच्छा, मग त्यावर तयारी आतापासून सुरू केलीस?
1: थोडंफार रिसर्च चालू आहे.
2: अच्छा, आणखी तुला काय आवडतं? म्हणजे तुझं स्टार्टअपचं तर मोठं स्वप्न आहे, तू त्यावर निश्चितच प्रयत्न करत असशील, पण याशिवाय आणखी काही छंद असतात, तर तुला काय आवडतंय?
1: मला भाषण करायला पण आवडतं, त्याचबरोबर वेगवेगळे पुस्तकं वगैरे असतील तर ते पण रीड करायचं. त्याचबरोबर जेव्हा आपण बघतोय की इथं सगळी युवा शक्ती बसलेली आहे तर आपण बऱ्याच गोष्टी बाहेर बोलतोत, पण ॲक्च्युली त्या गोष्टी खरंच आपण प्रोग्रेसमध्ये करू शकतो का हे देखील इथले बसलेल्या सर्व युवा शक्ती

0: असतील किंवा जे ऐकणारी युवा शक्ती असेल. तर आपण जे बघतो की आपला भारत हा युवक देश म्हणून सुद्धा बघितला जातो, आणि जर युवकांनी ठरवलं तर तो देश बदलू पण शकतो. जर युवकांनी जर स्वतःच्या समस्या खऱ्या असतील आणि त्या समस्या जर आपल्या सॉल्व्ह होत असतील तर आपण त्या योग्य ठिकाणी मांडल्या पाहिजे, आपण बोललं पाहिजे. कारण आज आपण बोललो तर उद्या आपण बोलू, आणि आपण बोलण्यावर आपल्या विकासावर या देशाचा विकास होतो. तर मला असं वाटते की प्रत्येक युवकाने आपले विचार फक्त आपल्यापुरते किंवा मित्रमैत्रिणीपुरते मर्यादित न ठेवता ते खऱ्या अर्थानं पण मांडले पाहिजे.
1: खूपच छान. आणि मला वाटतं सर्वच युवकांनी सारासार विचार करूनच कुठलाही निर्णय घ्यायला हवा. एक पुढे जातोय आणि त्याने काहीतरी सांगितलंय म्हणून त्याच्या मागे जाणं हे इतकंही योग्य नाही आहे. प्रत्येकाची आपली वैयक्तिक विचारशक्ती जी असते ती खरं तर सक्षम असते, त्यांना ती मार्ग चांगल्या रीतीने दाखवू शकते. फक्त विचार करण्याची जी पद्धत आहे ती आपली सकारात्मक असायला हवी, आणि त्यातून आपल्याला उद्याच्या आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच फायदा होतोय की तोटा होतोय हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, आणि मगच या गोष्टींमध्ये उतरलं पाहिजे. काय म्हणतेस?
0: अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की काही गोष्टी अशा असतात की आपल्याला अर्ध्यावट माहीत असतात आणि आपण त्याला समोर जातो, तर तसं न करता आपण आता बघतोय की बऱ्याचशी सुविधा आहेत ज्यातून आपण माहिती काढू शकतो. आपल्याकडे प्राध्यापक आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत, ज्येष्ठ आहेत, ज्यांनी काही क्षेत्र असतील त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, तर त्यांच्याशी चर्चा करून जे सकारात्मक गोष्टी आहेत जर आपल्याला समजत नसेल तर आपण वारंवार हे केलं पाहिजे, आणि नंतर त्याची पूर्ण माहिती आपल्याला मिळाल्यानंतरच नंतर आपण त्या एखाद्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण उतरलं पाहिजे. कारण त्यामुळं जेव्हा उलट प्रश्न येतील तर त्यासमोर आपण जाऊ शकतो. जर सगळं ज्ञान असेल तर त्या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पण इझी जाईल आणि पुढच्यांना समजायला पण सोपं जाईल.
1: अगदीच बरोबर. आता बोलत असताना म्हणालीस की वडीलधारी व्यक्ती, प्राध्यापक हे सगळे आपल्याला मार्गदर्शक असतात नेहमीसाठी. तर तुझे जे प्राध्यापक आहेत विद्यापीठामध्ये, तू शिकती असेस, MBA शिकती असतो, तर मला सांग की आपले जे मार्गदर्शक असतात, आपले प्राध्यापक असतात, तर ते एक शैक्षणिक मार्गदर्शक म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये काम करतात की वैयक्तिक असं सुद्धा मार्गदर्शन तुला त्यांच्याकडनं मिळतं? असं जर तुला कोणाबद्दल सांगायचं असेल तर निश्चित सांगू शकतेस.
0: सांगेल मी, पण विद्यापीठामध्ये तसं नवीनच, पण एक असा अनुभव आहे की मी जेव्हा 9वीला असताना एका मॅडमनी सहज असं वर्गात चर्चा करताना सांगितलं की आज आपण बघतोय की कुठेतरी मुली मुलं एक वेगळ्या वळणावर जात आहेत, आणि त्यामुळं त्यांना त्या समजत नाही की आपण का चुकीचं वागतोय. मग असं सहज एकदा चर्चा झाली आणि तेव्हा मॅडमनं सांगितलं की तुम्ही जे करता, तुम्हाला वाटते की समाजामध्ये मी जे करते ते माझ्यापुरतं मर्यादित आहे, ते माझ्या घरापर्यंत नाही जाणार. पण समाज एक असा असतो की तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरापर्यंत नाही जाणार, पण ते समाज मध्ये गोष्ट लवकर जाईल. तर त्यामुळे कुठेतरी तुमच्या संस्कारावर असेल, तुमच्यावर असेल, तर या सगळ्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो, असं त्या मॅडमनी 9वीला सांगितले. आणि खऱ्या अर्थानं ती गोष्ट आज सुद्धा माझ्या मनात आहे, आणि मला अभिमान वाटतो की मी आजपर्यंत कधी कोणत्या चुकीच्या वळणावर गेले नाही. कारण आपण जसं वागतो त्यामधून आपल्या महाविद्यालयाचे असतील, शाळेचे असतील, आपल्या घरच्यांचे असते हे संस्कार दिसून येतात. आणि आपण भारतात आहोत, आपण भारतीय परंपरा जर बघितली तर बरेच संस्कार आपल्यावर आहेत. त्याचप्रमाणे आपण बघतो की वेगवेगळे क्षेत्र आहेत, काम करताना आपल्याला वेगळ्या मर्यादा आहेत. असं नाही की आपलं स्वातंत्र्य आपल्यापासून कोणीतरी हिरावून घेते, असं नाही, तर त्या स्वातंत्र्यात राहून आपण खूप मोठ्या गोष्टी करू शकतो.
1: खूपच छान. तुझ्या स्टार्टअपसाठी, भविष्यामध्ये तू जे काही स्वप्न पाहिलंस ते पूर्ण होण्यासाठी खूप साऱ्या सदिच्छा. आता पुढच्या मैत्रिणीकडे वळते, तर नाव सांगशील?
2: माझं नाव सायली विनोद त्रिकुटकर. मी सध्या डिप्लोमा इन स्पॅनिश या कोर्सची विद्यार्थिनी आहे, आणि मला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात, तसंच मी आता नवीन भाषा पण शिकते.
1: स्पॅनिश भाषा शिकण्यामागे विशेष अशी आवड होती तुझी, निवडण्याचं कारण काय?
2: स्पॅनिश ही अशी भाषा आहे, जर आपल्याला इंग्लिश येत असेल तर ती इझी जाते, कारण तेच अल्फाबेट्स आहेत, थोडेसे चेंजेस आणि प्रोनाऊन्सिएशन. आणि मला खूप आधीपासून मी शिकण्याचा प्रयत्न करत होते वेगवेगळ्या ॲप्स थ्रू, पण एक सिस्टमॅटिकली मी शिकते ती आता इथे विद्यापीठामध्ये. ह्याच्या आधी मी सर्टिफिकेट कोर्स कम्प्लीट केला आहे, आणि मला अजून स्पॅनिश भाषेबद्दल जाणून घ्यायचं आहे, अजून समजून घ्यायचं आहे आणि त्यात एक्सप्लोर करायचं आहे.
1: अच्छा, स्पॅनिश शिकतेस तर मग करिअरसाठी सुद्धा याचा विचार केलास?
2: हो नक्कीच, ह्याच्या आधी मी ॲज अ टीचिंग फील्डमध्ये पण काम केलेलं आहे, तर नक्कीच ह्या भाषेचा उपयोग ट्रान्सलेटर म्हणून किंवा टीचर म्हणून नक्कीच होईल.
1: अच्छा, म्हणजे एक चांगलं उत्तम करिअर यामध्ये मिळू शकतं. तर इतर विद्यार्थ्यांना जर तू सांगायचं झालं कुठलीही लँग्वेज शिकण्यासाठी, तर तू कशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहन देशील, काय सांगशील?
2: नक्कीच आपण नवीन नवीन भाषा शिकल्या पाहिजेत आपल्या भाषेव्यतिरिक्त. सगळ्यात आधी आपण आपली मातृभाषा व्यवस्थित समजून शिकली पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि नवीन नवीन भाषा शिकायला हव्या, याचं कारण म्हणजे नवीन नवीन भाषा शिकल्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, कल्पकता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते. आणि एक

0: एकंदरीतच आपला सर्वांगीण विकास वाढण्यास मदत होते.
1: अच्छा, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा.
2: पुढच्या युवा मित्राकडे वळूयात. तुझं नाव सांग मित्रा.
3: माझं नाव शेख मोहम्मद उसाम आहे. मी परभणीवरून आलेलो आहे आणि माझं BSc DSM कॉलेजवरून कम्प्लीट झालं आणि आता PG स्कूल ऑफ केमिकल सायन्समध्ये करतो.
2: म्हणजे परभणीकर आहात तुम्ही. छान, परभणीच्या मित्राला भेटून खूप छान वाटलं. या पुढचं तुझं एम काय आहे, काय करायचं पुढे?
3: नक्कीच नोकरी तर आर्थिक परिस्थिती व्यवस्थित करण्यासाठी केली जाते, पण माझ्या आसपासच्या लोकांमध्ये, माझ्या गावामध्ये लोकांना जे काही हेल्प होईल, माझ्याशी काही फायदा होऊ शकेल, तर ते नक्कीच करायची प्रयत्न करेल.
2: खूप छान, खूप छान विचार आहेत मित्रा. आपल्याला इन्कमिंग सोर्स म्हणून नोकरीही करावीच लागते आणि प्रत्येकाने आपल्यासोबतच इतरांचाही विचार करायला हवा आणि इतरांनाही मदत करायला हवी. पुढच्या मैत्रिणीकडे आपण वळूया. तुझं नाव सांग.
4: श्रुती बालाजी काय. मी पुणेहून आलेली आहे आणि माझं BSc पुण्यामध्ये झालेलं आहे आणि ते MSc केमिकल सायन्सला आहे.
2: काय करायचं आहे पुढे, स्वप्न काय आहेत तुझी?
4: टीचर.
2: टीचर बनायचं आहे, खूप छान. आता एक शिक्षक होण्यासाठी आपल्या अंगी काही गुणवैशिष्ट्य असणं खूप गरजेचं असतं, त्याविषयी काय सांगशील बरं? तुला काय वाटतं बरं, एक शिक्षिका झाल्यानंतर तू विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना कशा प्रकारे ते प्रभावी व्हावं यासाठी प्रयत्नशील राहशील?
4: मला चांगलं शिकवता आलं पाहिजे व विद्यार्थ्यांच्या अडचणी ज्या असतील टॉपिकमध्ये वगैरे, ते मला सॉल्व्ह करता आले पाहिजे.
2: ओके, ठीक आहे. आपण बघतोय की आपली भारतीय संस्कृती ही संस्कार आणि विविधतेत एकात्मतेचं प्रतीक मानली जाणारी संस्कृती आहे आणि संस्कारावरच आपल्या संपूर्ण जीवनाचा एक बेस आहे किंवा संस्कार हा आपल्या जीवनाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. त्याविषयीचे तुझे विचार काय आहेत? कारण आपण आज बघतोय की युवकांमध्ये घरून तर संस्कारांची पेरणी अगदी बालपणापासून केली जाते, परंतु जेव्हा शिक्षणासाठी मुलं बाहेर पडतात तेव्हा या संस्कारांची पायमल्ली हे युथ करत आहेत किंवा त्यांच्याकडनं होत आहे. याविषयीचं तुझं काय मत आहे? असं विद्यार्थ्यांनी करू नये, युवकांनी करू नये किंवा असं युवकांकडून घडू नये यासाठी एक मैत्रीण म्हणून तुला काय सांगावं असं वाटतं?
4: माझ्या जवळचे जे कुणी जर वेगळी वागणूक असं वागत असेल तर मी त्यांना समजेल की असं वागू नका, थोडा प्रयत्न करेल.
2: खूप छान, या मैत्रिणीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे युवा कट्टा या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आम्ही आलो. विद्यार्थ्यांनी खूप छान असा संवाद साधला. या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनासाठी आपल्या या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू चास्कर सर, त्यासोबतच प्र कुलगुरू माननीय डॉक्टर अशोक महाजन सर, तसेच माननीय कुलसचिव पवार सर, माननीय डॉक्टर चिखलीकर सर, माननीय डॉक्टर गायकवाड सर यांनी सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं, ज्यामुळे आम्ही युवकांपर्यंत पोहोचू शकलो. त्यांना एक व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. निश्चितच सर्वच युवा मित्र मैत्रिणी खूप छान बोलले, त्याबद्दल त्यांचे आभार, संपूर्ण विद्यापीठाचे आभार, विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू, माननीय कुलसचिव, त्याबद्दल सर्वांचे खरोखर पुनश्च एकदा आभार. आणि पुढील जीवनातील वाटचालीसाठी सर्व युवा मित्र मैत्रिणींना आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.

श्रोते हो, आत्ताच आपण युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी या मैत्रिणींनी साधलेला संवाद ऐकला. फ्रेंड्स, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना आवडला असेल अशी आशा आम्ही करतो. वेळ झालेली आहे मित्रमैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त आणि मनोरंजक कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

युवाकट्ट हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे

बंधन ऑगस्ट महिन्यापासून दर गुरुवारी प्रसारित होणारा अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा आवड बळी राजाची हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30 तेव्हा या कार्यक्रमासाठी भरपूर पत्र पाठवा आणि आपल्या आवडीच्या फरमाईश गीताचा आनंद घ्या तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळी राजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून

असं श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळच्या 11:35 होत आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या छोट्या दोस्तांसाठी प्रायोजित कार्यक्रम बालमंडळ. यामध्ये चिंतामणी इंटरनॅशनल स्कूल धर्मापुरी जिंतूर रोड परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम. निवेदन आहे वैशाली जोशी यांचं.

0: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चिंतामणी इंटरनॅशनल स्कूल, धर्मापुरी परिसर, जिंतूर रोड, परभणी. आमच्या शाळेमध्ये CBSE व सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण दिले जाते. मुलांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाले एक कौशल्यपूर्ण विशेष पिढी घडविण्याचे कार्य आमची शाळा करते. आम्ही फक्त परीक्षार्थी न घडवता भविष्यकालीन जागरूक नागरिक बनवतो. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 7020319666 7020319666.
1: नमस्कार श्रोते हो, मी गजानन कोरडे, चिंतामणी इंटरनॅशनल स्कूल, जिंतूर रोड, परभणी येथील मराठी विषयाचा अध्यापक. आज आमच्या शाळेतील विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपले विचार प्रकट करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुसाक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. मानवी जीवनात गुरुचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. मानवी मूल्यांची जोपासना करण्याचे ज्ञान अनुभवाच्या माध्यमातून आपल्यामध्ये रुजवण्याचे आदर्श कार्य गुरु करत असतात. जीवन जगताना आवश्यक त्यावेळी आवश्यक ते ज्ञान देण्याचे काम गुरु करत असतात. जगताना जेव्हा जेव्हा अडचणी संकटे येतात किंवा जेव्हा आपल्याला अस्तित्व गमावल्यासारखं वाटतं, अशावेळी आत्मविश्वासरूपी बळ देऊन हेच गुरु धावून येतात. आपल्यातील कौशल्य वृद्धिंगत करण्याचे पवित्र कार्य गुरु करत असतात आणि आपल्यातील अवगुण काढण्याचे सुंदर कार्यसुद्धा गुरुच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणूनच आमच्या चिंतामणी इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी यानंतर आपल्यासमोर शब्दबद्ध होणार आहेत. सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय श्रेयस माधव बनसोडे, इयत्ता दुसरीचा विद्यार्थी.
2: हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज श्रेयस माधव बनसोले. आय एम सेकंड CBSE. टुडे इज गुरु पौर्णिमा. गुरु मीन्स टीचर्स. टीचर्स गिव अस नॉलेज. दे टीच अस गुड मॅनर्स. माय parents are my first guru and my teachers are my second guru. Thank you teachers for your guidance. I respect all my teachers. Happy Guru Purnima.
1: धन्यवाद. यानंतर आपले विचार प्रकट करण्यासाठी येते इयत्ता 9वीची विद्यार्थिनी सुप्रिया जगाडे.
3: नमस्कार श्रोते हो, मी सुप्रिया जगाडे, इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी. मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल 2 शब्द बोलणार आहे. गुरु म्हणजे ज्ञानाची सावली, गुरु म्हणजे मायबाप, गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा आणि आपल्याला माणूस म्हणून जग शिकवणारा एकमेव व्यक्ती म्हणजे गुरु. गुरु हा फक्त गुरु नाही, ती एक ऊर्जा आहे. अज्ञानाचा अंधार चिरून ज्ञानाची मशाल हातात देणारा गुरुच असतो. कुंभार जसा मातीला आकार देतो, तसाच गुरु आपल्या आयुष्याला पैलू पाडतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. गुरु पौर्णिमा हा सण गुरूंबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात, कारण या दिवशी आदिगुरु व्यासांचाही जन्म झाला होता. आपले गुरुच आपले खरे प्रेक्षक, मार्गदर्शक आणि मित्र असतात, कारण तेच आपल्याला ज्ञान, शिस्त आणि चांगले संस्कार शिकवतात. आपले भविष्य घडवतात. कागदावरचे ज्ञान तर सगळे शिकवतात हो,

0: कागदावरची ज्ञान तर सगळे शिकवतात, पण जगायला शिकवणारा गुरु देवापेक्षाही मोठा असतो. धन्यवाद.
1: धन्यवाद सुप्रिया. यानंतर इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आस्था सावंत या विद्यार्थिनीला मी पाचारण करतो, तिने आपले विचार मांडावेत.
2: नमस्कार श्रोते हो, माझे नाव आस्था अशोक सावंत. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी दोन शब्द सांगणार आहे. शाळा असते दिवा शिक्षक त्यात्वात, शाळा असते दिवा शिक्षक त्यात्वात, स्वतः जळतात पण ज्ञानाचा प्रकाश देतात. आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ह्या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेद नमः. गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत. आई बाबा आपले पहिले गुरु असतात. आई आपल्याला जन्म देते पण माणसाला माणूस म्हणून जगण्याची कला गुरु शिकवतो. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची ताकद फक्त आणि फक्त गुरुमध्ये असते. गुरु आहे संस्काराची शिदोरी, गुरु आहे संस्काराची शिदोरी जी ठेवते आपल्याला नेहमी खरी. ज्यांनी माझे आयुष्य फुलविले, ज्यांनी माझे आयुष्य फुलविले.

0: अस्ति दिवा शिक्षकत्वात् शाळा अस्ति दिवा शिक्षकत्वात् स्वतः जगतात पण ज्ञानाचा प्रकाश देतात. आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेद नमः. गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत. आई बाबा आपले पहिले गुरु असतात. आई आपल्याला जन्म देते पण माणसाला माणूस म्हणून जगण्याची कला गुरु शिकवतो. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची ताकद फक्त आणि फक्त गुरुमध्ये असते. गुरु आहे संस्काराची शिदोरी. गुरु आहे संस्काराची शिदोरी जी ठेवते आपल्याला नेहमी खरी. ज्यांनी माझे आयुष्य फुलविले मनापासून आभार मानते. आज मी त्यांचे धन्यवाद.
1: धन्यवाद आस्था. यानंतर इयत्ता 6वीचा विद्यार्थी भावेश माधव बनसोडे हा शब्दबद्ध होईल.
2: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. Hello friends, my name is Bhavesh Bansode. I am from grade 6 standard. Today is Guru Purnima. Today I am here to say two words about Guru Purnima. Guru Purnima is a festival of showing love and respect towards the Guru. It is celebrated on the full moon day of Ashar month every year in India with full joy. It is also called Vyas Purnima because on this day Ved Vyas ji was born. Guru has a great importance in our life, gives us knowledge, education and right guidance in our life. They teach us to differentiate between right and wrong. They show us right path. On this day students thank their gurus and give them gifts and many flowers. So we should always obey and respect to our gurus. Happy Guru Purnima again to all my gurus. Thank you.
1: धन्यवाद भावेश. यानंतर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी येतोय इयत्ता 8वीचा विद्यार्थी प्रणव काशीनाथ वैद्य.
3: नमस्कार श्रोते हो, माझे नाव प्रणव काशीनाथ वैद्य आहे. मी आज गुरुपौर्णिमेबद्दल आपल्यासमोर माझे विचार मांडणार आहे. गुरु तुम्हीच ज्ञानाचा सागर. गुरु तुम्हीच ज्ञानाचा सागर. तुमच्यामुळे उजळले हे जीवन सुंदर. तुमच्यामुळे उजळले हे जीवन सुंदर. संस्कारांचे मोल तुम्ही शिकवले. संस्कारांचे मोल तुम्ही शिकवले. अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञान दिले. अज्ञानांचा अंधार दूर सारून ज्ञान दिले. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे. या गुरूंचा आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. आपल्या जीवनातील गुरूंचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. गुरु हे आपले खरे प्रेरक मार्गदर्शक व आपले मित्र असतात. ते आपल्याला मार्गदर्शनाने एक चांगला माणूस घडवतात. आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील. ते आपल्याला चालायला बोलायला शिकवतात. शालेय जीवनातील गुरु म्हणजे आपले शिक्षक. ते आपल्याला मार्गदर्शन करतात व चांगला माणूस घडवतात. किती गाऊ गुरुचे गुणगान. किती गाऊ गुरुचे गुणगान. कार्य तुमचे चंदनासमान. कार्य तुमचे चंदनासमान. तुमच्यामुळे मज प्राप्त झाले शैक्षणिक ज्ञान. तुमच्यामुळे मज प्राप्त झाले शैक्षणिक ज्ञान. आज ज्ञानाच्या आधारे जगण्याची वाढली शान. आज गुरुपौर्णिमेनिमित्त एकच सांगणं. आज गुरुपौर्णिमेनिमित्त एकच सांगणं. माझे तुम्ही गुरु याचा मला अभिमान. माझे तुम्ही गुरु याचा मला अभिमान. तुमचे आशीर्वाद सोबत राहो हेच मागणं. तुमच्या चरणी राहे तुमच्या चरणी राहीन मी सदैव कृतज्ञ. तुमच्या चरणी राहीन मी सदैव कृतज्ञ. काव्यरूपात श्रीफळ पुष्प करतो अर्पण. काव्यरूपात श्रीफळ पुष्प करतो अर्पण. तुम्हास माझे त्रिवार वंदन. तुम्हास माझे त्रिवार वंदन.
1: धन्यवाद प्रणव. यानंतर आपल्या विचाराचे प्रगतीकरण करण्यासाठी येत आहे इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आनंदी काशीनाथ वैद्य.
4: नमस्कार श्रोते हो, माझे नाव आनंदी काशीनाथ वैद्य. मी आता 6वीची विद्यार्थिनी आहे. आज गुरुपौर्णिमा त्याबद्दल मी 2 शब्द तुमच्यासमोर मांडणार आहे. भारतीय संस्कृतीत हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आषाढ महिन्यात पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महाभारताचे रचनाकार महर्षी वेद व्यास यांचा हा जन्मदिवस म्हणून ते आपले पहिले गुरु मानले जातात.

0: पण ते इतिहासात मानले जातात. आपल्या आयुष्याचे आपले पहिले गुरु म्हणजे आई व वडील. ते आपल्याला बोलायला व चालायला शिकवतात व आपण लहानपणापासून ज्या पण कृती करत आलोत ते आपण आपल्या आई वडीलपासूनच शिकतो. ते आपल्याला लहानपणापासून ते तरुण वयापर्यंत चांगल्या गोष्टी सांगतात व चांगले संस्कार देतात. त्यानंतर गुरु. गुरु म्हणजे एक नाव नाही तर ज्ञानदाता आहेत. ते आपल्याला साऱ्या जगाचे ज्ञान देतात व त्याचा प्रयत्नसुद्धा करतात. त्यांच्या विना आपण काहीच नाहीत. म्हणून म्हणतात, गुरुविना न मिळे ज्ञान, गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना नसे जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला बंधू गुरुराया, चला बंधू गुरुराया. गुरु म्हणजे परिस आणि शिष्य म्हणजे लोखंड. लोखंडाचे सोने करणारा तोच खरा गुरु. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे वत्सल्य आणि संस्कार. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. म्हणून म्हणतात, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू पुढे हा वारसा. धन्यवाद.
1: यानंतर आपले विचार मांडण्यासाठी येते इयत्ता 6वीची विद्यार्थिनी ईश्वरी सतीश टेकाळे.
2: हॅलो एव्हरीवन, आय एम ईश्वरी अँड आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी गुरुपौर्णिमा. Guru Purnima is a festival showing love, respect toward. It is celebrated on full moon days every Ashad month in India with full joy. On this day, Ved Vyasji was born. Guru has great importance in our life. Guru give us knowledge, education and right guidance in our life. Guru build our future and take us from darkness to light. Guru show us the right path in our life. They teach us to differentiate between right and wrong. Just like a candle, a teacher burns themselves to light up our path. They give us the wings to fly and the wisdom to stay grounded. Let us take a moment to say a big thank you to them. Believe in us when we didn't. Thank you all and I wish you a very Guru Purnima. Gurur Brahma, Gurur Vishnu, Gurur Deo Maheshwara, Gurur Sakshat Parabrahma, Tasmai Sri Guruve Namaha. Thank you.
1: धन्यवाद ईश्वरी. यानंतर आपल्या समोर विचार मांडण्यासाठी मी पाचारण करतोय अमृता हनुमान कुटे.
3: नमस्कार श्रोते हो, मी अमृता कुटे इयत्ता 6वीची विद्यार्थी. आज गुरु पौर्णिमेनिमित्त मी दोन शब्द सांगणार आहे. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. या जगात गुरूंची महिमा थोर आहे. आपले गुरु आपल्याला समाजामध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणून जगायला शिकवतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. याच दिवशी आदिगुरु महर्षी व्यासांचा जन्म झाला होता. म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा. आपले गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप आहे. आपल्या अनमोल जीवनात सुख दुःख, सत्य असत्य, पाप पुण्य या गोष्टींचे स्पष्टीकरण गुरूंनी केले आहे. एखाद्याच्या अंगी पशुत्व जरी असले तरी त्याला दैवत प्राप्त करून देण्याची शक्ती गुरूंमध्ये असते. आपले प्रथम गुरु आई वडील, त्यानंतर शालेय जीवनात शिक्षक प्रेरणा नवनवीन ज्ञान देतात. आपण सर्वांकडून काही ना काही शिकत असतो. आपले गुरु आपल्याला चांगल्या मार्गावर चालायला शिकवतात. गैरवर्तन केल्या शिक्षाही देतात. आपल्या गुरूंना आपल्याकडून प्रेम, आपुलकी, आदर आणि आपले यशस्वी होणे हवे असते. आपले गुरु हे आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ती आहेत. त्यांची आज्ञा पाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद अमृता. यानंतर आपले विचार प्रकट करण्यासाठी येत आहे अनन्या अर्जुन दांडगे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी.
4: नमस्कार श्रोते हो, माझे नाव अनन्या अर्जुन दांडगे आहे. मी इयत्ता 5वीमध्ये शिकते. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागते. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुजनांचा आशीर्वाद लागतो. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा म्हणतात. गुरु या शब्दांमध्ये सगळे शब्द सामावले गेले आहे. गुरुला नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठली.

0: अशी अनेक उदाहरणे दिसून येतात. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यासगुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आजही युवकांना नवी दिशा देते. आई वडील पंख देतात, त्या पंखात भरही मरणाचे बळ आई वडील गुरुजन देतात. जीवना दिले त्यांनी मला ज्ञान, त्या गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम, तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, अंधारलेल्या वाटेवर प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा, चुकलं असतमचं आम्हा मार्ग नवा दाखवा. असू द्या सदा तुमची आमच्यावरती ज्ञानरूपी सया. चला रे सारे बंधू श्री गुरुराय. थँक्यू.
1: धन्यवाद अनन्या.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चिंतामणी इंटरनॅशनल स्कूल, धर्मापुरी परिसर, जिंतूर रोड, परभणी.
3: बालमित्रांनो, आता ऐकूयात या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.
1: यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येते आहे इयत्ता 6वीची विद्यार्थिनी प्रिया मोहन जयस्वाल.
4: हॅलो, माय नेम इज प्रिया जयस्वाल. I am from grade 6 CBSE. First, I wish a very happy Guru Purnima. Guru is a very important role in our life. Guru Purnima is a way by which students show their love and gratitude toward the Guru. Guru Purnima is also known as a Vyas Purnima because the man who wrote the Mahabharata is our first teacher and his name was a Maharshi Vedvyas. Because of this reason, he was our first history and first guru, but in only history. In our real life, our first guru is our parents. When we was as a baby from young, they teach us so much lessons. Because of these lessons, we are now a big man. A guru not only teaches and gives us knowledge and shows the right path to lead our life. On this day, students are encouraged to follow the teachings and life of their gurus. We should always do our be and respect of our gurus. Thank you.
1: धन्यवाद प्रिया. यानंतर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी येते आहे इयत्ता 10वीची विद्यार्थिनी शारदा पांडुरंग कदम.
5: नमस्कार श्रोते हो, मी शारदा पांडुरंग कदम, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. मित्रांनो, आज सर्वप्रथम मी माझे आद्य गुरु, माझे आई बाबा यांना अभिवादन करते व माझ्या गुरुस्थायी असलेल्या सर्वच गुरुवर यांना अभिवादन करते. अज्ञानतिमिर अज्ञस्य ज्ञानजनक शनकथा, अज्ञानतिमिर अज्ञस्य ज्ञानजन शनकथा, चक्रशुरु मी नित्यम एनम तस्मै श्री गुरवे विनमः, एन तस्मै श्री गुरवे विनमः. अज्ञानाच्या अंधारामुळे अंधार झालेल्याचा डोळा जो ज्ञानरूपी अंजनाच्या काडीने उघडतो, त्या गुरुस माझा प्रणाम असो, प्रणाम असो. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्ताने सर्व शिक्षकवृंद व गुरुवर्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते. तर गुरु म्हणजे ज्ञान व पौर्णिमा म्हणजे प्रकाश, व हाच ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत अहोरात्र पोहोचत राहावा यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हाच तो दिवस. चित्रकार जसा आपल्याकडे रंगीबेरंगी रंगातून सुंदर असे चित्र घडवतो, शिल्पकार जसा आपल्याकडील छिन्नी हातवड्यातून एखाद्या साध्या दगडातून सुंदर अशी मूर्ती घडवतो, अगदी तसेच गुरु आपल्यातील कलागुण हेरून आपल्याला घडवत असतात, समाजात असे एक सुंदर व्यक्तिमत्व उभे करतात. म्हणून गुरु द्रोणाचार्य, हाताखाली गदाशाली भीम, दुर्योधन, धनुर्धारी अर्जुन, भाल्यात तरबेस युधिष्ठिर व तलवार बाज नुकुल सहदेव तयार झाले. गुरु जरी एक असला तरी आपल्या कलागुणांनी शिक्षा मात्र वेगवेगळ्या विषयात प्रवीण झाले, पण त्यांना त्या क्षेत्रात यशस्वी करण्याचे काम गुरुनेच केले. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद.
1: धन्यवाद शारदा. यानंतर आपले विचार मांडण्यासाठी येते इयत्ता 10वीची विद्यार्थिनी समीक्षा सुभाष फुलगे.
6: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार ऐकणाऱ्या माझ्या सर्व श्रोत्यांना माझ्या वतीने गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी समीक्षा फुलगे, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आजच्या या पवित्र आणि पावन दिवशी माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या, मला योग्य मार्ग दाखवणाऱ्या

0: माझ्यातील व्यक्तिमत्वाला घडवणाऱ्या, माझ्यावर संस्कार करणाऱ्या सर्व गुरुजनांच्या चरणी नम्र अभिवादन करते. आजचा दिवस केवळ एका सणाचा दिवस नाही, आजचा दिवस आहे आपल्या जीवनाला दिशा देणारी, आपल्या स्वप्नांना आकार देणारी आणि व्यक्तिमत्वाला घडवणाऱ्या त्या महान व्यक्तिमत्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. मित्रांनो, आपल्या जीवनाच्या प्रवासात अनेक माणसे आपल्याला भेटतात. काही माणसे आपल्याला आनंद देतात, काही माणसे आपल्याला अनुभव देतात, पण काही माणसे अशी असतात जी आपल्याला बदलूनच टाकतात, आपल्या विचारांना दिशा देतात, आपल्या स्वप्नांना पंख देतात आणि आपल्या क्षमतेवर आपल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतात. हीच व्यक्ती म्हणजे आपले गुरु. गुरु म्हणजे केवळ वर्गात उभे राहून विषय शिकवणारे शिक्षक नव्हेत. गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे प्रकाशस्तंभ आहेत. गुरु म्हणजे अपयशाच्या क्षणी आशेचा किरण दाखवणारे मार्गदर्शक आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान सदैव सर्वोच्च राहिले. संत कबीरांनी म्हटले आहे, गुरु गोविंद दोहकडे काके लागू पाय, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय. या दोन ओळीमध्ये गुरुचे महत्त्व सांगताना संत कबीर म्हणतात, जर माझ्यासमोर देव आणि गुरु आले तर मी प्रथम गुरुचे पाय धरेल. गुरु आपल्याला केवळ ज्ञान देत नाहीत, तो ज्ञानाचा योग्य उपयोग करण्याची विवेक बुद्धी देतात. ते आपल्याला केवळ यशस्वी होण्याचे स्वप्न दाखवत नाहीत, तर ते आले तर पुन्हा उभे राहण्याचे सामर्थ्य देतात. धन्यवाद.
1: धन्यवाद समीक्षा.
2: बालमित्रांनो, आताच आपण बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत चिंतामणी इंटरनॅशनल स्कूल धर्मापुरी परिसर जिंतूर रोड परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकलात. बालमित्रांनो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या बालमंडळ या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात येत्या रविवारी सकाळी 11:35. नमस्ते.

छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात, प्रायोजित कार्यक्रम बालमंडळ. यामध्ये चिंतामणी इंटरनॅशनल स्कूल धर्मापुरी जिंतरोड परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात निवेदन होतं वैशाली जोशी यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, एका आईची इच्छा काय असते? की आपल्या मुलाचं पालन पोषण नीट व्हावं, उत्तम संस्कारांनी ते घडावं, हेच ना. खरं तर सामान्यतः ही भावना प्रत्येक आईची असतेच, पण जेव्हा हीच आई स्वतःच्या मुलाबरोबरच इतर मुलांचा जेव्हा विचार करते, तेव्हा तो विचार आदर्श तर नक्कीच घेण्यासारखा असतो. तो तिचा गुण तिला समाजात वेगळं स्थानही देऊन जात असतो. आपल्याला कृष्णाचं पालनपोषण करणाऱ्या यशोदेचं महत्त्व, छत्रपती संभाजीराजांसाठी जीवनदायी ठरलेल्या धाराऊंचं ज्वलंत उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. ह्याच आपल्या संस्कृतीचा किंवा परंपरेचा वसा जपणाऱ्या, विचार जपणाऱ्या आणि वागणाऱ्या काही महिला आजही आपल्या समाजामध्ये आहेत. अनेक प्रसंगांमधून किंवा घटनेतून आपण अशी उदाहरणं आजही बघतो, ऐकतो. तर अशाच एका मैत्रिणीचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सुरुवातीला ऐकूया हे एक आईची महती सांगणारं गीत.

श्रोतेहो मैत्रिणींनो, जगभरात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्त्व, प्रोत्साहन आणि समर्थन करण्यासाठी अनेक संस्था संघटना याविषयी कार्य करत असतात. बाळांना आवश्यक पोषक तत्व पुरवण्याचा स्तनपान हा सर्वोत्तम मार्ग आहे. पण काही कारणांनी, म्हणजेच जर त्या मातेला प्रकृती अस्वास्थ्य असेल, ते बालक काही वैद्यकीय कारणास्तव आईपासून वेगळं राहणार असेल, किंवा प्रसूतीवेळी मातेचं दगावणं असेल, किंवा इतरही अनेक काही कारणं की ज्यामुळं त्या नवजात शिशूला आईच्या दुधापासून वंचित राहावं लागतं, अशावेळी आज समाजात किंवा मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या मिल्क बँकचा उपयोग होत असतो. स्तनदा मातांनी दान केलेलं दूध अशा ठिकाणी साठवून ठेवल्यामुळं अनेक गरजू नवजात बालकांना त्याचा उपयोग होतो. कारण आईच्या दुधाचं पोषण मूल्य हे त्या नवजात शिशूसाठी अन्य कोणत्याही उपचारांपेक्षा अधिक महत्त्वाचं ठरत असतं. आणि याच गोष्टीचं महत्त्व आज समाजामध्ये असणं, रुजणं गरजेचं आहे. कारण एक आईच दुसऱ्या आईचा किंवा म्हणूया दुसऱ्या बालकाचा विचार करून हे सत्कार्य करू शकत असते. तर या दूधदानाचं महत्त्व किंवा मिल्क बँकचं कार्य आणि यापासून मिळालेलं समाधान, एकूणच हे सगळे अनुभव आता आपण

0: ऐकणार आहोत आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त. तेव्हा ऐकूया 18 अधिक नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदूरकर यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. स्टुडिओमध्ये आलेले आहेत वरदा भिडे अंदूरकर. खरं तर खूप पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. दूध माता त्या झालेल्या आहेत आणि याविषयीचीच अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम वरदाजी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: धन्यवाद. नमस्कार.
1: तर सर्वप्रथम हे विचारायचं होतं की ही प्रेरणा कुठून मिळाली, का वाटलं असं की आपण दूध दान करावं?
2: माझ्यासाठी ही प्रेरणा खूप नैसर्गिक होती. माझ्या बाळाच्या गरजेपेक्षा जास्त दूध तयार होत होतं आणि आईच्या दुधाला अमृत किंवा लिक्विड गोल्ड म्हणलं जातं हे मी कायम वाचलं होतं किंवा ऐकलेलं होतं. तर मी दवाखान्यात चौकशी केली. मला डॉक्टरांकडून कळलं की अकाली जन्म झालेल्या बाळांना किंवा खूप कमी वजनाच्या बाळांना, प्रीमॅच्युअर बेबीज आपण म्हणतो, त्यांना हे दूध आपल्याला डोनेट करता येऊ शकतं जर आपल्याकडे जास्त हे होत असेल तर. तर मग तिथून मला माहिती मिळाली सर्वात पहिल्यांदा दवाखान्यातून आणि मग मी ते डोनेट करायला चालू केलं. मुख्य म्हणजे घरी कायम असे संस्कार होते. माझे आई वडील, पती, सासू सासरे नेहमी समाजकार्यात सगळ्यात पुढे असतात. तर लहानपणापासून आई वडिलांकडून हेच संस्कार मिळाले की समाजाकडून आपल्याला कायम खूप मिळालेलं असतं. तर आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जमेल तेवढं, जमेल त्या रूपात समाजाला परत दिलं पाहिजे. त्यामुळे यातून ते प्रोत्साहन माझ्यासाठी मिळालं.
1: बरोबर. ह्याच्याबद्दल कुठं आधी वाचलेलं होतं?
2: कुठेच वाचलं नव्हतं. मी दवाखान्यात चौकशी केली. एक्स्ट्रा दूध मला कारण ओतून द्यावं लागत होतं.
1: बरोबर.
2: तर मला असं वाटलं की ह्याचं काहीतरी आपण ह्याला कारणी लावू शकतो. तेव्हा मी दवाखान्यात चौकशी केली. तेव्हा मला डॉक्टर सविता चौगुले यांनी माहिती दिली सगळ्यात पहिल्यांदा.
1: ओके. आपण ह्या गोष्टी ठरवतो पण यासाठी घरच्यांचा आणि किंवा डॉक्टरांचा सपोर्ट कसा मिळाला?
2: खूप मोठा सपोर्ट मिळाला. मुख्य सर्वात आधी आई वडिलांचा, डॉक्टरांचा आणि नंतर बाळणपणानंतर सासरी गेल्यावर सासू सासऱ्यांचा सुद्धा. सगळे उच्च शिक्षित आणि अतिशय पुढारलेले लोक असल्यामुळं सगळ्यांचा दृष्टिकोन हाच होता की आपल्याला जर काही जमतंय, आपल्या बाळाचं पोट भरून जर आपल्या दुसऱ्यांना देऊ शकतोय तर आपण ते नक्की करावं. आणि मुख्य म्हणजे दवाखान्यातून खूप सपोर्ट मिळाला. कारण जे कर्मचारी असतात मिल्क बँकचे किंवा बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये, ते घरी येऊन कलेक्ट करून जातात.
1: बरं.
2: त्यामुळे हे खूप सुरक्षित आणि सोपं असतं डोनेट करायला. म्हणजे आईला बाहेर सुद्धा पडावं लागत नाही घरातून, इतकं ते सोयीचं आहे.
1: बरोबर. साधारण कितव्या दिवसापासून सुरुवात केली तुम्ही?
2: मी पहिल्या महिन्यापासून चालू केलं. 20 दिवसानंतर केली. मी 6 महिने डोनेट केलं, आता नाही करत आहे.
1: बरं. साधारण ही प्रक्रिया कशी असते?
2: आता आपण डायरेक्ट ब्रेस्ट फीड करतो किंवा पंप अँड डंप करून आपण जे जास्त दूध उरतं ते आपण पंप करून फेकून देतो.
1: बरोबर.
2: तर ते पंप केलेलं जे दूध असतं एक्स्ट्रा ते आपल्या नॉर्मल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात.
1: बरं.
2: हां. तर ते दूध स्टोअर करायच्याच बॅग्स असतात. त्यात मिल्क बँकवाले प्रोव्हाइड सुद्धा करतात आपल्याला. त्याच्यात ते दूध स्टोअर करायचं आणि नॉर्मल आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा फ्रीझरमध्ये. इतकं ते सोपं असतं. त्याला काही आपल्याला प्रोसेस करावी लागत नाही. त्याच्यामध्ये किचकट आपल्याला काही करायला लागत नाही. फक्त तेवढं थोडस काळजीपूर्वक ते पंप करून स्टोअर करायचं. पंप आपल्याला घ्यावा लागतो वेगळा. आजकाल जनरली सगळे घेतात. पंपिंग हे खूप कॉमन झालेलं आहे. त्यामुळे ब्रेस्ट पंप मिळतो जनरली. तर आपण पंप करून तेवढं फक्त काळजीपूर्वक आपण काही मिनिटं जर इन्व्हेस्ट केली तर त्याच्यामुळे दुसऱ्या बाळांचा जीव वाचू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की महिन्यानंतर सुरू केलं ते जवळजवळ 6 महिने तुम्ही हे देत होतात. मग हे डेली देत होतात तुम्ही? म्हणजे रोजचं होतं?
2: हो. म्हणजे मी काय करायचे, रोज थोडं थोडं जे एक्स्ट्रा उरायचं ते मी स्टोअर करायचे आणि एक 3-4 बॅग साठल्या की मी फोन करायचे मिल्क बँक मध्ये. मग ते येऊन कलेक्ट करून जायचं.
1: साधारण किती दिवस टिकतं आपण
2: फ्रीझर मध्ये ठेवलेलं? 4 महिने टिकतं.
1: बरं.
2: फ्रीझर मधलं?
1: हा.
2: फ्रीज मधलं 4 दिवस टिकतं.
1: समाजात काय काय गैरसमज आहेत का याबद्दल?
2: ह्याच्याबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. एकतर घरातल्यांचा मुळात सपोर्ट नसतो किंवा दुसऱ्यांना आपण दिलं तर आपल्या बाळाला कमी पडेल, किंवा स्टोअर करायची जर सोय आहे तर आपल्याच बाळासाठी स्टोअर करावं, पुढे जाऊन कमी झालं तर ह्याला देऊया बाकीच्यांना द्यायपेक्षा, हे एक असतं. किंवा असं पण असतं की फार दूध पंप करते एक्स्ट्रा म्हणजे मग कॅल्शियम कमी होईल अंगातलं, किंवा आईच्या प्रकृतीवर परिणाम होईल, बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होईल, असे बरेच गैरसमज असतात. आता माझ्या किंवा माझ्या बाळाच्या प्रकृतीवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाहीये.

0: हे केल्यामुळे. त्यामुळे हे गैरसमज आहेत, हे मेडिकली प्रूव्हन काहीच नाहीये, पण हे सगळ्या गैरसमज आहेत समाजातले. डॉक्टर असं कधीही सांगत नाहीत की तुम्ही एक्स्ट्रा पम्प केलं तर तुमची हेल्थ खराब होईल किंवा बाळाची हेल्थ खराब होईल. हे मेडिकली प्रूव्हन नाहीये, कुठल्याही डॉक्टरकडून तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही.
1: खरं
0: गैरसमज असा पण एक आहे की ते स्टोअर करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा कटकटीची प्रोसेस आहे किंवा ते दरवेळी जाऊन कोण देणार. ब्लड डोनेशनला कसं आपल्याला त्या कॅम्पला जावं लागतं रक्तदान करायला किंवा याला, घरी येऊन घेऊन जात नाहीत अजून तरी. तर हा पण एक गैरसमज असू शकतो की दरवेळी तिकडे कोण जाणार किंवा ते स्टोअर करायचं म्हणजे फार कटकटीचं असेल, आता मी माझं बाळ सांभाळू का हे करत बसू, ह्याच्यामुळे सुद्धा ते पुढे येत नसतील कदाचित. तर मला हे परत परत सांगायचंय की ते अतिशय सोपं आहे. तुम्ही फक्त एका बॅगमध्ये तुमचं उरलेलं दूध घालून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आणि ते घरी येऊन घेऊन जातात
1: अगदी.
0: तर तुमचे तेवढे 2 मिनिटं तुम्ही जर ते सिंकमध्ये ओतायच्याऐवजी पिशवीत ओतून फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा खूप मोठा उपयोग
1: होऊ शकतो. ह्याची जर तुम्ही योग्य प्रकारे प्रक्रिया समजून घेतली, मला असं वाटतंय मिल्क बँकवाले सुद्धा सांगत असतील ही प्रक्रिया, हा तर ती योग्य ती समजून घेतली तर काय हरकत आहे आपण ह्या गोष्टी करायला. जेव्हा आपण हे दूध साठवतो त्याच्यामध्ये तर तेव्हा काय काळजी घ्यावी किंवा स्वच्छता कशा पद्धतीने घेत.
0: मिल्क बॅग्स अनयुज्डच असतात, आपल्या नॉर्मल प्लास्टिकच्या पिशव्या असतात झिपलॉकवाल्या. तुम्ही पंप केलेलं दूध बाटलीतून फक्त पिशवीत ओतून ठेवायचं, बाकी काहीच नाही, आणि ती पिशवी फ्रीजमध्ये ठेवून टाकेल. एवढीच प्रक्रिया, त्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे आपण एनिवे पंप करतोच, बाटलीत दूध आपण पंप करतो, ते सिंक मध्ये ओतून द्यायच्याऐवजी पिशवीत ओतून फ्रीज मध्ये ठेवा, एवढंच आहे, बाकी काही नाही.
1: म्हणजे खरंच खूप साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे, फक्त की आपलं मन मोठं करण्याची गरज आहे थोडीशी. की काही का असे ना की आपल्या दुधानं जर एखाद्याचा जीव वाचत असेल, आणि ह्याला मला असं वाटतं की घरच्यांचा सुद्धा तेवढाच सपोर्ट महत्वाचा आहे. की एखादी समजा स्तनदा माता तुमच्याकडे जर हा प्रस्ताव मांडत असेल तर मोठ्या मनानं तुम्ही देखील याला सपोर्ट करा. मी असं म्हणते की त्या पुण्यामध्ये तो तुमचाही वाटा थोडासा येऊ शकतो की ती त्या चांगल्या कामामध्ये. आईच्या दुधाचं महत्व काय वाटतं?
0: आईच्या दुधाला जसं त्याला अमृताचा दर्जा दिलेला आहे तर त्याचप्रमाणे ते अतिशय महत्वाचं असतं. खास करून जे नवजात बाळ असतात, अकाली झालेली प्रीमॅच्युअर बेबीज किंवा जे फुल टर्म असतात पण वजन खूप कमी असतं, त्यांच्यासाठी औषधा इतकंच महत्व आहे आईच्या दुधाचं. कारण त्याच्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, त्यांची शक्ती लवकर भरून येते असे. आणि आता दवाखान्यामध्ये त्यांना ज्याला आपण पावडरचं दूध म्हणतो ते त्यांना देतात, पण शेवटी ते आईच्या दुधाशी कम्पेअर नाही होऊ शकत. म्हणजे आईच्या दुधातून जे त्यांना आवश्यक घटक मिळतात वाढीसाठी, त्यामुळे त्याचं औषधा इतकंच महत्व आहे. प्रीमॅच्युअर बेबीजना खास करून ते अतिशय महत्वाचं आहे.
1: बरं,
0: कारण पावडरच्या दुधाने तेवढी रोग प्रतिकारक शक्ती त्यांची डेव्हलप होत नाही.
1: खरंय. ह्याच्यासाठी काही बंधन आहेत का? म्हणजे आता आपण असं म्हणतो की रक्तदान करताना आपण कसं ब्लड ग्रुप किंवा हे आहे, पण मग ह्याच्यामध्ये असं काही आहे का दूध कुठल्याही बाळाला चालतं?
0: ह्याच्यामध्ये असं काही नाहीये, तुमचं काही मेडिकल चेकिंग सुद्धा होत नाही. जर तुम्हाला एक्स्ट्रा दूध आहे तर तुम्ही ते डोनेट करू शकता. ते काय करतात, मिल्क कलेक्ट करतात सगळ्यांकडून, त्यांच्या मिल्क बँक मध्ये प्रोसेसिंग युनिट असतं, त्यामुळे ते प्रोसेस करतात दूध आणि मग त्या प्रीमॅच्युअर बाळांना देतात. म्हणजे तुम्ही दिलेलं, तुम्ही जर काही उलट सुलट खाल्लंय किंवा काही केलं, किंवा तुमचं बाळ समजा 6 महिन्याचं असेल तर आपलं दूध 6 महिन्याच्या बाळाला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे आपले शरीर तयार करतं. ते 20 दिवसाच्या बाळाला नाही चालू शकत, त्यामुळे पण ते दूध घेऊन ते प्रोसेस करतात आणि मग त्या बाळांना देतात. त्यामुळे कुठलीही नवीन माता जिला एक्स्ट्रा दूध आहे तिने डोनेट करू शकतो, घर बसल्या करू शकते.
1: अगदी. बाळाच्या किंवा आईच्या आरोग्यावर काही परिणाम होतो?
0: नाही, अजिबातच नाही. कुठलीही डेफिशियन्सी किंवा काहीही होत नाही बाळाला सुद्धा. बाळाचं अर्थात पूर्ण पोट भरल्यावर मग एक्स्ट्राच आपण दूध डोनेट करतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे याचा प्रकृतीवर काहीही परिणाम होत नाही.
1: ही प्रोसेस केल्यानंतर मग जिथं या गोष्टींची आवश्यकता आहे तिथं ते मिल्क बँकेकडनं दिलं जातं का?
0: हो, जनरली जिथं एनआयसीयू असतं, म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीचं आयसीयू, त्याला एनआयसीयू म्हणतात, तिथेच त्यांची मिल्क बँक असते.
1: बरं.
0: जसे कोल्हापुरात 2 आहेत, एक सीपीआरला आहे, एक साई स्पर्श हॉस्पिटलला आहे, तर तिथेच असते त्यांची मिल्क बँक. ते प्रोसेस करून तिथेच त्यांच्याच पेशंट्सना देतात.
1: बरं. साधारण किती बाळांना दूध दिलं गेलं काही माहिती आहे?
0: 18 पेक्षा जास्त बाळांचा जीव वाचला असं मला दवाखान्यातून कळलं. मी दिलेल्या दुधाने साधारण 16 लिटर मी डोनेट केलं 6 महिन्यामध्ये. त्याचा 18 पेक्षा जास्त बाळांचा त्याच्यामुळे जीव वाचला असं मला सांगितलं.
1: खूप चांगलं काम आहे हे. आणि मुळात आपण म्हणतो तसं की काही गोष्टी या सुचाव्या लागतात आणि त्या दृष्टीनं आपल्याकडनं सुद्धा तेवढी सकारात्मक

0: आवश्यकता लागते हेही तितकंच महत्वाचं आहे. यासाठी कुठल्या माता पात्र ठरतात, म्हणजे कुठली आई देऊ शकते दूध?
1: कुठलीही आई जिच्या बाळाचं पोट भरून तिला एक्स्ट्रा दूध येत आहे ती डोनेट करू शकते. त्याच्यासाठी कुठलेही हेल्थचे कंडिशन्स नाही आहेत किंवा असं काही नाही, कारण ते दूध मी म्हणलं तसं प्रोसेस करून दिलं जातं.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते हार्मफुल नसतं. कुठलीही नवीन आई जिला एक्स्ट्रा दूध आहे ती डोनेट करू शकते.
0: बरोबर. आता ह्या ज्या दूध बँक्स आहेत, तर या दूध बँकेचं साधारण कसं काम, कशा पद्धतीनं असतं, काय आहे?
1: आपण त्यांना फोन करतो जनरली. आपण एकतर जाऊन तिथं बॅग्स देऊ शकतो किंवा घरी येऊन ते कलेक्ट करून घेऊन जातात. अँब्युलन्स मधून त्यांच्या कोल्ड स्टोरेज मधून ते घेऊन जातात दूध आणि ते प्रोसेस करून त्यांच्या बाळांना देतात.
0: बर.
1: तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डोनेट करू शकता.
0: हा, तुमच्या बाबतीमध्ये कसं झालं, की कशी प्रोसेस होती किंवा काही ठराविक टायमिंग होतं का? असं
1: टायमिंग असं काहीच नव्हतं. इनफॅक्ट मला मिल्क बँकच्या कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट केला, कारण त्यांना प्रचंड शॉर्टेज आहे दुधाचं.
0: हेही महत्वाचं.
1: हो, त्यांना खूप शॉर्टेज आहे. आपण जेव्हा फोन करू तेव्हा ते येतात, किंवा ते एक दोन दिवसांनी मला स्वतःहून विचारायचे, मॅडम येऊ का आम्ही बॅग्स घ्यायला, तुम्ही केले का कलेक्ट. त्यांना खूप गरज आहे, कारण प्री मॅच्युअर बाळ इतकी असतात किंवा एनआयसीयू मध्ये काही ना काही रोग झाल्यामुळे खूप बाळ ऍडमिट असतात. त्यांना ब्रेस्ट मिल्कने त्यांची रिकव्हरी लवकर होते, त्यामुळे त्यांना प्रचंड शॉर्टेज असते. ते खूप कोऑपरेट करतात. घरी येऊन घेऊन जात होते माझ्या, कारण मी त्यांना सांगितलं मी बाहेर नाही पडू शकत.
0: बरोबर.
1: इतके दर दोन तीन दिवसांनी मी नाही येऊ शकत, तर ते अँब्युलन्स घरी पाठवत होते. घरी येऊन कलेक्ट करून जायचे.
0: खरंय, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा खर तर हे खूप चांगली गोष्ट होती की असं आपणहून कुणीतरी देत आहे. प्रत्यक्ष अशा कोणाला मातांना भेटायची संधी मिळाली का, की ज्यांना दूध दिलं गेलं बाळांना?
1: नाही मिळाली ऍक्च्युली. किंवा ज्या बाळांना माझ्या दुधाचा उपयोग झाला त्यांना सुद्धा मी नाही भेटू शकले कधी, मी ओळखत पण नाही. पण हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाचं आहे की माझ्या ह्याच्यामुळे कितीतरी बाळांना नवीन जीवन मिळालं, किंवा ते आता त्यांना जास्त बळ मिळेल त्या दुधातून, त्यांची वाढ जास्त अजून चांगली होईल. हे फिलिंग माझ्यासाठी खूप समाधानाचं आहे. मी कोणाला भेटू नाही शकले.
0: बरोबर. तुम्ही वर्किंग वुमन आहात,
1: हो,
0: मग त्याचा काही परिणाम झाला का?
1: परिणाम तसा काही झाला नाही. आपण जनरली म्हणतो की हेक्टिक शेड्यूल असेल किंवा थोडं स्ट्रेस असला तर दूध कमी येतं किंवा काय, पण त्याच्यासाठी तुम्ही खाणं पिणं जर व्यवस्थित ठेवलं, तुम्ही जर वेळा सांभाळल्या जसं माझी आई म्हणते बाळंतिणीच्या, तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही
0: येत. नाही. आत्ताच्या नवीन पिढीला काय सांगाल, कारण आत्ता सगळ्यांचं मुळातच ब्रेस्ट फिडिंगला किंवा स्तनपानालाच विरोध असतो, किंवा सगळ्यांना करिअर महत्वाचं वाटतं, मुळात बाळ होऊ देणं हेच हा निर्णय घेणंच खूप महत्वाचं आहे, आणि मग त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग. मग ह्यासाठी नवीन आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना काय सांगाल?
1: मला वाटते ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान अतिशय महत्वाचं आहे, कारण सायंटिफिकली एकतर प्रूव्हन आहे, मेडिकली आपली बॉडी म्हणजे बायकांची शरीर त्याप्रमाणेच दूध तयार करतं जे ज्या घटकांची बाळाला प्रत्येक फेजमध्ये गरज आहे. पहिल्या महिन्याच्या बाळाच्या वेळी आपलं बॉडी वेगळे दूध तयार करतं, दोन महिन्याला वेगळं करतं. प्रत्येक स्टेजला जेव्हा बाळ स्तनपान करतं तर त्याची जी लाळ असते ती आपल्या बॉडीबरोबर कम्युनिकेट करते.
0: बरोबर.
1: तर त्याच्याप्रमाणे आपली बॉडी दूध तयार करत असते. त्याच्यातून आपल्या शरीराला कळतं, आईच्या शरीराला, की ह्याला कुठले घटक कमी पडतायत किंवा काय. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. तर त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग अतिशय महत्वाचं आहे. ऍटलिस्ट सगळे ऑर्गनायझेशन सुद्धा पहिलं एक वर्ष तरी ब्रेस्ट फिडिंग स्ट्रॉंगली रेकमेंड करतात.
0: बरोबर.
1: पहिलं एक वर्ष तरी मिनिमम ब्रेस्ट फिडिंग सगळ्यांनी करावं. त्यातले पहिले सहा महिने जर भरपूर दूध असेल तर सहा महिने फक्त स्तनपानावरच ठेवावं. जर जेवढं कमी पडेल तितकं फॉर्म्युला नक्की द्यावा, पण जो कल कमी होत चाललाय ब्रेस्ट फिडिंग कडे, किंवा जे गैरसमज आहेत की त्याच्यामुळे वजन वाढतं किंवा मग डाएट करता येत नाही, मुलींना पटकन डिलिव्हरी झाली की पटकन शेपमध्ये यायचं असतं डाएट, म्हणून सुद्धा ब्रेस्ट फिडिंग, कारण ब्रेस्ट फिडिंग करताना भूक खूप लागते, तर तुम्हाला खावं लागतं, तुम्ही डाएट नाही करू शकत. हे सुद्धा एक रिझन आहे की मुली नाही करत आहेत. तर हे सगळे गैरसमज मला वाटते लांब करणं गरजेचं आहे. किंवा मुली जर आता शिकलेल्या आहेत किंवा करिअरसाठी जर तुम्ही नाही करणार ब्रेस्ट फिडिंग, तर ते तर अजूनच चुकीचं आहे, कारण मग तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही वाचू शकता ह्याचं महत्व काय आहे ते. तर ते जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे.
0: खरंय. आणि आत्ता तुमचं बाळ केवढं आहे?
1: 7 महिन्याचं आहे.
0: हा, तर मला इथं हे आवर्जून सांगावं असं वाटतंय की वरदा माझ्या समोर बसलेले आहेत आणि मला असं काहीही जाणवत नाहीये की त्यांनी ब्रेस्ट फिडिंग इतके दिवस केलं आहे म्हणून वजन वाढलंय किंवा त्यांच्यामध्ये काही फरक पडलाय, तर असं खरंच तुमच्याकडे बघून जाणवत नाही. उलट मी तर म्हणते एक छान समाधान मला त्यांच्या

0: चेहऱ्यावरती दिसतंय की खूप एक चांगलं काम केलं असं त्यांना वाटतंय.
1: श्रोते हो मैत्रिणींनो, 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आज आपण ऐकत आहोत वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत. खरंच हा त्यांचा उदात्त विचार त्या नवजात बालकांसाठी जीवनदायी ठरलेलाच आहे. शिवाय समाजामध्ये त्यांनी स्वतःचा एक अशा प्रकारे आदर्शही घालून दिलेला आहे. हे कार्य जितकं त्यांना समाधानकारक आहे तितकंच त्यांच्यासाठी मदतगार ठरलेल्या काही संस्था किंवा दवाखाने म्हणा, डॉक्टर यांचा सहभाग सुद्धा किंवा यांचं पाठबळ सुद्धा आज तितकंच महत्वाचं आहे. तर याचसाठी आता आपण जाणून घेऊया बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता चौगुले आपल्याला काय सांगतायत ते.
2: माझं नाव डॉक्टर सविता चौगले बिराजदार. मी सध्या साई स्पर्श हॉस्पिटल त्याच्यामध्ये 2021 पासून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करते. आणि आपल्याकडे तर मिल्क बँक साधारण 2 वर्ष झालं ते चालू झाले. आता म्हणलं तरी वैद्यकीय शास्त्र जे आपण म्हणतो आईचं जे दूध असतं ते आमच्यासाठी जीवन अमृत सारखंच असतं म्हणलं तरी. मग जन्मानंतर आम्ही सांगतो की बाळ आपलं पहिले जे 6 महिने असतं फक्त ते आईच्या दुधाचे किंवा आईच्या स्तनपानवरतीच महत्व दिलं जातं. काबर की स्तनपानचं जे महत्व आहे त्याच्यामध्ये आईला पण रोग प्रतिकारक शक्ती त्याची वाढती आणि स्वतः बाळाची पण वाढते. थोडक्यात म्हणलंय की जे आई 6 महिन्यापर्यंत बाळांना दूध पाजते त्यांच्यासाठी त्याची बाळाचे जे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वाढीसाठी जे आवश्यक घटक असतात ते त्यांना भरपूर महत्वाचे असतात. त्याच्यामुळे स्तनपानचं तर खूप महत्व आहेच. तर आपलं कसं आहे की आम्ही जे हॉस्पिटलमध्ये आहे एनआयसीयू जे म्हणतो नवजात शिशूचं जे एनआयसीयू आहे जे जन्मल्याच्या बाळानंतर जे आपण 1 महिन्याच्या आत जे बाळ असतं नवजात किंवा न्यू बॉर्न म्हणतो त्या बाळाला जे आपण एनआयसीयू मध्ये ठेवतो त्या बाळांसाठी आपल्याला कधी कधी जे बाळ खूपच प्रीटम बॉर्न असतात किंवा कुठल्या बेबींची सर्जरी झाली असते किंवा ज्या बाळांना आईचं दूध मिळत नसतं पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या बाळांना आम्ही हे जे आईचं दूध आम्ही मिल्क बँकेत मध्ये घेतो ते आम्हाला आवश्यकता अनुसार आम्ही त्या बेबींना वापरतो म्हणजे पॅश्चराईज करून. मग आम्ही आता सध्या जसं आपलं हे स्तनपानचं सप्ताह आहे त्याच्यामध्ये आम्ही असं इम्पॉर्टन्स द्यायचं खूप आहेच आहे. स्तनपान तर प्रत्येक आई करतेच आपल्या बाळाला न विचार करता प्रत्येक आई 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत स्तनपानवरतीच असतात. प्लस आपण 6 महिन्यानंतर वरचं पण चालू करतो. पण जर आपले आई जे असतात म्हणजे आपल्या बाळाला ज्या बाळांना स्वतःचं दूध बाळाला 5 दिवसानंतर ज्यांना खूप जास्त दूध असतं ते जर काढून ते डोनेट जरी केलं जे आपलं मिल्क बँक आहे त्याच्यामध्ये जे दुसरे बाळ आहे त्यांना भरपूर मदत मिळते. जे प्रीटम बॉर्न्स असतात म्हणजे 1 किलोचे खाली 1.5 किलोचे बाळे 2 किलोच्या खाली जे असतात किंवा ज्यांच्या मोठ्या मोठ्या सर्जरी झाल्या असतात त्यांना पहिल्या 2-3 दिवसामध्ये आईचं दूध मिळत नसतं. मग त्यावेळेस आम्ही हे दूध बेबींना देतो आणि त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर त्या बाळांना मदत मिळते. म्हणजे ते वेगवेगळे जे कॉम्प्लिकेशन्स असतात जे वरचं दूध देतो आम्ही डब्याचं किंवा दुसरं त्याच्यापेक्षा जे आईचं दूध दिलेलं सगळ्यात उत्तम असतं. खरं की त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते त्याला भरपूर मदत करतात. म्हणजे त्याची पचन क्रिया सुधारते त्याच्यामध्ये त्याचे जे संसर्ग असतात म्हणजे आपण म्हणतो इन्फेक्शनचे जे होण्याचे चान्सेस असतात ते पण कमी होऊन जातात बाळांमध्ये. त्यांच्या मेंदूच्या विकासमध्ये ते बाळाचं मदत करतं. आणि जे न्यूबॉर्न डेथ म्हणतो किंवा आम्ही म्हणतो की न्यूबॉर्न डेथ जे 1 महिन्याच्या आत बाळांचे जे मृत्यू दर असतात ते पण कमी करायला भरपूर मदत करतं. आईच्या दुधाने एवढा इफेक्ट असतो त्याच्यामध्ये. आणि जे आपण इथं जे दूध साठी जे मिल्क बँक चालू केलेलं आहे तर आमचं आव्हान असंच असणार आहे की जर जास्तीत जास्त मदरमध्ये आम्ही इन्फॉर्मेशन जर सर्क्युलेट केली किंवा माहिती दिली तर जे कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे आई आहेत जर त्यांनी स्वतः पुढे येऊन डोनेट जरी केलं मिल्क किंवा दूध जे दान केलं तर आम्ही ते पॅश्चराईज करून आमच्या बेबीन जे एनआयसीयू जे आपलं ज्याच्यामध्ये भरपूर बाळ आपले क्रिटिकल असतात पहिल्या 2-3 दिवसामध्ये किंवा येणार 1-15 दिवसामध्ये ज्या आईना अगदी कमी दूध असतं किंवा नसतं असं पण कधी कधी असतं. आईला काही थोडक्यात काही आजार असतात किंवा आईच खूप कॉम्प्लिकेशन्स मध्ये गेलेल्या असतात तर त्या आईना पहिले 7-8 दिवस काही जास्त दूध येत नसतं आणि आपल्याला बाळाला थोडं जास्त दूधची गरज असते 2-3 ml 4-5 ml मग थोडक्यात ते आम्हाला भरपूर मदत होते त्या बाळांना. जेवढी आम्हाला जागरूकता पाहिजे तेवढी नाही आहे. जे

0: मदर आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना विचारतो की म्हणजे तुमचं जे दूध आहे ते बाळानं तुम्हाला पुरतं का. मग आम्हाला भरपूर आया सांगतात की आमचं दूध आमच्या बाळाला तेवढं पुरतं, पण असं नाही आहे की त्यांना भरपूर जास्त दूध आहे. असे दोन चार आया आमच्याकडे पण येतात जे म्हणतात की आम्हाला दूध भरपूर आहे. मग आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो किंवा आम्ही त्यांना त्याचं महत्व सांगतो की त्या दुधाचं किती महत्व आहे आपल्या बाळांना सोडून दुसऱ्या बेबींना. कारण की दूध एक दान जे आहे ते दुसरे कोण करू शकत नाही, शिवाय आपले गर्भवती झालेले जे आया असतात येणाऱ्या 6 महिन्यामध्ये. मग त्यांचं महत्व आम्ही त्यांना कळवतो. मग त्यांनी जर सहकार्य केलं की आम्ही त्यांना डोनेशनला प्रमोट करतो. आणि हे अगदी सोपं आहे, म्हणजे असं काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि आता तर आम्ही असं केलं आहे की जे डोनेशन करतात आम्ही त्यांच्यासाठी, त्यांनी फक्त आम्हाला दूध काढून ठेवायचं आहे आणि आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन कलेक्ट करतो. म्हणजे त्यांना असं कुठं बाहेर पण पडायची गरज नाही आहे की त्यांना हॉस्पिटलमध्ये यायची गरज आहे आणि डोनेट करायची गरज आहे. त्यांनी फक्त आम्हाला ऍड्रेस सांगितलं आणि टायमिंग सांगितलं तर आम्ही 2 ते 3 दिवसानंतर तिथे जाऊन कलेक्शन करतो त्या एरियामध्ये किंवा त्या मदर्सपाशी. जे आया आमच्या हॉस्पिटलमध्ये दूध दान करण्यासाठी इच्छा ठेवतात, आम्ही त्यांना आवाहन करतो तुम्हाला जर अगदी भरपूर दूध असेल तर आमच्याकडे तुम्ही जर दूध येऊन डोनेट केलं तर आमच्यासाठी ते खूपच महत्वाचं आहे. आणि जसं म्हणलं की आईचं जे दुधाचं दान आहे ते एक श्रेष्ठ दान सारखंच आहे सगळ्या बाळांना जे आमच्या इथं आहे सध्या. आणि दुसऱ्या बाळांना पण, दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये जे आहेत ऍडमिटेड त्यांना पण ते उपयोगी जातं. कारण की एक मिल्क बँक एका हॉस्पिटलला नाही दुसऱ्या हॉस्पिटल्सला पण मदत करते जे तुमच्या आजूबाजूला असतात ते. तर ते रक्तदान प्रमाणे दूध दान ही एक प्राण वाचवू शकते असं म्हणू शकतो आपण, म्हणजे प्रेरणादायक आहे.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, ज्या पद्धतीनं या दूधदानासाठी जे काही सहकार्य या सर्व डॉक्टरनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी केल्यामुळं वरदा भिडे यांचा हा संकल्प म्हणूया किंवा त्यांचा हा विचार पुढं यशस्वी झाला, सत्कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा पुन्हा एकदा आता आपण पुढे जाणून घेऊया वरदा भिडे अंदुरकर यांचा हा सर्व अनुभव.
2: अजून एक मला विचारायचं होतं, म्हणजे या संकल्पासाठी हे दूध दान करणं किंवा दूध माता बनणं या संकल्पासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक आहे?
3: मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. कारण जसं मला माहीत नव्हतं आपण डोनेट करू शकतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. जेव्हा पेपरमध्ये बातमी आली तेव्हा मला सगळ्यांचे हेच फोन आले की आम्हाला हे माहीतच नव्हतं असं करता येतं म्हणून. त्यातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे आम्हाला पण एक्स्ट्रा होतं, आम्हाला माहीत असतं तर आम्ही दिलं असतं. तर हा अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये. आपण ब्लड डोनेशनचे बोर्ड बघतो, आपल्या घरी पॅम्फलेट्स येतात, कॅम्प्स असतात, किंवा अवयव दान सुद्धा आपण वाचलेलं आहे, त्याचे बऱ्यापैकी जनजागृती आहे. पण दूध दान आपण करू शकतो हे अजून समाजापर्यंत तितकं पोहोचलेलं नाहीये. किंवा कोल्हापुरातच 2 मिल्क बँक आहेत हे सुद्धा लोकांना माहित आहे. तर हे जनजागृती होणं सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं. जेवढ्या लोकांना माहिती होईल तितके लोक पुढे येतील.
2: तुमच्याकडनं अशा पद्धतीनं काही प्रयत्न झाले की नाही?
3: मी पेपरमध्ये दिलं होतं असं असं दूध दान मी केलं म्हणून, तर त्याच्या थ्रू झालं. आणि मी माझे जेवढे पण ओळखीचे होते किंवा ग्रुप्स होते त्यांना मी मॅक्सिमम सर्क्युलेट करायचा प्रयत्न केला.
2: बरं, किंवा तुमच्या समवयस्क मैत्रिणी असतील किंवा
3: माझ्या मैत्रिणी किंवा दोघी तिघी जणी माझ्या बरोबरच्या आहेत त्या सुद्धा नवीन माता आहेत, त्यांना सुद्धा मी सांगितलं की अशी सोय आहे तर तुमच्या शहरात सुद्धा असेल, तुम्ही चौकशी करून बघा आणि करा. किंवा दवाखान्यात सुद्धा बोर्ड लावले पाहिजेत किंवा आपल्याला माहिती दिली पाहिजे. डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाईला माहिती दिली पाहिजे की अशी अशी सोय आहे, तुम्ही दूध डोनेट करू शकता जर तुम्हाला पुढे जाऊन एक्स्ट्रा आलं तर. ही माहिती दवाखान्यात सुद्धा दिली पाहिजे. दवाखान्यात सुद्धा कुठे बोर्ड वगैरे आपल्याला दिसत नाही, विचारल्याशिवाय कळत आणि विचारायचं मुळात लक्षात येत नाही. कारण दिसत नाही तर आपल्याला वाटतं असं काही नाही आहे म्हणून.
2: बरोबर, ही गोष्ट लक्षातच येत नाही असं मला म्हणायचं. कारण त्यावेळेला कसं आपलं बाळ आहे आपण त्याला फीडिंग दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये, किंवा घरच्यांचा डोक्यामध्ये आनंदाचे क्षण असतात नवीन बाळ आलंय म्हणून, त्यामुळे हे असं काही असू शकतं. तर तुम्ही म्हणालात तसं एखाद्या दवाखान्यांमध्ये सुद्धा असे जर काही बोर्ड लावले तर निदान वाचून हे कुणीतरी सजेस्ट सुद्धा करू शकतं. तुम्ही म्हणालात की 6 महिन्यापर्यंत तुम्ही दूध डोनेट केलं, पण मग पुढेही करता येऊ शकतं का?
3: हो, येऊ शकतं. जर तुम्हाला एक्स्ट्रा असेल अजूनही, बाळाची गरज संपून जर उरत असेल तर तुम्ही कितीही काळ डोनेट करू शकता.
2: आता ह्या ज्या ह्युमन मिल्क बँक आहेत ज्या आता आपल्याकडे तर 2 आहेत, मग ह्याच्याविषयी जास्त माहिती आहे का किंवा मोठ्या

0: शहरांमध्ये याची संख्या जास्त वगैरे आहे का?
1: मोठ्या शहरांमध्ये आहे, पुण्यात, बँगलोरला वगैरे आहे. म्हणजे मी ज्या मैत्रिणींना कळवलं त्यांनी सुद्धा चौकशी केली, मोठ्या शहरांमध्ये आहे पण तिथे सुद्धा जनजागृती कमी आहे, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मिल्क बँक आहेत पण त्यांच्याकडे दुधाचं खूप शॉर्टेज आहे, डोनेट करणारे लोक नाहीयेत.
0: बर,
1: कारण कुणाला माहिती नाहीये,
0: माहिती नाहीये.
1: तर ही जनजागृतीच मला वाटते जास्तीत जास्त झाली पाहिजे. जरी एक जरी नवीन माता जरी ह्याच्यातून प्रोत्साहन घेऊन पुढे आली तरी कितीतरी बाळांचा जीव वाचू शकतो.
0: बँक साठी पण काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं?
1: बँक साठी मला वाटतंय आपण जे म्हणतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा आपले जे न्यूज पेपर्स आहेत, रेडिओ, हे जे सगळे पब्लिक कम्युनिकेशन जे जेवढे पण आहेत माध्यम, त्या सगळ्यातून ह्याची जास्तीत जास्त माहिती पोहोचवली पाहिजे. किंवा ह्या मिल्क बँक्सची माहिती पत्रकं सर्क्युलेट झाली पाहिजे, पॅम्फलेट्स गेले पाहिजेत, ऍडव्हर्टाईज झाली पाहिजे. किंवा आजकालचं युथ सोशल मीडियावरती इतकं असतं, तर आपण नेहमी बघतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते मेकअपच्या प्रॉडक्ट बद्दल सांगतील, कुठल्या तरी नवीन फॅशन ब्रँड बद्दल सांगतील. तर एखाद्या जरी इन्फ्लुएन्सरनी ह्याच्याबद्दल माहिती दिली तर ती एकत्र खूप लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि ह्या इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव इतका असतो त्याच्यामुळेच त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणलं जातं. तर त्यांनी जर हे इनिशिएटिव्ह घेतलं की ब्रेस्ट मिल्क डोनेशनचं ड्राईव्ह एखादं केलं किंवा जर हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं खूप लोक त्याच्यामुळे इन्स्पायर होतील.
0: खरंय, आणि खर तर यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की खर तर गरज जास्त आहे पण पुरवठा कमी आहे, आणि एखाद्या छोट्या छान बाळाचं जीव आपण वाचवू शकतो किंवा त्याला जीवदान देऊ शकतो, त्यामुळे खर तर ही खूप गरज आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आवाहन करूयात.
1: रक्तदान अनेक जण करू शकतात, अवयवदान काही जणच करू शकतात, पण दूधदान ही अशी एक जीवनदायी देणगी आहे जी फक्त नवीन आईच देऊ शकते. त्यामुळे ज्यांना ही संधी मिळाली आहे त्यांनी नक्की पुढे यावं. आपल्या बाळाची गरज पूर्ण झाल्यानंतर उरलेले दूध एखाद्या अकाली जन्मलेल्या किंवा आजारी बाळासाठी अमृत ठरू शकतं. समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे, नवीन आई म्हणून दूधदान ही समाजाला काहीतरी परत देण्याची एक सुंदर संधी आहे.
0: तर खरंच ही खूप चांगलं, म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं खरंच एक पुण्याचं काम आहे असं आपण म्हणूयात. तर खूप छान संधी आहे, आणि आई झालेल्या प्रत्येकीला कुठलंही बाळ बघितलं तरी ते पटकन उचलून घ्यावं असं वाटतं, जरी ते आपलं नसेल तरी. आणि मग या रूपानं आपण जर त्याला जीवदान देत असू तर काय हरकत आहे. त्यामुळे प्रत्येक मैत्रिणींना आपण असं सांगूयात की खरंच जर तुमच्या मुलाच्या आवश्यकतेपेक्षा तुम्हाला जर जास्त दूध येत असेल तर या पद्धतीनं योग्य ती चौकशी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य प्रकारे तुम्ही हे दूध दान देऊ शकता. प्री मॅच्युअर किंवा आजारी मुलांसाठी आपण हे दूध वापरलं असं तुम्ही सांगितलं मला, पण कधी कधी बाळ छान असतं, वाढ चांगली झालेली असते, वजन चांगलं असतं, पण तरी सुद्धा आईला दूध कमी
1: येऊ शकतं.
0: मग अशांसाठी सुद्धा
1: उपयोग केला जातो.
0: बर,
1: मला वाटतंय त्या केसमध्ये आपल्याला विकत घ्यावं लागतं मिल्क बँक.
0: बर, पावडरचं किंवा इतर काही माध्यम वापरण्यापेक्षा जर तुम्ही दूध बँकेला अप्रोच झालात तर तिथं ऍक्च्युअल तुम्हाला आईचं दूध बाळासाठी मिळू शकेल. समाजानं आणि आरोग्य व्यवस्थेनं दूधदान चळवळीला कशा प्रकारे पाठिंबा द्यावा असं वाटतं?
1: आता मी जसं म्हणाले तसं हे तुम्ही जनजागृतीसाठी तुम्ही वापर करू शकता. ह्याचा जनजागृती जास्तीत जास्त झाली पाहिजे. किंवा जनरली आता जसं तुमचा सप्ताह आहे 1 ते 7, त्याच्यामध्ये तुम्ही स्तनपानाबद्दल बोलाल किंवा त्याचं किती महत्व आहे हे सांगाल. इवन डॉक्टर्सकडे सुद्धा ब्रेस्ट फीडिंग किती महत्वाचं आहे बाळासाठी हेच बोललं जातं. पण त्याच्याबरोबर तुम्ही ब्रेस्ट फीड करताना जर जास्तीचं दूध उरत असेल बाळाची गरज झाल्यावर तर ते तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता, जेणेकरून ज्या माता स्तनपान करू शकत नाहीये त्यांच्या बाळांना सुद्धा आईच्या दुधाचा लाभ मिळेल जर तुम्ही दान केले तर. ही सुद्धा जनजागृती किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ज्यांनी दूध दान केलंय त्यांचे अनुभव सुद्धा जर मला वाटते समाजापर्यंत पोहोचले तर मला वाटते एखाद्या आईला जर कळलं की आपल्या दुधामुळं किंवा आपल्या काही मिनिटांमुळं दुसऱ्या एखाद्या बाळाचा जीव वाचू शकतोय किंवा त्याला जास्त बळ मिळू शकतंय तर मला वाटते ती आई नक्कीच पुढे येईल.
0: नक्कीच नक्कीच. तर एकंदरीत हा सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
1: मला खूप छान वाटतंय, म्हणजे मला खूप समाधानी वाटतंय, कारण माझ्या दुधामुळं कितीतरी बालकांचा जीव वाचला किंवा ते पावडरच्या दुधाच्या ऐवजी आईच्या दुधावरती ते बाळ त्यांना अजून बळ मिळते, त्यांना अजून रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढतीये, त्यांच्या अँटीबॉडीज जास्ती तयार होत आहेत,

0: हे फिलिंग खूप समाधानाचं आहे. म्हणजे जरी मी त्या बाळांना कधी भेटले नसीन किंवा काय, जे अगदी प्रीमॅच्युअर बेबीज असतात त्यांचे आई वडील टेन्शनमध्ये बसलेले असतात कॉरिडॉरमध्ये, मी जेव्हा व्हॅक्सिनेशनला जायचे माझ्या बाळाच्या तेव्हा मला दिसायचे, तर मला कुठेतरी वाटते की काही फॅमिलीजमध्ये माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली असेल, किंवा कितीतरी बाळांना त्याच्यामुळे ते निरोगी होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला असेल, तर त्यांना एक रे ऑफ होप मिळाला असेल बऱ्याच फॅमिलीजना माझ्यामुळे. हे फिलिंग खूप समाधानी आहे, खूप समाधान.
1: या स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं जसं स्तनपानाचं महत्व सांगितलं जातं, त्याचबरोबर दूध दानाचं सुद्धा हे महत्व अधोरेखित करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि आरोग्य व्यवस्थेकडून हे झालं तर ते जास्त उपयोगी होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना ज्यांना याविषयीची माहिती आहे, आता खूप जण आपली आजची ही मुलाखत ऐकताय, तर त्यांच्याकडे सुद्धा जर अशा कोणी स्तनदा माता असतील तर आपण त्यांनाही आवाहन करूया की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. शेवटी निर्णय हा त्यांचा असू शकतो, पण निदान त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर वरदा भिडे अंदुरकर, आपण आज इथे आलात आणि

0: आहे. आता खूप जण आपली आजची ही मुलाखत ऐकताय, तर त्यांच्याकडे सुद्धा जर अशा कोणी स्तनदा माता असतील तर आपण त्यांनाही आवाहन करूया की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा. शेवटी निर्णय हा त्यांचा असू शकतो, पण निदान त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर वरदा भिडे अंदुरकर, आपण आज इथे आलात आणि दूध दान याविषयी खरं तर खूप अमूल्य अशी माहिती दिलीत, कारण ही अशी माहिती समाजापर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या या कामासाठी खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा, आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आत्ताच आपण 18 अधिक नवजात बालकांना अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. सख्यांनो, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज याबाबत समाजामध्ये बऱ्याच अंशी जागरूकताही निर्माण झालेली आहे, पण मातेचं दूध दान याबाबतही सजगता वाढून आपल्यापैकी अनेकांनी यामध्ये सक्रिय योगदान दिलं तर अनेक गरजू नवजात शिशूंना, बालकांना याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आपल्या बालकासाठी आपण आई असणं किंवा आपण हे सगळं आईपण अनुभवत असताना बरोबरीनंच अनेक बालकांचीही आई होण्यातला हा जर आनंद आपण मिळवला तर खरंच ते समाधान, सुख हे नक्कीच वेगळं असणार आहे. पटतंय ना?

0: मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. त्यांच्याशी संवाद साधला आहे अनिता ढवळे यांनी.
1: प्रियाताई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज आता सख्यांना तुम्ही कोणते कोणते पदार्थ सांगणार
2: आहात? आता मी आपण जेवताना ताट म्हणले सगळं ताट असं भरलेलं बघितलं की आपल्याला छान वाटतं. असं उजवीकडे भाज्या असतात तसं डावीकडची बाजू पण आपल्याला वेगवेगळी, नुसतं लोणचंच काय, वेगळ्या भरीत, चटणी, कोशिंबिरी असं आपल्याला
1: बघायला आवडतं.
2: आवडतं
1: नक्कीच नक्कीच. मग मला असं वाटतं की तुम्ही आता सुरुवातीला काही चटण्या सांगणार आहात. तर ओके, कोणती चटणी सांगणार
2: आहात? मी आता सांगते दोडक्यांच्या शिरांची चटणी.
1: दोडक्याच्या शिरांची चटणी. बर, असंही आपण त्या शिरा सगळ्या काढून टाकत असतो.
2: खरं म्हणजे या शिरांमध्ये सगळं सत्व
1: असतं. अरे वा, बर. मग कशी करायची?
2: चविष्ट खमंगही लागते ती.
1: हो ना हो. आणि आपल्यालाही एक समाधान की आपण जी भाजी
2: उपयोग केले
1: आणलेली आहे त्याचा पूर्णपणे उपयोग
2: झालेला आहे.
1: बर, कशी करायची?
2: मी त्याचं साहित्य सांगते.
1: हा,
2: दोडक्याच्या शिरा साधारण अर्धी वाटी किंवा पाव वाटी हे दोडक्यांवरती अवलंबून आहे. किती, चार दोडके असेल तर थोड्या निघणार, त्याप्रमाणे साहित्य आपण कमी जास्त करून घ्यायचं. तीन ते चार चमचे तीळ, थोडीशी चिंच, थोडी म्हणजे एक तुकडा छोटासा, गुळ चवीप्रमाणे. गुळ जर गोड आवडत असेल तर घालायचं, नाही घातलं तरी चालू शकतं.
1: ओके.
2: हिरव्या मिरच्या 5 ते 6, मीठ चवीप्रमाणे. आता मी कृती सांगते. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालूया, त्यामध्ये शिरा परतून

0: घेऊया, मिरची पण परतून घ्यायची त्याच्याबरोबर, आणि वेगळ्या भांड्यामध्ये कढईमध्ये छोट्या तीळ भाजून घेऊया, त्याच्यामध्ये चिंच घालूया, हे मीठ हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया आणि चटणी तयार.
1: तेच म्हटलं की बरीच मोठी कृती असते.
0: शिरा वाफवून घ्यायचा तेला, तेलावर परतून घ्यायचा मिरच्या या शिरा, त्याच्यात जर तुम्ही तीळ पण परतून घेतले तरी चालू शकतो. याप्रमाणेच आपण पडवळाच्या बियांची चटणी करू शकतो.
1: बर,
0: पुन्हा याची कच्च्या टोमॅटोची चटणी याप्रमाणे करतो.
1: बर,
0: असं वेगवेगळ्या चटण्या या पद्धतीप्रमाणे आपण करू शकतो.
1: मग पडवळाच्या बिया सुद्धा
0: हे साहित्य सगळं वापरायचं, फक्त बिया थोड्या असतील तर साहित्य कमी जास्त करूया.
1: अच्छा, हा, हा.
0: बिया अशाच तेलावरती भाजून घ्यायच्या पडवळाच्या बिया सुद्धा आणि मिक्सरला लावून घ्यायच्या.
1: तीळ,
0: मीठ, साखर, चिंच, चिंच नको असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता.
1: बर,
0: असे बदल करून वेगवेगळ्या चटक मटक चटण्या आपण करू शकतो.
1: वा, खरंच खूप छान.
0: आणि बदल होतो डाव्या साइड मध्ये, नाहीतर नुसतं लोणचं आणि एक ठराविक ठरलेली शेंगदाण्याची चटणी.
1: आणि कसं होतं की लोणचं आपण घरामध्ये मोठ्या वर्णीत करून ठेवलेलं असतं, त्यामुळे लोणच्याची तीच चव आपल्या समोर येते.
0: हा बदल होतो,
1: हा बदल होतो थोडासा. वा, खरंच खूप छान. आणि पडवळ्याच्या बिया तर आपण अशाही काढूनच टाकत असतो, दोडक्याच्या शिरा सुद्धा
0: आपण काढूनच टाकतो.
1: हो, हा, खरंच खूप छान. तर याच्यानंतर आपण कुठल्या पदार्थाकडे वळणार आहोत?
0: आता आपण कोशिंबीर, रायता प्रकार.
1: अच्छा, रायता प्रकार बघूया.
0: त्याच्यामध्ये मी आता सांगताना बीटचे भरीत किंवा बीटचा रायता असं साहित्य सांगते.
1: हा हा,
0: 2 ते 3 बीट, एक 2 मोठे चमचे शेंगदाणे कूट, मीठ, साखर, कच्चा कांदा, कांदा नसला तरी चालेल.
1: बर,
0: कोथिंबीर, गोडसर दही, आंबट दही नको कारण खाल्लं जात नाही. आता याची कृती सांगते. 2 ते 3 बीट वाफवून घेऊया.
1: बर,
0: खिसून वाफवून घ्यायचे.
1: अच्छा, म्हणजे बीट व्यवस्थित असे शिजून आले,
0: शिजून घ्यायचे म्हणजे खिसून घ्या घेऊया किंवा मग तुकडे करून जरी शिजून घेतले तरी चालतात. अर्धवट शिजले तरी चालतात, अगदी हे व्हायला
1: स्मॅश व्हायला पाहिजे तसं नाही.
0: त्याच्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे, आपल्या हातानेच असे कुस करून घ्यायचे. घेऊया 2 मोठे चमचे शेंगदाणा कूट घालूया, कच्चा कांदा, मीठ, साखर आणि दही असं कालवूया.
1: बर,
0: याप्रमाणे गाजर, भोपळा याचाही आपण भरीत रायता, भेंडी याचा पण आपण रायता करू शकतो. आपण भेंडीचा रायता करतो तेव्हा त्याच्यामध्ये कूट नाही घातलं तरी चालतं. भेंडी अगदी खरपूस भाजून घ्यायची आणि नुसतं दही आणि कांदा घालून सुद्धा चांगला,
1: दही मध्ये आणि कांद्यामध्ये ती घालायची. वा, आता बीटचा रायता झाला, आता कोणत्या पदार्थाकडे वळणार होत आपण?
0: आता कोशिंबिरी सारखंच हे पालेभाज्यांची मी पचडी सांगते.
1: अच्छा, पालेभाज्यांची पचडी.
0: पालेभाज्यांची पचडी साहित्य सांगते. मेथी एक पेंडी किंवा शेपू किंवा पालक कशाची आपण करू शकतो, किंवा या सगळ्याची मिक्स जरी केली तरी चालू शकते.
1: बरं,
0: पण शक्यतो सेपरेट केलेली फक्त मेथी, म्हणजे त्याची चव आपल्याला कळते
1: मिळते. बरोबर,
0: शेपू कुणाला आवडत नाही वास वगैरे, पण ह्याची पचडी केल्यानंतर एवढा वास येत नाही.
1: अच्छा,
0: आवडत असल्यास शेपूची करणे. आणि हिरवी मिरची 1-2-3, शेंगदाणा कूट 2 मोठे चमचे, अर्धे लिंबू, मीठ, साखर चवीप्रमाणे आणि फोडणीचे साहित्य.
1: बर,
0: मोहरी, जिरे, हळद, हिंग 1-1 चमचा प्रत्येक हे साहित्य.
1: बर,
0: आता याची कृती सांगते. भाजी स्वच्छ धुवून, निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये कांदा वापरायचा असल्यास वापरायचा बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणा कूट, फोडणी, लिंबू पिळून, मीठ, साखर अगदी हाताने कुस करून अशी ती पचडी कालवायची,
1: कालवून घ्यायची
0: आणि ही पचडी तयार. फक्त दही नाही वापरायचं, त्याच्यात लिंबू वापरायचं.
1: खर तर किती सोपी आहे ही, फक्त या सगळ्या पालेभाज्या अवेलेबल असणं गरजेचं आहे.
0: पण शक्यतो मेथी वगैरे, पालक याची पचडी चांगली लागते.
1: मेथी, पालक, ओके. मग ह्या पदार्थांची आपण नुसतं मेथीची पण करू शकतो,
0: मेथीची पण करू शकतो,
1: नुसती पालकची पण करू शकतो.

0: शेपू ज्यांना आवडतो त्यांना नुसत्या शेपूची पण करू शकतो.
1: अच्छा,
0: पालेभाज्यांची पचडी.
1: पचडी, वा. आता कोणत्या पदार्थाकडे वळणार आहोत?
0: मी आता भाजी मधला एक प्रकार सांगते. मुळ्याची भाजी.
1: बर,
0: तर मुळ्याची भाजी म्हणजे साधारण खिसून फोडी करून असंच करतो.
1: हो,
0: पण हा जरा वेगळा प्रकार. वेगळा म्हणजे करायला सोपा, पटकन होणारा. लहान मुलं पुण्याची भाजी खात नाहीत, त्यांना ही बटाट्याची भाजी असल्यासारखीच वाटते आणि खातात.
1: बर,
0: आपण बटाट्याची काचऱ्याची भाजी म्हणतो तसं ही मुळ्याची काचऱ्याची भाजी.
1: बर,
0: आता मी त्याचं साहित्य सांगते. दोन तीन मुळे, एक ते दोन कांदे, तिखट मीठ, फोडणीचं साहित्य, मीठ, साखर आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कोट. कृती सांगते. मुळे बारीक पातळ काप करून घ्यायचे मुळ्याचे, आणि कांद्याचेही तसेच काप करून घ्यायचे किंवा उभा चिरायचा कांदा. थोड्याशा तेलावरती दोन चमचे तेल कढईत घालूया. कांदा मुळा चांगला खरपूस परतून घ्यायचा. परतून झालं की त्याच्यामध्ये तिखट घालून, ही फोडणी तरी झालेलीच असते, तिखट मीठ आणि थोडीशी साखर आवडत असल्यास शेंगदाणे कूट घालून ही बटाट्याच्या भाजीसारखीच कुरकुरीत छान भाजी तयार होते.
1: वा, एकतर मुळ्याच्या काचऱ्याची भाजी, खर तर आपण कोणी इमॅजिन पण करू शकत नाही. मुळा म्हटल्यावर सॅलडवर ठेवला जातो,
0: सॅलडवर ठेवतो,
1: कोशिंबीर
0: फोडी करून आपल्या
1: नेहमीची जशी भाजी आहे तशी खात
0: नाही,
1: आणि थोडस तिखट अशी चव असते त्याला.
0: तिखट आणि कांदा विंदा असल्यामुळे खमंग
1: खमंग लागते. वा, खरंच खूप छान. तर प्रिया जोशी, तुम्ही इथे आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि वेळात वेळ काढून आलात आणि छान छान पाककृती आपल्या सख्यांना सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: सख्यांनो, आत्ताच आपण प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या काही पाककृती जाणून घेतल्यात. त्यांच्याशी बातचीत केली होती अनिता ढवळे यांनी. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आता आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह. आता आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूबवर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
2: तेव्हा श्रोतेहो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
0: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील.

0: और इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 1:05 होत आहेत। ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।

आपण ऐकत होता धडाकेबाज या चित्रपटातलं विनय मांडके, सुदेश भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण डवणे यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. यानंतर ऐकूया बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि विनय मांडके यांनी गायलेलं सुधीर मोगे यांचं गीत संगीतबद्ध केलं शारंग देव यांनी.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलंय अरुण पौडवाल यांनी.

श्रुती हो, ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. दोस्त असावा तर असा या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

माझं घर माझा संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकणार होत आपण. संगीतकार अरुण पौडवाल.

0: तुझ्या जाणार नाही।
1: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला। हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
2: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
3: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
4: ते आणि कशाला,
3: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे।
4: अजब आहे।
3: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात।
4: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला 12:00 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन।
1: ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 1:40 मिनिटांनी अमरावती जिल्ह्याचं वार्ता

0: बातमीपत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं नशामुक्त भारत अभियानाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं झालं, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी नेहमीच अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहिलं पाहिजे आणि एक निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानाची शक्ती या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या आंतरिक शक्तीला बळकट करतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
1: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून ओदिशाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजम इथं विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. पहिल्या दिवशी त्या कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी गंजम जिल्ह्यात तप्तपाणी इथं मां कंधुनी देवी मंदिरात जाणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर आणि कटक इथं पोलिसांच्या सुमारे 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून वाहतूक नियंत्रण, निगराणी आणि इतर सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. हातमाग क्षेत्रातल्या नवोन्मेषाला चालना देण्याच्या उद्देशानं दिल्ली IIT इथं आयोजित हातमाग हॅकेथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीची काल सांगता झाली. वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित या स्पर्धेत देशातल्या हातमाग क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी तंत्रज्ञान, डिझाईन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देण्यात आला. या हॅकेथॉनमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातले नवोन्मेषक, संशोधक आणि तज्ञांना एकाच व्यासपीठावर हातमागांचं आधुनिकीकरण, शाश्वतता, बाजारपेठेत प्रवेश आणि विणकरांची उपजीविका इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करता आली. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंगेयूनचा 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF विश्व टूर विजेतेपद पटकावलं आहे. 17 वर्षीय तन्वीनं तैवानच्या ताईत झू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमान पदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 मधल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 मध्ये कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश घांगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात ईशरूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लॅन्तोजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टियोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 लोकांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत तर 13 जण जखमी झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री V.D. सतीशन यांनी दिली. 27 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 196 घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. 5692 नागरिकांना 209 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. मृतांचे नातेवाईक आणि घरं गमावलेल्यांना सरकार मदत करेल अशी हमी सतीशन यांनी दिली. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. युरोपियन पर्यटकांना घेऊन जाणारं एक विमान आज पेरू इथं कोसळून झालेल्या अपघातात 11 पर्यटक आणि 2 वैमानिक अशा एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. पेरू देशातल्या नाझका शहरात जगप्रसिद्ध नाझका लाईन्स पाहण्यासाठी हे पर्यटक निघाले होते. यामध्ये इटली, स्पेन आणि जर्मनीमधल्या नागरिकांचा समावेश होता. पेरूच्या अध्यक्ष केईको फुजिमोरी यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. इराण आणि मध्यपूर्वेतल्या अनेक देशांनी केलेल्या विनंतीवरून आपण इराणवरचा नियोजित लष्करी हल्ला काही काळासाठी स्थगित करत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्धबंदीबाबतच्या एका संभाव्य कराराच्या रुपरेषेवर सहमती झाल्याचा दावा या देशांनी केल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराणवरच्या लष्करी कारवाईसाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत, मात्र मुत्सद्देगिरीला पुढे जाण्याची संधी देण्यासाठी नियोजित हल्ला स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रस्तावित करारामध्ये होर्मुझची समुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करणं तसंच इराणच्या आण्विक आव्हानाचा अंत या गोष्टींचा समावेश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र इराणनं अमेरिकेच्या या दाव्याला अधिकृत दुजोरा दिला नाही. स्पेनमध्ये स्यूटा इथल्या स्थलांतरितांच्या प्रश्नावरून स्पेन आणि युरोपियन युनियनच्या काही सदस्य देशांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियननं येत्या मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. जुलै महिन्यात मोरोक्कोमधून सुमारे 60,000 स्थलांतरितांनी स्पेनच्या भूभागावर प्रवेश केला. त्यानंतर युरोपियन युनियनमधल्या 22 देशांनी या समस्येवर एकत्रितपणे प्रतिसाद देण्याची तसंच सीमाभागात अधिक कडक नियंत्रण लागू करण्याची मागणी केली होती. भारतीय व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या चीनी नागरिकांच्या कागदपत्रांची प्रक्रिया पुढल्या आठवड्यापासून सुलभ केली जाईल असं चीनमधले भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनी म्हटलं आहे. ते शुक्रवारी बीजिंगमधल्या भारतीय दूतावासाच्या पहिल्या ओपन हाऊस कार्यक्रमात बोलत होते. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारतातही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगण, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र

0: नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी. आणि पेरू इथं झालेल्या विमान अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला मान्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पेरण्या संथ गतीनं सुरू होत्या. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात खरीप पेरण्या

0: यावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला मान्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पेरण्या संथ गतीनं सुरू होत्या. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या उपलब्ध माहितीनुसार अमरावती विभागात सुमारे 58% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवघ्या काही दिवसांत हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना गती दिली आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका आणि ज्वारी या प्रमुख खरीप पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कमी करणे हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. येथील सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून याबाबत कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ अशोक उईके यांना दिले. बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर याबाबत जनजागृती करावी असंही ते म्हणाले. मेळघाटामध्ये पुरेसा औषध साठा नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं दक्षता बाळगावी. या भागामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना सक्षमपणे राबवावा असे निर्देश देखील उईके यांनी दिले. जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा पार पडला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात चिखलदरा इथं येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद आणि घाट वळणाचा असल्यानं अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवाडा चिखलदरा मार्गावरील वाहतूक एक मार्गी पद्धतीनं वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहे. त्यामुळे दिनांक 27 सप्टेंबर 2026 पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी त्याचप्रमाणे शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत पूर्व दिवशी दुपारी 2 वाजता ते शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत नंतरच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत परतवाडावरून चिखलदराकडे जाणारी वाहतूक ही परतवाडावरून धामणगाव गढीमार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल. तसंच चिखलदरावरून परतवाडाकडे येणारी वाहतूक ही चिखलदरावरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावांना रस्ते वाहतूक वळविण्याच्या आदेशात सूट देण्यात आली आहे. दरम्यान चिखलदरा इथं जाणाऱ्या पर्यटकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानं रविवार दिनांक 12 जुलैपासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन बस सेवा सुरू केली आहे. ही विशेष बस चिखलदराला पोहोचल्यानंतर पर्यटकांना गार्डन पॉइंट, देवी पॉइंट, किल्ला पॉइंट, लेक पॉइंट, पंचबोल पॉइंट, भीमकुंड पॉइंट या प्रमुख पॉइंटचे दर्शन घडवणार आहे. ही बस अमरावतीवरून सकाळी 8 वाजता सुटून धामणगाव मार्गे चिखलदराला पोहोचेल. तसेच चिखलदरा येथून सायंकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 11वी पर्यंत उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. टिटंबा तालुका धारणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीनं धारणी आणि टिटंबा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली.

0: टिटंबा आश्रमशाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये 1:45 आणि 38 सेकंद होत आहे. भावधारा या भावगीतांचा कार्यक्रम आता ऐकूया. पुष्पा पागधरे यांच्या स्वरात चकोर आजगावकर यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारित करत आहोत कार्यक्रम, पुनःप्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत महेश शेट्टी यांच्या

0: जीए द लास्ट पॅराडाईज या लेखसंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेध.
1: महेश शेट्टे यांनी अनेक पुस्तकांचा आधार घेत अनेक दिग्गज आणि त्यांच्याविषयीचे जाणकार आणि अभ्यासक यांच्याशी चर्चा करत जीएनचे चरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे, ज्याचं नाव आहे जी ए द लास्ट पॅराडाईज. साधारण 15 प्रकरणात हा पट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणांना जीएनच्या पुस्तकांची नावं दिली आहेत. यात 4 परिशिष्ट समाविष्ट केले आहेत. जी ए कुलकर्णी यांचं प्रसिद्ध झालेलं साहित्य, जीएनच्या साहित्यावर अन्य अभ्यासक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं, जीएनच्या पश्चात प्रसिद्ध झालेला त्यांचा एक लेख आणि जी ए कुलकर्णी आणि नियतीवाद प्रदीप कर्णिक शिवाय संदर्भ ग्रंथांचाही समावेश केलेला आहे. सोनपावलं या पहिल्या प्रकरणात जीएनचा जन्म, शिक्षण, त्यांचे आई वडील, कुटुंबीय, काही जिव्हाळ्याची पत्र, जीएनचे विचार, अनुभव, त्यांच्या नोकऱ्या, निवृत्ती, आजारपण ते मृत्यू याचा आढावा घेतला आहे. जीएन विषयीच्या 2 प्रतिक्रिया. एका बाजूला प्रसिद्धीबद्दल तुच्छता दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीचं आकर्षण ठेवायचं, असं लिहिलंय जयवंत दळवी यांनी ललितच्या अंकात फेब्रुवारी 1988 साली. स्वतःबद्दलचं कुतूहल वाढवणारी आणि कौतुक करून घेणारी माणसं कुठं ना कुठं कधीतरी उघडी पडतात. खरं तर त्यांना, म्हणजे जीएंना, असल्या गोष्टींची जरुरीच नव्हती. अशा उंचीवर त्यांच्या कथा वाङ्मयानं त्यांना नेऊन ठेवलं आहे. या उलट जीए या नावासाठी भलते काही करू नये असा त्यांचा कटाक्ष होता, असं अप्पा परचुरे यांनी लिहिलेलं आहे. जीएनच्या कथा, कथांचे विषय, त्यांना प्रसिद्धी देणारी मासिकं, दिवाळी अंक, त्यांचे कथासंग्रह, कथासंग्रहाच्या प्रसिद्धीच्या कथा, जीएनच्या पुस्तकांवरील समीक्षा, जीएनची अनेक पत्र, त्यांची शब्दकोडी विषयीचे आवड, त्यांची देव संकल्पनेविषयीची मतं, जीएनच्या कुतूहलाचे आणि आवडीचे विषय, त्यांची वाचनाची आवड आणि झपाटा, त्यांची स्मरणशक्ती, भाषाविषयांवरील त्यांची मतं, याविषयी रमलखुणा, रक्तचंदन, हिरवे रावे, पारवा इत्यादी प्रकरणात महेश शेट्टे यांनी सविस्तरपणे लिहिलेलं आहे. सोन्याचं मडकं या प्रकरणाची सुरुवातच संपूर्ण प्रकरणात काय आहे हे लक्षात आणून देते. जीएनच्या एकूण प्रकाशित साहित्याच्या पानांच्या 10 पट पानं भरतील इतकी त्यांनी पत्रं लिहिली आहेत, असा उल्लेख आपल्याला 100व्या पृष्ठावर दिसतो. या प्रकरणात जीएननी कोणाला कोणत्या संदर्भात पत्र लिहिली किंवा उत्तरादाखल पत्र लिहिली अशा अनेक पत्रलेखकांचा आणि अनेक पत्रातील मजकुरांचा उल्लेख आहे. या संपूर्ण पुस्तकाच्या सारांश देखील एक सुंदर वाक्य महेश शेट्टी यांनी लिहिले आहे, जे फार महत्त्वाचं आहे. जीएननी अनेक अनुभव गोळा केले आणि त्यांच्या ओतप्रोत सुंदर कशिद्याप्रमाणे न भूतो असं भरजरी वस्त्र मराठी साहित्यात निर्माण केलं आहे. वाचकांचं, मित्रांचं, चाहत्यांचं, टीकाकारांचं, प्रकाशकांचं आणि अनेक लेखकांचं उदंड प्रेम लाभलेला लेखक मराठी साहित्य विश्वात विराळच म्हणायला हवा असं लेखकानं आपल्या मनोगतात लिहून ठेवलं आहे, जे कसं ते आपल्याला या पुस्तकातून मुळातूनच जाणून घेता येईल.
2: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकला
0: महेश शेट्टी यांच्या जीए द लास्ट पॅराडाईज या लेखसंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: वाजतायत. कृषीवाणी या पुनःप्रसारित कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दालचिनी लागवडीविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. दालचिनीच्या झाडाची साल दालचिनी म्हणून तर पानांचा तमालपत्र म्हणून मसाल्यात उपयोग होतो. विद्यापीठाने कोकण टेज नावाची दालचिनीची सुधारित जात निर्माण केली आहे. या जातीची दालचिनी उत्तम प्रतीची आणि चांगल्या वासाची आहे. अति पावसाळा सोडून लागवड कोणत्याही महिन्यात गुटी कलमाद्वारे करावी. नारळाच्या बागेत लागवड करायची असेल तर नारळाच्या झाडापासून 2 मीटर अंतर सोडून किंवा सलग लागवड करायची असेल तर 2 ओळीत आणि 2 झाडात 1.25 मीटर अंतर ठेवून 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे चांगली माती, 2 घमेली शेणखत, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 60 ग्रॅम 5% कार्बारील भुकटी यांच्या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत. खड्ड्यांच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. नारळाला जसे पाणी देतात त्याच पद्धतीने हंगामानुसार पाणी द्यावं. रेताळ जमीन असेल तर मात्र 2 ते 3 दिवसाआड पाणी द्यावं. 10 वर्षांपासून प्रतिझाडाला 20 किलो शेणखत, 400 ग्रॅम युरिया, 1250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 350 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं चरातून द्यावीत. लहान झाडांना मात्र वयोमानानुसार कमी प्रमाणात खतांची मात्रा द्यावी. टिक्का नावाच्या बुरशीजन्य रोगापासून आणि पाने पोखरणारी अळी या किडीपासून दालचिनीला उपद्रव होतो. टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी 1% बोरडो मिश्रणाची फवारणी करावी तर पानं पोखरणारी अळी या किडीच्या नियंत्रणासाठी 2 मिली क्लिनॉलफॉस किंवा 1 मिली डायमेथोएट प्रति लिटर पाण्यातून फवारावं. दालचिनीचं गुटी कलमाचं झाड 3 वर्ष वयाचं झाल्यावर सालीची पहिली काढणी करावी. पुढे 1 ते 2 वर्षांनंतर तयार फांद्यांची काढणी करावी. साल काढणीचा हंगाम नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत असतो. साल काढणीपूर्वी चाकूच्या सहाय्याने 2 सेंटीमीटर चौकोनी काप घेऊन साल काढावी. साल झाडापासून सहज सुटी होते याची खात्री करावी. नंतर हे झाड जमिनीपासून 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर करवतीच्या किंवा कोयत्याच्या सहाय्याने कापावं आणि कापलेल्या फांद्यांवरील हिरवा भाग सोडून तपकिरी रंगाची जेवढी साल असेल ती काढून सुकवली जाते. अशा रीतीने सालीपासून दालचिनी तर सावलीत पानं सुकवून तमालपत्र तयार करतात. काढणीचं काम सकाळी लवकर करावं. फांद्या कापल्यानंतर 1 फुटाचे तुकडे करून लगेच विरुद्ध बाजूने 2 उभे काप देऊन साल काढावी. सालीचे पुट्टे काढलेल्या काठ्यांवर पुन्हा बांधावेत आणि सावलीत 4 ते 6 दिवस वाळवावीत. त्यानंतर सदर साल उन्हात 2 तास वाळवून ही दालचिनी प्लॅस्टिक पिशवीत अगर हवाबंद डब्यात साठवावी. कापलेल्या भागापासून 4 ते 5 नवीन फांद्या येतात आणि सरळ वाढतात. नंतर 1-2 वर्षांनी या फांद्या जेव्हा 1 ते 1.25 मीटर लांब आणि पेन्सिलच्या जाडीच्या आणि सुमारे 90% खाकी रंगाची साल असताना त्याची तोडणी करावी. तोडणी करताना फांद्यांवर 2 पेर ठेवावेत. सुमारे 8 वर्षांनंतर दरवर्षी फांद्या तोडणीसाठी मिळतात. दालचिनीच्या सालीचं आणि पानांचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नियमित हंगामात तोडणीनंतर 5 फुटवे ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे. 7व्या वर्षानंतर एका झाडापासून 300 ग्रॅम दालचिनी साल आणि 1/2 किलो वाळलेली पानं मिळतात.
0: कृषीवाणी या पुनःप्रसारित कार्यक्रमात आपण ऐकत होतात दालचिनी लागवडीविषयी माहिती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण लेप्टोस्पायरोसिस, उंदरांचा ताप, या पावसाळ्यात आढळणाऱ्या एका महत्त्वाच्या आजार

0: याबद्दल माहिती घेणार आहोत. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उंदीर, कुत्रे, गुरढोरे आणि इतर काही प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने हे जीवाणू मिसळतात. अशा दूषित पाण्याचा संपर्क जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक, तोंड यांच्याद्वारे शरीराशी आला तर संसर्ग होऊ शकतो. दूषित पाणी पिल्यानेही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर साधारण 5 ते 14 दिवसात या आजाराची लक्षणे माणसात दिसून येतात. या आजाराची सुरुवात ताप, तीव्र अंगदुखी, विशेषतः पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ यापासून होऊ शकते. काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणे किंवा कावीळही होऊ शकते. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड, यकृत किंवा फुफ्फुसांवर परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात शक्यतोवर जाणे टाळा. जर पाण्यातून जाणे आवश्यक असेल तर गंबूट किंवा पायांचे संरक्षण करणारे शूज वापरा. बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात पाय धुवा. शरीरावर जखम असल्यास ती वॉशप्रूफ पट्टीने झाकून ठेवावी. घर व परिसर स्वच्छ ठेवा. उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी योग्य उपाय करा. अन्न पदार्थ झाकून ठेवा. ताजे गरम अन्न खा. स्वच्छ उकळलेले पाणी प्या. पूरग्रस्त भागात किंवा शेतीत काम करणाऱ्या किंवा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत. पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास हात स्वच्छ साबणाने धुवावेत. जर पावसाळ्यात ताप, अंगदुखी किंवा सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. शेवटी स्वच्छता, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हीच लेप्टोस्पायरोसिस पासून बचावाची गुरुकिल्ली आहे. पावसाळ्यात पाण्यात राहिल्यामुळे दुसरा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात वाढतात. या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याची काळजी घेण्यासाठी त्वचा व शरीर स्वच्छ व कोरडी ठेवावी. चला आपण सर्वजण जागरूक राहूया आणि आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण टायफॉइड या पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

श्रोते हो नमस्कार. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की जंगलातील वॉर्निंग सिग्नल कसे असतात. आज आपण हिरेन खत्री यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की रात्रीच्या वेळी काहीही दिसत

0: असताना जंगलाचे असे कोणते आवाज आहेत जे ऐकणाऱ्याला थक्क करू शकतात?
1: तसं म्हणतात की जंगल ॲक्च्युली रात्रीच्या वेळेस जागृत होतं. तुम्ही जंगलात जर कधी फेरफटका मारायला गेलात तर जंगल अगदी शांत वाटतं, पण जशी जशी संध्याकाळ होते किंवा मग अगदी सकाळ होते, म्हणजे जे दोन टाईम्स असतात की एक अगदी सकाळचा टाईम आणि अगदी संध्याकाळचा टाईम, या दोन वेळेस जंगल अगदी जागृत होतं. सकाळी सकाळी पक्षी जागृत होतात, संध्याकाळी किडे आणि बेडकं जागृत होतात. जसं तुम्ही ऐकलंच असेल पावसाळ्यात कसा बेडकांचा आवाज येतो, जशी संध्याकाळ होते तशी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे तळे असतात, पॉन्ड्स असतात, किंवा तुम्ही नदी नाल्यांच्या जवळ कुठे गेलात तर तुम्हाला कंटिन्युअस त्यांचा आवाज ऐकू येत असतो. किंवा मग सिकाडाज आहेत किंवा क्रिकेट्स आहेत जे आपल्या घरात येतात, दिवसा ते कधीच आवाज करत नाही, पण कधी कधी आपल्या बेडच्या कॉर्नरमधून एखादा क्रिकेट जर घुसला तर तो रात्रभर आपल्याला झोपू देत नाही. असे असते जंगलातली रात्र. कधी कधी तुम्ही रात्री जागलात तर तुम्हाला अचानक स्क्रीचचा आवाज येईल, ची असा ओरडण्याचा आवाज येईल. तो आऊल जो आहे त्याला आपण बारण आऊल किंवा गव्हाणी घुबड आपण मराठीत म्हणतो, तो ओरडत असतो बाहेरून. संध्याकाळच्या वेळेस अजून एक छोटासा आऊलेट असतो, म्हणजे आऊल आणि त्याच्यात एक छोटीशी स्पीशीज असते, म्हणजे छोटासा दिसणारा, म्हणजे महिन्याच्या साईजचा आऊल जो असतो त्याला आपण स्पॉटेड आऊलेट म्हणतो. हे आपल्या घराच्या आसपास म्हणजे शहरांमध्ये राहतात हे आऊल्स, आणि हे आऊल्स संध्याकाळच्या वेळेस की की की की की की की की असे जोरात आवाज करतात, ते पेअर्समध्ये राहतात, तुम्ही ऐकलंही असेल कदाचित. अशा पद्धतीने जशी संध्याकाळ होते, जे दिवसा ऍक्टिव्ह असणारे प्राणी ते हळूहळू झोपी जातात आणि जे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी आहेत ते हळूहळू झोपेतून जागतात, आणि अशा पद्धतीने रात्रीची सुरुवात होते. तर फ्रॉग्स का आवाज करत असतील किंवा हे सिकाडाज किंवा क्रिकेट्स का आवाज करत असतील, काहीतरी पर्पज असतो ना. जसं आपण फक्त फेरफटका मारायला निघालो तसं युजुअली जंगलात होत नाही. युजुअली प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो, पण आपण त्या गोष्टीला त्या पद्धतीने बघितलं, अभ्यास केला, फक्त ऑब्झर्व जरी केलं ना तरी तुम्ही सांगू शकतात की काय पर्पज असू शकतो. जसं फ्रॉग्स म्हणजे बेडकं फक्त पावसाळ्यातच तुम्हाला त्यांचा आवाज येताना दिसेल, कारण की त्यावेळेस त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, पाणी असतं तिथे आणि पाण्यात बेडकं एकत्र येतात, तिथे ते पाण्यात अंडी टाकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातून त्यांचे टॅटपोल्स बाहेर येतात आणि त्यांची लाईफ सायकल पाणी आणि जमिनीवर कम्प्लीट होते. तिथे रात्रीच्या वेळेस ऊन नसतं. जसं फ्रॉग्सच पुन्हा एक्झाम्पल घेऊयात, त्यांची स्किन जी असते मॉइस्ट असते, जर त्यांना म्हणजे सूर्याचं एक्सपोजर मिळालं तर ती ड्राय होईल आणि ते त्याच्याने मरू शकतात, कारण की ते श्वास घेतात त्यांच्या त्वचे थ्रू पण आणि नाकपुड्यां थ्रू पण, तर त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतात. बरेचसे प्राणी रात्री बघू शकत नाही आणि बरेचसे प्राणी रात्री बघू शकतात. या गोष्टीचा काही प्राणी फायदा उचलतात शिकार करण्यासाठी, तर काही प्राणी शिकार होण्यापासून वाचण्यासाठी रात्रीचा फायदा उचलतात. तर अशा पद्धतीची असते ही रात्र.
0: वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये रात्री पिक्चर्स घेता यावेत यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये आता काय ॲडव्हान्समेंट झाली?
1: आता फॉर्च्युनेटली कॅमेरा टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, पण तरी ज्या पद्धतीने आपले डोळे ॲडजस्ट करतात वातावरणात अजून तेवढी ॲडव्हान्स झालेली नाही आहे. पण आम्ही बऱ्याच वेळेस टॉर्च लाईट, फ्लॅश लाईट याचा यूज करत असतो नाईट फोटोग्राफी करण्यासाठी. मी एक एक्झाम्पल देतो. मी पन्ना नॅशनल पार्कमध्ये होतो आता मागच्या वर्षी, तिथे रात्रीची सफारी आम्ही करत होतो आणि रात्रीची सफारी करत असताना पुन्हा एक आम्हाला एक आऊल दिसला आणि तो आऊल ॲक्च्युली पाण्याच्या जवळ म्हणजे मॅनमेड स्ट्रक्चर होतं, तिथे त्या पोलवर येऊन बसला आणि मागच्या बाजूला एकदम इंग्रजांच्या काळातली जुनाट बिल्डिंग होती आणि जसं आम्ही टॉर्च लाईट दिला त्याच्यावर तर त्याची शॅडो जी आहे ती मागे त्या भिंतीवर जात होती, ठीक आहे. आणि ती जी शॅडो आहे ती शॅडो त्याच्याबद्दल असलेले गैरसमज जे आहेत ते मला त्यावेळेस दाखवायचे होते त्या फोटोच्या थ्रू. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पण आपण जर योग्य विचार केला तर अशा पद्धतीची फोटोग्राफी आपण करू शकतो की जेणेकरून काहीतरी मेसेज ती फोटोग्राफी कन्वे करू शकते.
0: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. रात्रीच्या वेळी काहीही दिसत नसताना वाईल्डलाईफ फोटोग्राफी आवाज आणि इतर साधनांच्या मदतीने कशी केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेतलं. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सिद्धी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग अठाणा आणि भैरवी. त्यांना व्हायोलिन साथ शारदा मुरली यांची तर मृदंगम संगत सुरेश सेतुमाधवन यांची. ऐकूया सिद्धी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग अठाणा आणि भैरवी.

श्रोते हो, आपण ऐकत होतात नादवरम्म या कार्यक्रमात सिद्धी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग अठाणा आणि भैरवी त्यांना व्हायोलिन संगत सारदा मुरली यांची, तर मृदंगम साद सुरेश सेतू माधवन यांची.

0: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला 12:00 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
4: नाही रे, राहिलच बघ.
3: मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं YouTube वर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी YouTube वरही आली.
3: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
4: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर.
3: तेव्हा श्रोते हो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई YouTube चॅनल.
5: थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित करण्यात येतील.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त

0: मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशा मुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते यावेळी म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यान साधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थमुक्त समाज उभारण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढावा यासाठी देशभरात दर रविवारी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलतंय त्या वेगानं आपल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं स्वरूप बदलणार आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीपटेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झालाय. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील एआय संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झालाय असं ते म्हणाले. राज्यात सुरू केलेल्या महाविस्तार उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक डिजिटल सेवा, हवामानाचा अंदाज आणि पीक व्यवस्थापनाची माहिती घरबसल्या मिळायला मदत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषेत किंवा सुलभ पद्धतीनं शेतीविषयक सल्ले मिळत आहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं ते म्हणाले. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलंय. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन एंगुएनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तन्वीनं तैवानच्या ताई झुविंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचा मार्गक्रमण सुरू होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट कालही कायम राहिली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज ज्युडो आणि ट्रॅक सायकलिंग या खेळांमधून भारताला आपल्या पदक संख्येत आणखी भर घालण्याची संधी मिळेल. ज्युडोमध्ये पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात अवतार सिंग, पुरुषांच्या 100 किलोपेक्षा जास्त वजनी गटात यश धंगस आणि महिलांच्या 78 किलो वजनी गटात इश्रूप नारंग भारताचं प्रतिनिधित्व करतील. तर ट्रॅक सायकलिंगमध्ये रोनाल्डो लैतुंजाम पुरुषांच्या 1000 मीटर टाइम ट्रायल प्रकारात सहभागी होईल. स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या दिवशी आज पॅरा ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धाही होणार आहेत.

0: राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टियोद्ध्यांनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावत या खेळात भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत एकूण 39 पदकं पटकावून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या करजगी इथल्या अल्पवयीन बालिकेवर झालेला लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल फाशीची शिक्षा दिली. 6 फेब्रुवारी 2025 रोजी करजगी इथून ही 4 वर्षांची बालिका बेपत्ता झाली होती. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमधला पाणीसाठा वाढलाय. काही धरणांमध्ये विसर्ग सुरू झाला असून काही ठिकाणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. पैठणमध्ये जायकवाडी धरणात सध्या 1810.361 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या 46,617 घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक होते. हे लक्षात घेता जायकवाडी धरणाची दारं कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गोदावरी नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नांदेड शहरात विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातली बहुतांश धरणं 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळवणा धरणही ओसंडून वाहू लागलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेकर यांनी काल अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यातल्या मनोर मासवण पालघर, पालघर सरावली बोईसर तसंच बोईसर चिंचणी डहाणू या प्रमुख मार्गांची सद्यस्थिती तसंच सुरू असलेली विकासकामं आणि दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. केरळमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण बेपत्ता आहेत. 13 जण जखमी झालेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन, मालमत्तेचं नुकसान आणि पाणी साठल्याची माहिती मुख्यमंत्री व्हीडी सतीशन यांनी दिली. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवलेत. यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,468 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवण्यात आले आहेत. हवामान. रत्नागिरी, साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला, अमरावती यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्यात विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 आणि 16 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आता ऐकूया थोड्याच वेळात ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करताना बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. आफ्रिकेत कांगोमधल्या इबोला या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर गेला असून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगोमधला या आजाराचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय शेअर बाजारांमध्ये 20,200 कोटी रुपये गुंतवले आहेत. यापैकी 6,732 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातल्या खरेदीतून तर 13,468 कोटी रुपये प्राथमिक बाजारपेठेतून गुंतवले असल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन इंग्वेनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला. रत्नागिरी, साताऱ्याचा घाट परिसर आणि अकोला अमरावतीसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, संध्याकाळचे 5:01 आणि 59 सेकंद होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या नादब्रह्म या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कर्नाटक संगीत. सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन. राग आहे अमृतवर्षिणी बेगडा दरबारी कानडा. त्यांना व्हायोलिनवर साथ केली आहे कृष्णन नटराजन यांनी.

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात कर्नाटक संगीत. आताच आपण ऐकलं सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन. त्यांना व्हायोलिन साथ होती कृष्णन नटराजन यांची आणि मृदंगम साथ होती महेश परमेश्वरन यांची. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 आणि 10 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युवाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. सूत्रनिवेदन व निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्र यांचं. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: हॅलो फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
2: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम, स्वतःच्या अडळ विश्वास याच्या बळावर जगातलं कोणतंही ध्येय असू दे, कितीही अवघड असू दे, ते सहजरित्या गाठता येतं याचं जिवंत उदाहरण हे आपल्या समोर बसलेलं आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेतील IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अर्थात वन विभागामध्ये देशातील 30व्या रँकवर त्यांची निवड झालेली आहे. ते सध्या कोल्हापूर प्री IAS सेंटरमध्ये मार्गदर्शक म्हणून आहेत. साताऱ्याच्या संस्कार भूमीत ते वाढलेले आहेत. नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी BSc and AH ही पदवी संपादन केली आणि पशुवैद्यकीमधील फ्रीलान्स सर्जरी ते अगदी आवडीने करत होते आणि त्याचबरोबर UPSC चा अभ्यासही करत होते. असे आपले मित्र डॉक्टर ओमकार सुनील फडतरे आज आपल्यासोबत आहेत. त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही तर मेहनत, शिस्त, संयम आणि समाजाप्रती काहीतरी आपलं देणं आहे या बांधिलकीतून प्रवास त्यांनी केलेला आहे. या प्रवासातील अनुभव, आव्हाने, यशाचं योग्य नियोजन आणि भावी ध्येय या सर्व बाबींबद्दल ते आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. तर अधिक वेळ न घालवता UPSC मधील IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मधील देशातील 30वी रँक मिळवणारे डॉक्टर ओमकार सर यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूयात. सर, आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे आणि मनापासून अभिनंदन सर.
3: खूप खूप धन्यवाद सर.
2: सर्वात प्रथम आपण UPSC करावी असं तुम्हाला का वाटलं?
3: सर, असं अचानक एके दिवशी माणूस उठतो आणि UPSC करायचा निर्णय घेतो असं नाहीये.

0: अनेक कारण आहेत, आणि एक प्राथमिक कारण मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात मला वाटत असं एकही युवक आहे की ज्याच्या मनात कधी युपीएससीचं किंवा एमपीएससीचं स्वप्न आलं नसेल, ते बहुतेक आपल्या मातीचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. तसं लहानपणापासून म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी मी भयंकर असं क्युरियस असायचो. की आता मी एक छोटा प्रसंग सांगायचा म्हटलं की वडूज म्हणून एक सातारा जिल्ह्यात एक शहर आहे, तिथे आम्ही वास्तव्यास होतो. तिथं साधी एक वीज मिळवायला आम्हाला एक वर्ष थांबावं लागलं, फक्त वीज कनेक्शन. मी लहानपणापासून वाटायचं की का बरं विलंब लागतो, कारण ते पैसे मागायचे, वडील म्हणायचे नाही हे नाही जमणार, नंतर फक्त एक साधारण पूल दुरुस्त व्हायला 4-4 वर्ष का बरं लागतात. मला स्वतः जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं होता, वय वर्ष 18 झालं तेव्हा, तेव्हा मी म्हटलं की नाही मी कुठला 1 रुपया देणार नाही. एजंटचा फार त्यावेळी म्हणजे भयंकर प्रादुर्भाव होता, तर मी म्हटलं नाही एजंट नाही देणार, मी ऑनलाईन करणार सगळं. तर मला त्यांनी रिपीट केलं, मला फेल केलं त्या परीक्षेत, की म्हटलं ठीक आहे मी फेल होईन, पण जो सरळ मार्ग आहे त्याच मार्गाने मी लायसन्स काढणार. मग त्यासाठी मला 2 वर्ष लागली, कारण मी नागपूरवर येऊन साताऱ्यात वगैरे काढायचो. मग ह्यामुळे एक आत वाटायचं की त्रास का होतो प्रशासनाचा, नागरिकाला प्रशासन आपल्या मदतीला आहे, त्रास द्यायला नाही. त्यावेळी म्हणजे असं युपीएससीचं काय डोक्यात नव्हतं. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू होता, जे क्लिनिकल प्रॅक्टिस असायची ती सुरू होती. आणि त्यावेळी एक प्राध्यापक मला म्हणायचे की तू लीडर चांगला आहेस, मी जनरल सेक्रेटरी झालो फायनल इयरला कॉलेजचा, जीएस, तर तू इकडं प्रयत्न कर, कारण तुझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, तर तुझंही कल्याण होईल, तुझ्यामुळे लोकांचं कल्याण होईल. कारण मी ते ऍक्टिव्ह फार जास्त होतो अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, अभ्यासात चांगलाच होतो मी, म्हणजे त्यात काय वाद नाही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये पण. असे एक कॉलेजमधला एकही प्रांत नव्हता म्हणजे ज्यात माझा सहभाग नव्हता, आणि त्यात जर मुलांचे विद्यार्थ्यांचे जे कळकळीचे मुद्दे होते त्यासाठी तर मी भयंकर आग्रही असायचो. मग वाटायचं की आपल्यात ती एक ओढ आहे की स्वतःचा स्वार्थ म्हणजे काही न बाळगता फक्त दुसऱ्यासाठी काहीतरी काम करायचे. ह्या सगळ्यांमुळे मग फायनल इयरला विचार केला, म्हणजे सगळे आमच्या अख्खी बॅच जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एक्झामची एंट्रन्सची तयारी करत होती, तेव्हा मग फायनली विचार केला की इंटर्नशिपला असताना की आपण घेऊया रिस्क आणि करूया युपीएससी. अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
1: ओमकार सर, युपीएससी देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, यामध्ये यश मिळाल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या?
0: प्रामाणिकपणे सांगायचं गेलं तर मला कळालंच नाही नेमकं काय झालं, की ज्यावेळी संध्याकाळी 7:30 वाजता साधारण यादी आली, ग्रुपवरती लिस्ट आली, आणि मी गेली 5 वर्ष पूर्ण ह्या परीक्षेच्या, 21 पासून मी ही परीक्षाच्या या सायकलमध्ये आहे, 4 अटेम्प्ट फॉरेस्टचे झालेले माझे. आणि मी गेल्या वर्षात म्हणजे 2 इंटरव्ह्यूला वगैरे जाऊन आलेलो युपीएससीच्या, त्यामुळे जी पीडीएफ येते त्या पीडीएफ मध्ये माझं नाव टाकणे आणि नो मॅच फाउंड ह्याची मला सवय झाली. की म्हटलं ह्यावेळी तसंच असणार, अरे दरवेळी कसं माझ्या धाडस होत नव्हतं, नो मॅच फाउंड बघायचं मला कंटाळा आलेला. ह्यावेळी पण तशीच अपेक्षा होती की ह्यावेळी काय वेगळं झालं नसणार आहे, तरी पण म्हटलं तर बघूया एकदा नाव टाकून. तर तिथं OMKR टाईप केलं आणि दिसलं मला की 2 मॅच फाउंड असं आलं तिथं. म्हटलं यार देशात 2 ओंकार असतील का ह्या यादीत, म्हटलं यार एक तरी माझा असावा, बघितलं पहिलाच मी होतो. अरे तर मग त्यावेळी म्हणजे कळलं नाही की चल यादीत नाव आहे. लगेच आई वडिलांना कॉल केला, आईला कॉल केला, आईला कळालंच नाही. आईला म्हटलं की आई सिलेक्शन झालंय, ती म्हटली कशात झालंय, तिला म्हटलं अगं फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये रँक आलाय, तिला विश्वास बसेल ना खरं बोलतोय का तू, म्हटलं खरंच झालेला आहे. मग मित्रांचे कॉल यायला लागले, मग तिथून सुरू झालं. मग 2-3 दिवस काय कळत नव्हतं, त्यानंतर थोडस आता जरा मग ते पचायला वेळ लागला, मग आता कळलंय की चलो फायनली आपण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये गेलेलो आहे.
1: सर, तुमचं बालपण ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला साताऱ्याच्या मातीमध्ये घडलेलं आहे, तर या बालपणाचे कोणते संस्कार आणि अनुभव आजच्या यशाच्या पाठीमागे आहेत असं मला वाटतं?
0: सातारा म्हटलं की आपल्या समोर म्हणजे उभं राहतं ते राजधानी सातारा, हे ऐकत आम्ही लहानच मोठं झालेलो आहे, त्यामुळे आमची इच्छा असो नसो कळत न कळत इतिहासाचे भयंकर संस्कार आमच्यावर झाले. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नव्हतं छत्रपती शाहू अकॅडमी, म्हणजे शाहू महाराज कोल्हापूरचं वेगळे, साताऱ्याचे संभाजीराजांचे जे पुत्र थोरले शाहू महाराज, तर त्यांच्या नावानं ती शाळा होती आणि साताऱ्यातले जे महाराज आहेत तेच त्या शाळेचे व्यवस्थापक होते. त्यामुळं दर शनिवारी अजिंक्यतारा जो किल्ला आहे साताऱ्यातला तिथं जाणे आणि तिथं म्हणजे अजिंक्यताऱ्याची स्वच्छता मोहीम होती, त्यात म्हणजे आम्ही पर्सनली खूप जास्त काम केलेलं आहे 7-8 वी वगैरे असताना. तर मग ह्यातून न कळत एक महाराजांचे फक्त शिकवणच आमच्या खाणी पडत नव्हती, तर आम्ही असं हातभार लावल्यामुळे असं वाटत होतं की आजच्या काळात आपण पण महाराजांच्या मावळ्यांपेक्षा काही कमी नाही. आणि म्हणजे आयडियल ज्याला म्हणतात शाळेत कंटिन्यू विचारलं जायचं तुमचं आयडियल कोण आहे, म्हणजे ना प्रत्येकाचं आयडियल शिवाजी महाराज होते, पण त्याच्या पलीकडे ना मग हे वाटायचं की आजच्या काळात आपण महाराजांचं साठी म्हणजे मी काय करू शकतो. आता आपल्याला म्हणजे विचार जर त्यांच्या लहानपणापासून पण ऐकतोय, मी वेगळं काय करू शकतो त्यातून. तर त्यामुळे मग महाराज ऍज अ प्रशासक मला भयंकर आवडायचे, त्यामुळे इतिहासाची ओढ निर्माण झाली. मग आई वडील शिक्षक असल्यामुळे घरी पुस्तकांची काही कमतरता नव्हती, महाराजांचे भरपूर पुस्तकं वाचली, मग ते त्यातलं महाराजांचं जो प्रशासक

0: टक्काचा जो अँगल आहे तो भयंकर आवडायचं. मग तिथून ती बीज रोवली गेली असं मला वाटतं, की त्यामुळेच मग कॉलेजमध्ये असताना पण की लोकांसाठीच म्हणजे आपण झगडलं पाहिजे ही जी वृत्ती तयार झाली त्याच्यामागे ती महाराजांची शिकवण असं मला वाटतं.
1: जर तुम्ही आत्ताच म्हणला की तुमचे आई वडील शिक्षक होते, तर घरातील शैक्षणिक वातावरणाचं तुमच्या विचारविश्वावर आणि व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव पडला?
0: सगळं श्रेय आई वडिलांचं आहे. जे काही आज इथं मी बसलेलो आहे त्याचं 100% श्रेय आई वडिलांचं आहे. म्हणजे त्याचं कारण म्हणजे हे फक्त सांगायचं म्हणून नाही, पण शिस्त नावाचा जो प्रकार होता, आई वडील म्हणजे भयंकर शिस्तीचे शिक्षक होते ते. असं ऍज अ शिक्षक मी वडिलांना बघितलं नाही, पण त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांच्याकडून ऐकायचो. घरी पण अशी बोलायची परवानगी नव्हती की शांत बस. ते शाळेत जसे ते शिक्षक होते तसे घरातही आमच्यासाठी ते शिक्षकच होते. त्यांच्याकडून डिसिप्लिन हा जो प्रकार आहे ना, ह्या मला लागला की सकाळी वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, अभ्यासाचं कसं करणे, हे जे नियोजन जे धडे मिळाले ना, की फक्त अभ्यासच नाही एकूण तुमच्या आयुष्याचंच नियोजन किती सुरळीत पाहिजे. की जर यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल, मग प्लॅनिंगला किती महत्व दिलं पाहिजे, की प्रत्येक गोष्ट विदाऊट नियोजन कुठलीच गोष्ट तुम्ही आयुष्यात केली नाही पाहिजे, हे सगळं आई वडिलांकडून दोघांकडून ते मिळत गेलं. आणि कदाचित त्यामुळेच आता युपीएससी सारख्या परीक्षेत तर सगळं महत्व प्लॅनिंगचं आहे, की तुमचं शेड्यूल कसं असतं ह्याच, फक्त अभ्यासाचं नाही तर एकूण तुमच्या दिनचर्येच कसं वेळापत्रक तुम्ही ठरवता, हे सगळे धडे लहानपणापासून आई वडिलांकडूनच मिळाले आणि त्याच हे देतं काय.
1: शालेय जीवनामध्ये तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य राखलंच होतं, तर या शालेय जीवनातील अशा काही आठवणी ज्या कटू असतील, गोड असतील, ज्या मनामध्ये अजूनही आहेत, अशा कोणत्या आठवणी आहेत?
0: एक प्रसंग सांगतो मी. मी शाळेतही 9वी 10वी स्कूल कॅप्टन होतो, तर त्यामुळे कसं झालं म्हणजे आता प्रामाणिकपणे जर सांगायचं गेलं तर ते जे पौगंड अवस्था आपण ज्याला म्हणतो तशी होती ती. आणि शाळेत हुशार होतो, बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये चांगला होतो, त्यामुळे ना शिक्षकांचं विशेष लाडकं होतो मी. त्याचा ना मी 10वीत असताना गैरफायदा घ्यायला लागलो. म्हणजे अभ्यास करत होतो पण शाळा बुडवणे ह्यासले काहीतरी प्रकार करायला लागलो मी. एका शिक्षिकेने ज्यांचा मी सगळ्यात फेवरेट होतो त्यांनी अख्ख्या शाळेसमोर, मी स्कूल कॅप्टन असताना, मला काय 80 लाच लगावलेली. तो मी शाळेत असताना पहिली ते 10वी पहिल्यांदा मार मी 10वीत खाल्लाय. मी कधीही मार नाही खाल्ला शिक्षकांचा, कारण मी सिन्सिअर कॅन्डिडेट होतो. 10वीत पहिल्यांदा मार खाल्ला आणि त्यावेळी म्हणजे मला कळलंच नाही की आत्ता झालंय काय आयुष्यात. ते बघायला अख्खी शाळा आलेली की कुणी मार खाल्लाय, हा माणूस मार्गास काय खाऊ शकतो. पण मी असं काय केलं नव्हतं, फक्त मी त्यांना कुठेतरी मी गाडीवर फिरताना दिसलेलो आणि त्यांना ते इन जनरल माय बिहेव्हिअर मधले काही चेंजेस वगैरे कळालेले. तर ती गोष्ट माझ्या खूप ध्यानात राहिली की जे तुम्ही बाकीच्या गोष्टीत चांगलं असतं पण तुम्ही जर चुकलं ना तर तुमचं कान धरणार कोणतरी पाहिजे. घरी आई वडील होतेच पण शाळेत म्हणजे शिक्षकाची जागा दुसरं कोण घेऊ शकत नाही. आणि त्या प्रसंगानं मला ऍक्च्युअल जी थोडीफार सिन्सिअरिटी माझी कमी होत चाललेली त्याला परत त्यांनी ट्रॅकवर आणलं. तर तो प्रसंग असं मला विशेष लक्षात राहण्यासारखं आहे.
1: तुम्ही 11वी 12वी सायन्स केलं, 12वी सायन्स नंतर बरेचसे मार्ग होते, परंतु तुम्ही पशुवैद्यकीय क्षेत्रच निवडलं, तर हे पशुवैद्यकीय क्षेत्रच का निवडायचा विचार केला तुम्ही?
0: डॉक्टर बनावं असं मला म्हणजे 10वीत असताना असं वाटायला लागलं की आपण डॉक्टर बनवा, कारण का ऍक्च्युअल सायन्स जेव्हा सुरू झालं 9वी 10वीत तर तेव्हा बायोलॉजीकडे एक नॅचरल कल दिसायला लागला. फिजिक्स केमिस्ट्री आवडत होतं पण बायोलॉजीकडे एक कल दिसायला लागला, त्यामुळे 11वी 12वी सायन्सच घेतलं. आणि मग 12वीत असताना आपण MBBSला ट्राय करू, त्यावेळी CET होती 200 मार्कांची, तर जनरलचं कॅन्डिडेट होतो मी आणि मला माहिती होतं की मार्क खूप जास्त लागतात कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळायला. त्यावेळी वेटरनरी वगैरे काहीही माहिती नव्हतं पण काही मार्क कमी पडले आणि मला म्हणजे ती आयडिया आली की MBBS तर आपल्याला नाही मिळू शकत, मग आता काय करायचं. BMS PDS हे ऑप्शन होते, मला माहितच नव्हतं वेटरनरीचं काय. वडिलांना याची आयडिया होती, वडील म्हटले की वेटरनरीची एक डिग्री चांगली आहे, तुझ्या मार्कांवर तुला नागपूरचं चांगलं कॉलेज मिळेल, तर तू तिथं प्रवेश घ्यायचा. मग कधी ह्याच्या आधी वडिलांना कधी प्रश्न विचारले नव्हते. म्हटलं जर वडील म्हणतात ते बरोबर असेल. आणि रिपीट करणं हा जरा म्हणजे तो टायबू होता, म्हणजे 2015ची गोष्ट सांगतोय मी, तो टायबू होता त्याकडे की एक वर्ष घालवणं. म्हणजे म्हटलं ठीक आहे, एक वर्ष गॅप घेण्यापेक्षा वडील म्हणतात नागपूरला मिळतंय तर घेऊन टाकू. आणि मग अशा प्रकारे वेटरनरीला गेलो.
1: नागपूरला तुम्ही ऍडमिशन घेतलं, कॉलेजचे दिवस हे गोल्डन डेज मानले.

0: घालवणं म्हणजे म्हटलं ठीक आहे, 1 वर्ष गॅप घेण्यापेक्षा वडील म्हणतायत नागपूरला मिळतंय तर घेऊन टाकू, आणि मग अशा प्रकारे वेटरनरीला गेलो.
1: नागपूरला तुम्ही ऍडमिशन घेतलं, कॉलेजचे दिवस हे गोल्डन डेज मानले जातात आयुष्यातील, अगदी लक्षात राहतील, मनात राहतील असे ते दिवस असतात. तर या बीबीएससी अँड एच या पदवी दरम्यान अशा कोणत्या आठवणी आहेत की ज्या तुम्हाला अजूनही लक्षात आहेत?
0: सर, जर 5.5 वर्षाची डिग्री होती माझी बीबीएससी अँड एच, मला त्यातला प्रत्येक प्रत्येक दिवस आठवणच आहे. म्हणजे अजूनही जर मला कधी विचारलं की इफ यू हॅव टू रिलीव एनी ऑफ युअर पास्ट लाईफ, तर मी परत म्हणेन कॉलेजचे दिवस,
1: कॉलेजला जाईल,
0: कॉलेज परत कॉलेजलाच जाईल. कारण का फर्स्ट इयर पासून अशी एक आठवण नाही, असंख्य असंख्य आठवणी आहेत कॉलेज. म्हणजे फर्स्ट इयरला म्हणजे विशेष करून आमचं नागपूर कॉलेजचं जरा कल्चर स्ट्रिक्ट होतं की तिथं हेल्दी इंटरॅक्शन खूप जास्त असायचं सिनियर ज्युनियर मध्ये. तर त्यामुळे जी शिस्त कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला लागली, म्हणजे त्यांनी जे व्यक्तिमत्व जे बदललं ना, मी आता एक किस्सा नाही सांगणार, मी इन जनरल ओव्हरऑल पर्सनॅलिटीज हे सांगतो की मी कधी पश्चिम महाराष्ट्र सोडला नव्हता या आधी. पश्चिम महाराष्ट्र आणि जास्तीत जास्त मुंबई, एवढंच माझ्यासाठी महाराष्ट्र म्हणजे एवढंच होतं. मी नागपूरला गेलो तिथून थेट, मग मला माहितच नव्हतं आपल्याकडे कसं या भागामध्ये की विदर्भ मराठवाडा आपण जोड शब्द म्हणून वापरतो, आपल्याला माहितच नाही की तो भाग कसा आहे, तिथली माणसं कशी आहेत. मग जेव्हा नागपूरला गेलो आणि मग सगळे मित्र माझे मराठवाडा विदर्भातले, इकडची माणसं कमी होती तिथं, मी एकटाच होतो सातारा जिल्ह्यातला. मग माझी मैत्री त्यांच्याशी झाली, त्यांच्याशी बोलताना कळलं की महाराष्ट्र म्हणजे विविधता आपण ज्याला म्हणतो या देशाची, ती तिथं गेल्यावर कळली की जे जंगलातून गडचिरोली गोंदिया चंद्रपूर मधून जी मुलं आलेली त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून जे आलेली त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेज म्हटलं ना की तिथं जास्त म्हणजे आर्थिक परिस्थिती ज्यांची कमकुवत आहे असे जास्त लोक असतात. म्हणजे माझे आईवडील शिक्षक असल्यामुळे मी बरे होतो, म्हणजे श्रीमंत नव्हतो आम्ही, पण चांगल्या परिस्थितीत होतो. पण जिथं शेतमजुराची मुलं बघितली, म्हणजे जे आई धुनी मंडी करते यांची मुलं बघितली, आणि आमच्याकडे म्हणजे युनिटीवर भयंकर जोर होता कॉलेजमध्ये, त्यामुळे त्यांच्या आमच्यामध्ये कुठला फरक नव्हता. ह्या गोष्टीने मला जो एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू दिला ना की त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याकडे कम्पॅशनने बघणे, ह्यांनी जे संस्कार घडवले कॉलेजने, मग ह्यासाठी तर मी अजन्म ऋणी आहे त्या कॉलेजचा. कारण का बाकीच्या कॉलेजेसमध्ये कसं होतं की जे आर्थिक स्तरामध्ये जे विद्यार्थी बसत नाहीत, म्हणजे ते तुमचे मित्र होत नाहीत, तुमचे मित्र कायम तुमच्या स्तरातलेच असतात. आमच्या कॉलेजमध्ये तसं नव्हतं, म्हणजे माझ्या सगळ्यात जवळचा मित्र हा त्याचे वडील, त्यांच्याकडे शेती नाही, शेतमजुरी करतात, हा सगळ्यात जवळचा मित्र होता. आणि माझा रूममेट असा होता की त्याचे आई वडील डॉक्टर होते एमबीबीएस, त्याच्या घरात 27 डॉक्टर होते, पण तरी तो इकडे आलेला. माझे म्हणजे भयंकर विषमता असणारी मी तेही बघितली, म्हटलं पण सगळे एकसारखेच राहतात, म्हटलं हे खूप विशेष आहे. आणि ते त्यातून मी खूप धडे घेतले की मी जो माझा संकुचित दृष्टिकोन आहे की समृद्धी म्हणजेच महाराष्ट्र की नाही, तसं नाही. महाराष्ट्र म्हणजे खूप जास्त मोठा आहे, जिथं आदिवासी पण आपलेच आहेत आणि हे दुष्काळी पण आपलेच आहेत.
1: जीवभावाची मैत्री असते, त्या मित्रांबद्दल काय सांगाल?
0: म्हणजे आता ते मित्र नाहीत राहिले, ते कुटुंब आहे माझं. मग मी जेव्हा पण आता कॉलेजमध्ये तर ठीक आहे, म्हणजे आम्ही मित्र होतोच, पण त्या मैत्रीची किंमत मला कॉलेज झाल्यानंतर खरं कळली. कारण का सगळे मित्र पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले, चांगले जॉब लागले, पशुवैद्यकीय विकास अधिकारी म्हणून, पशुधन विकास अधिकारी म्हणून आज ते क्लास 1 पदावर संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. पण माझं इथं सिलेक्शन होत नव्हतं युपीएससी मध्ये, पण ते मला कायम म्हणायचे की ओमका काही येऊ दे, तू इकडे यायचं नाही, तू हेच करायचं, तू ह्यासाठीच म्हणलाय, तू हेच करायचं. एकही जण मला कधी म्हणलं नाही ठीक आहे आजचं नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, पण तुझं होणार 100%. मग काही मित्रांचे लग्न व्हायला लागले, मग आपण असं ते मागं राहिल्याची भावना निर्माण होते ना की याला मागं राहिलो आपण, आपले मित्र पुढे जायला लागले आयुष्याचं, त्यांचं समोर सरकत आहे, मी तिथंच आहे अजून. त्यांनी जी खंबीर साथ दिली आणि यशाला खूप वाप असतात, अपयशामुळे कोणी विचारत नाही तुम्हाला, पण असं काहीच झालं नाही. जेव्हा रिझल्ट नाही यायचा, म्हणजे मित्रांचे मला सिलेक्ट झाल्यानंतर फोन कमी आले, सिलेक्ट नव्हतो होत मी त्यावेळी जास्त कॉल यायचे मला, कारण की कसं आहे ठीक आहे का. ते धाराशिवला जायचं, मी धाराशिवला काही काळ होतो, तर तिथं जाण्यामागे एक कारण तेच होतं की तू एकटा राहू नको इकडे ये. आम्ही मित्र काही सोबत होतो तिथं, मग मी पशुवैद्यकीयची सेवा बजावली तेव्हा. त्यामुळे अपयशात जी मित्रांनी साथ दिली त्यासाठी मी म्हणजे मित्रांचं ऋणी नसतं राहत, पण तेच माझ्यासाठी म्हणजे सर्वस्व.
1: तुम्ही कॉलेजला असताना युपीएससी करायचं ठरवलं की कॉलेज झाल्यानंतर?
0: कॉलेजच्या फायनल इयरला इंटर्नशिप मध्ये असताना.
1: तर असं काय घडलं की शेवटच्या वर्षामध्ये इंटर्नशिपला असताना की आपण युपीएससीची तयारी करावी, हा नेमका विचार कसा आला तुमच्या मनामध्ये?
0: थर्ड इयरला असताना प्रत्येक जण हा विचार करतो की पोस्ट ग्रॅज्युएशनला डिपार्टमेंट कुठला पाहिजे आपल्याला. माझ्याही डोक्यात तेच चालू होतं की माझा कल कशात आहे. मग फोर्थ इयर फायनल इयर मध्ये गेल्यावर ते सॉलिडिफाय होतं जे काय तुमचा विचार असेल. मी कायम हाच विचार करायचो, घरच्यांचं म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य होतं मला, तुला वाटेल ते कर, मग मी हे विचार करायचो

0: करिअर असं निवडलं पाहिजे की ज्यातून ते म्हणतात ना मेक पॅशन युअर प्रोफेशन,
1: समाधान.
0: हा ते की ज्यात खरं समाधान लावेल ना आणि मजा येईल असं काम करायचं. मी जे करत होतो त्यात मला मजा येत नव्हती असं नाही, म्हणजे भयंकर आवडतं मला मेडिकल प्रॅक्टिस ही आवडीचीच गोष्ट आहे माझ्या. पण वाटत होतं की जो आपल्या पर्सनॅलिटीचा एक वेगळा अंग आहे की जो डायव्हर्सिटी मागतो ती मला कुठे मिळेल, तर मग ते त्यावेळी म्हणजे युपीएससीच कळलेलं की युपीएससी ही परीक्षा आहे म्हणजे हे आपण करू शकतो. मग प्राध्यापक सांगणारे होते, म्हणजे आमच्या कॉलेजला कल्चर नव्हतं अजिबात युपीएससीचं, कुठला सिनियर कोण सिलेक्ट झाला नव्हता, कोण तिथं अभ्यास करणारही नव्हतं. पण मग म्हटलं की हा एक प्रांत आहे की जो आपण सोकळू शकतो. आणि प्राध्यापकांनी विशेष मला, म्हणजे मी आता नाव घेतलं पाहिजे, डॉक्टर चेतक पंजाबाई सर मेडिसिनचे आमचे प्रोफेसर होते, सुधीर कवेटकर सर आमचे न्यूट्रिशनचे प्रोफेसर होते, की ज्यांनी मला सांगितलं की तुझ्यात पोटेन्शियल आहे आणि ह्या सवयच नको होऊ देऊ तू, म्हणजे तू करशील. त्यांनी मला विचारलं की तुला काय करायचं, मी म्हटलं सर मला असं वाटतंय की मी शिक्षक चांगला होऊ शकतो, मला असं आवडतं लोकांशी संवाद साधायला शिकवायला. म्हणजे हो चांगला शिक्षक होशील, पण तू हा विचार कर तू त्यापेक्षा चांगला आय एस होशील. त्यांनी खरं म्हणजे त्यांनी मला फोर्सच केला एका प्रकारे की तू हेच कर, किती वर्ष लागू दे, पीएचडी करून असिस्टंट प्रोफेसर व्हायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तू आय एस होशील. मग अशा काही घटना घडत गेल्या की ज्याच्यामुळे मी इकडे वळलो.
1: कॉलेज झाल्यानंतर तुम्ही फ्रीलान्स सर्जरी आणि फिजिशियन म्हणून काम करत होता, तर तो अनुभव कसा होता आणि त्या अनुभवाचा या तुमच्या यूपीएससी परीक्षेमध्ये अगदी इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला वैयक्तिक अनुभव कसा आला आणि फायदा कसा झाला?
0: सर यूपीएससीचा अभ्यास करताना ना म्हणजे आपण सगळे ऐकतो की सर्व म्हणणे एक 8-10 तास तर करावाच लागतो, खोलीत बंद करून घ्यावं लागतं, हे सगळं खरं, हे सगळं मी करत होतो. पण ह्या सगळ्या ना एका पॉईंट नंतर म्हणजे त्याचं प्रेशरच जास्त येतं तुम्हाला की बाहेर गेलं पाहिजे काही, अभ्यास म्हणजे किती काळ करणार ना, ह्युमनली इम्पॉसिबल आहेत काही गोष्टी. एक वर्ष दररोज 10 तास तुम्ही नाही अभ्यास करू शकत, 300-500 दिवस करूच नाही, इम्पॉसिबल आहे ते. ह्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे तुम्हाला करता यावं आणि ते बेस्ट होतं की ते माझं क्वालिफिकेशन. त्यामुळे मग मी दिल्लीला काही काळ होतो, क्लास नाही केला म्हणता पण अभ्यास करायला मी दिल्लीला होतो. मग तिथं असताना पण जे आमच्या घरमालकांचं एक कुत्रं होतं, मी त्याच्याकडे जा त्याची ट्रीटमेंट कर, मग घरमालक भाडं कमी करून द्यायची अशा काही गोष्टी. मग दिल्ली जे भटके कुत्रे होते म्हणजे ते त्रास देत होते, मला स्वतः एक कुत्रा चावलं, त्यावेळी मग ते त्याची गाडी बोलव, त्यांच्यासोबत त्या कुत्र्यांची सर्जरी कर, अशा गोष्टी घडल्या. मग त्यामुळे असं वाटत होतं की मी यूपीएससीच नाही करत की जे माझं क्वालिफिकेशन आहे त्याचा पण काहीतरी उपयोग करतोय. आणि नंतर मग जेव्हा लंपी स्किन डिसीज ही जी सात महाराष्ट्रात आली आणि ओव्हरऑल देशभरातच आली, मग एकूण पैशेवाधकांची कमी होती, भरपूर जणांवर दगा होत होती त्या आजारामध्ये, तर म्हटलं मग मी काहीतरी करू शकतो त्यात. आणि सलग 2 प्रिलिम्स मी फेल झालेलो त्या काळी आणि मला असं डिप्रेशन आलेलं, म्हटलं ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर माणसांमध्ये गेलं पाहिजे. त्यांनी मला वाचवलं, सिव्हिल सर्व्हिसेसचे 2 आणि फॉरेस्ट सर्व्हिसचा 1 असे मी एकूण यूपीएससीचे 3 इंटरव्ह्यू दिले. म्हणजे ते जे यूपीएससी भवन आहे तिथे मी 3 वेळा जाऊन आलेलो आहे आणि तिन्ही वेळा म्हणजे अर्धा तासाचा 1 इंटरव्ह्यू चालतो, तिन्ही वेळा माझा अख्खा इंटरव्ह्यू हा व्हेटरनरीवरच गेलेला आहे. कारण का तेच जे मी आता सांगतोय ते तिथं एक मेन्शनही होतं त्या फॉर्म मध्ये मी लिहिलेलं की माझं ऑप्शनल पण व्हेटरनरी सायन्सच आहे, ग्रॅज्युएशन तेच, नंतर मी असं फ्रीलान्स काम पण करतो, त्यामुळे मोस्टली प्रश्न त्याच्यावर गेले आणि प्रामाणिकपणा दिसतो त्यांना की तुम्ही जे सांगताय ते पटतं समोरच्याला. मग त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये तर विशेष फायदा मला माझ्या बॅकग्राऊंडचा झाला.
1: तुम्ही आता सांगितलं की दिल्लीमध्ये बऱ्याचशा भटक्या कुत्र्यांच्या सर्जरी तुम्ही केल्या, तर तो अनुभव कसा होता?
0: विद्यार्थ्याला ना एक फॅमिली सस्टेन करेल एवढं तुम्ही फक्त सर्जरीतून पैसे कमवू शकता. आणि तो अनुभव म्हणजे मला हे माहिती होतं की हे मला पूर्ण वेळ करायचं नाही, ते काय झालं मला स्वतः कुत्रा चावलं आणि काहीच मी त्याला प्रोव्होक न करता कुत्रा मला चावला. याचा अर्थ म्हटलं हे रेबीट डॉग आहे, म्हणजे ह्याला रेबीट झालेला कुत्रा आहे, म्हटलं ह्याची शस्त्रक्रिया झालीच पाहिजे. पण मग त्या रेबडॉगची शस्त्रक्रिया नाही होऊ शकत. मग मी बाकीचे जे कुत्रे होते गल्लीतले त्यांच्याशी ती गाडी बोलवली महापालिकेला सांगून, त्या गाडीत बसून गेलो आणि मी खूप शस्त्रक्रिया नाही, तिथे फक्त 1 दिवस होतो, 1 दिवसच केलं मी, माझं समाधान झालं की चल मी काहीतरी केलं. कारण पण आपलं मेन ध्येय काय यूपीएससी, तर त्यामुळे मग ते लगेच परत आलो. फक्त त्याचं मला हे काय झालं की मी जे शिकलोय कॉलेजमध्ये ते अजूनही आहे माझ्यात, एवढं मला जाणवलं की अजून विसरलं नाही सर्जरी कशी करायची.
2: फ्रेंड्स, आत्ताच आपण यूपीएससी परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. फ्रेंड्स, आणखी बऱ्याचशा प्रेरणादायी गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या, त्यांचा हा प्रवास कसा झाला हे आपल्याला जाणून घ्यायचंय. पण आकाशवाणी कोल्हापूर निर्मित पुढच्या युववाणी या कार्यक्रमात म्हणजेच 16

फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युववाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते आपण ऐकत होतात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांची मुलाखत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:56 आणि 40 सेकंद होत आहेत. ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या.
1: कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस
2: ते आणि कशाला
1: गंमत म्हणून करून पहा तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3व्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो. त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुडकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूबवर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
4: आरशात उलट वाचून पाहिलंयस?
3: ते आणि कशाला,
4: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
3: अजब आहे.
4: होय, स्मरणशक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
3: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा प्रारंभ. पैठणच्या जायकवाडीत 85% तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात 92% पाणीसाठा. गोदावरी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जमीन व्यवहारात पारदर्शकतेसाठी हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार, महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा. भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आणि ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आगामी 2030 यजमानपद भारताकडं. आता सविस्तर बातम्या. भारताची वाटचाल विकसित राष्ट्राच्या दिशेनं सुरू असताना आपल्या देशातील युवक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते यावेळी म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यान साधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
1: देश का युवा आत्मविश्वास से भरपूर हो और ड्रग्स जैसी घातक आदत से हमेशा हमेशा दूर ही रहे, यही इस अभियान का उद्देश्य है. हम सबको ये संकल्प लेना है, हमारे युवा नशे और ड्रग्स के खतरों को समझे, हर तरह से जागरूक रहे और उससे दूर रहे. और इस संकल्प में अब राष्ट्रीय नशा मुक्त युवा अभियान की बड़ी भूमिका है.
0: आगामी 100 आठवडे हा उपक्रम सुरू राहणार असून दर रविवारी देशभरात ठिकठिकाणी नशामुक्ती संदर्भात कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. आजच्या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला नागपूरच्या

0: गिरी इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा जलसाठा 85% पोहोचला आहे. काही दिवसांपासून वरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. तसेच जायकवाडी धरण परिसरामध्ये देखील पावसानं जोर धरल्यानं देखील पाण्याची पातळी वेगानं वाढत आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान उजव्या तसेच डाव्या कालव्यातून विसर्ग केला जात आहे. नांदेड शहरात विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळोना धरणही ओसंडून वाहू लागलं आहे. जमीन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य शासन येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार आहे. आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार हे त्याचं तत्व असेल. तसंच कुळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदाही लवकरच आणला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. रत्नागिरीत आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिरात ते बोलत होते. यावेळी जवळपास 2300 कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. पुढील 2 वर्षात राज्यातल्या सर्व जमिनींची सरकारी मोजणी करण्यात येणार असून रत्नागिरी शहराचाही सिटी टायटल सर्वेत समावेश केला जाणार आहे. यात शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सीमा निश्चित केल्या जाणार असल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही ते म्हणाले. ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलत आहे त्या वेगानं आपल्या शैक्षणिक संस्थांनी तंत्रज्ञानाला आत्मसात करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी घालत असून भविष्यात अनेक नोकऱ्यांच्या कामाचं स्वरूप बदलणार आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलत असून रोबोटिक्स, डीपटेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं मुख्यमंत्री म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी देखील केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला देखील AI संबंधित तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे असं ते म्हणाले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नांदेडमध्ये जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन अदा करावे, तसंच न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत त्यांच्या जागी कोणतीही नियुक्ती करू नये असे निर्देश न्यायालयानं राज्य शासनाला दिले आहेत. या प्रकरणी नांदेड जिल्हा परिषद इथले जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन विभागातील डॉ नंदलाल लोकडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. यात झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीनं विधिज्ञ गौतम कर्णे यांनी कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली, तर शासनाच्या वतीनं विधिज्ञ AB गिरसे यांनी बाजू मांडली. या प्रकरणी मुख्य सचिव, प्रकल्प संचालक तसंच संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि माजी आमदार विधिज्ञ उषा दराडे यांनी केली. साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत साहित्य, शाहिरी आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला असं साठे यांच्या जयंतीनिमित्त बीड इथं बोलताना त्यांनी सांगितलं.

0: जिल्ह्यातील मिरज इथं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या आणि आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाबरोबरच मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार इंद्रिस नायकवडी उपस्थित होते. या शिबिराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 141 प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. 468 उमेदवारांची सोमवार मंगळवार असे दोन दिवस लेखी परीक्षा आयोजित केली असल्याची माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ परिसरातल्या संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि ज्ञानस्रोत केंद्र या तीन केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. विविध 56 विभागात शिक्षकांची 141 पदे भरण्यात येणार आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या 6व्या मानांकित थुई लिन एंग्युएनचा 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तन्वीनं तैवानच्या ताई झू यिंगला मागे टाकत तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 आज समारोप होणार आहे. या समारोप समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपद अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवलं जाईल. 2030 होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं ते हे शताब्दी वर्ष असणार आहे. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा पार पडली होती. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा प्रारंभ. पैठणच्या जायकवाडीत 85% तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात 92% पाणीसाठा. गोदावरी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जमीन व्यवहारात पारदर्शकतेसाठी हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार, महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा. भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आणि ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आगामी 2030 यजमानपद भारताकडं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या 7:10 नमस्कार.
1: आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी देशस्य यूनः शारीरिकरूपेण स्वस्थाः, मानसिकरूपेण च सुदृढाः भवन्त्विति प्रार्थयत्. विकसितभारतस्य लक्ष्यं साधयितुं विकसितभारतसङ्कल्पाभियानाय नशा मुक्ति युवा इति. केरलराज्ये प्रचण्डवृष्टिः निरन्तरं विनाशं जनयति. 8 मृताः इत्युच्यते. सहस्रशः जनाः साहाय्य शिबिरान् प्रति स्थानान्तरिताश्च. असमराज्ये 27-2000 जनगणनार्थं स्वगणना समारब्धा. गृहसूचीकरणप्रक्रियायाः प्राक् अगस्तमासस्य 16 अन्तर्जालसुविधा उद्घाटितास्ति. इण्डोनेशियादेशे मदुराद्वीपे नौकायानस्य अग्निप्रकोपात् 5 मृताः, 41 लुप्ताः सन्ति. अपि च बैड्मिण्टन् क्रीडायां तन्वी शर्मा इत्येषा ताइपे ओपन इति क्रीडायां प्रथमवारं BWF वर्ल्ड टूर इति उपाधिं प्राप्तवती. अथ वार्ताः विस्तरेण. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य अवदत् यत् भारतं यावत् विकसित भारतं भवितुं प्रावर्तते तदा राष्ट्रस्य युवकाः शारीरिकरूपेण स्वस्थाः, मानसिकरूपेण सुदृढाः, आत्मविश्वासयुक्ताश्च भवेयुः. अद्य नवदिल्ल्याम् आभासीयमाध्यमेन नशामुक्तयुवाविकसितभारतसङ्कल्पाभियानस्य उद्घाटने भाषणं कुर्वन् श्रीमोदी अवदत् यत् युवजनाः सर्वदा मादकद्रव्येभ्यः दूरीभूय स्वस्थजीवनशैलीं स्वीकर्तुं शक्नुवन्त्वीति.
2: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में, समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें

0: गम्मत या कार्यक्रमात आज ऐकूया गप्पा, पुस्तक वाचन या विषयावर. सहभागी होत आहे पृथा मणेरीकर.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभाताई तुमच्या सगळ्यांचं आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? छान ना? असणारच, कारण मस्त पाऊस जो पडतोय. बालमित्रांनो, पाऊस हा शब्द जरी आपल्या कानावर पडला ना की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? छान हिरवीगार झाडी, रिमझिम सरी, कागदी होड्या, आणि हो, कागदी होड्या पाण्यात सोडताना मिळणारा आनंद, हो ना? मित्रांनो, पावसाबद्दल तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू का? आपल्याला वाटतं ढग खूप हलके असतात, पण प्रत्यक्षात एका मोठ्या पावसाच्या ढगाचं वजन हजारो हत्तींच्या वजना इतकं असू शकतं. तरीही ते आकाशात तरंगत राहतात, कारण ते अगदी लहान लहान पाण्याच्या थेंबांनी बनलेले असतात. आणखी एक गंमत म्हणजे पावसानंतर आकाशात दिसणारं सुंदर इंद्रधनुष्य. सप्तरंगी, खूप सुंदर रंग असतात त्यात, हो ना? हे इंद्रधनुष्य सूर्यप्रकाश आणि पावसाच्या थेंबांच्या

मदतीने तयार होतं आणि म्हणूनच पाऊस आणि ऊन एकाच वेळी असेल तर हे इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं बरं का. मित्रांनो, ह्या आपल्या झाल्या पावसाच्या गप्पा, पण आपण एक छानसं पावसाचं गाणं सुद्धा ऐकूया का.

0: वा वा वा, किती छान गाणं होतं नाही. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आलीये एक अतिशय गोड, हुशार आणि प्रेरणादायी चिमुकली. चिमुकलीच, कारण तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण पुस्तकांवरचं तिचं प्रेम मात्र अफाट आहे. हा, एवढ्या लहान वयात तिने 50 हून अधिक मराठी पुस्तकं वाचली आहेत. मोबाईल आणि टीव्ही पेक्षा पुस्तकांना मित्र मानणाऱ्या या छोट्या वाचकासोबत आज आपण छान गप्पा मारणार आहोत. चला तर मग, मला तुझं नाव सांगतेस?
1: पृथा स्वरूप मनेरीकर.
0: पृथा, तुझं आमच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: पृथा, तुला पुस्तक वाचायला आवडतात ना?
1: हो.
0: मग पुस्तक वाचण्याची आवड कशी तुला लागली?
1: लहानपणी माझे आई बाबा मला गोष्टी सांगायचे, त्यातून मला कळलं की पुस्तक वाचली तर अजून छान गोष्टी कळतील.
0: वा, मग तू गोष्टी वाचतेस?
1: हो.
0: तू आतापर्यंत किती पुस्तकं वाचली आहेस पृथा?
1: मी ती मोजली नाही म्हणून सांगू नाही शकत. माझे आई म्हणते 20-25 तरी वाचली आहे.
0: बर, छानच. तुला मराठी पुस्तकच आवडतात का की इतरही वाचतेस?
1: मराठीच.
0: मराठीच वाचतेस? बर, मग सर्वात आवडतं पुस्तक कोणतं आहे ग तुझं?
1: गौरी प्रभू.
0: बर, त्या पुस्तकाबद्दल काही सांगू शकशील का?
1: ठीक आहे.

0: सांग ना।
1: माझ्या सुट्टीच्या गमती जमती मी माझ्या गौरी मावशीला सांगायची। मग गौरी मावशीने गोष्टींचा संच केला आणि त्यातून पुस्तक तयार केलं आणि त्याचं नाव पडलं पृथाची सुट्टी।
0: म्हणजे तुझ्या नावाचंच पुस्तक आहे तर। वा, मग त्यात काय आहे, गोष्टी आहेत का?
1: होय।
0: मग त्यातली एखादी गोष्ट सांगतेस का तू?
1: ठीक आहे, मी त्यातला थोडा भाग वाचून दाखवू का?
0: गोष्टीतला?
1: हो
0: हो चालेल, दाखव ना वाचून।
1: गोष्टीचं नाव आहे पृथाचे मित्र मंगू आणि गुंड्या। पृथाला आजी आजोबांचे घर फार आवडतं। मुंबईतील घरही छानच आहे, पण अगदी एवढंच बाई बिल्डिंग मधून खाली उतरलं की नुसते रस्तेच रस्ते, काड्याच काड्या। आजी आजोबांचं घर तसं नाही, मोठं घर, घरापुढे केवढं तरी मोठं अंगण, घरामागे बाग आणि बागेत झाडच झाडं। पृथा सापडतच नाही कुणाला एका जागी। घरातून अंगणात, अंगणातून बागेत, बागेतून मांडीवर, आणि सगळी मोठी माणसं पळत आहेत पृथाच्या मागे मागे, पण फक्त हुंडायला मिळत नाही। म्हणून हा आवडतं पृथाला ते घर। तिथं तिची जिवलग मैत्रीण राहते मंगू आणि एक उडान टप्पू मित्रसुद्धा राहतो गुंड्या। या दोघांची पृथाशी आणि पृथाची या दोघांची घट्ट मैत्री आहे। गुंडे तर पृथाला एक मिनिटही सोडत नाही, पृथा येणार असली की त्याला बरोबर समजतं। आजी म्हणते त्याला वास लागतो की सगळ्या बातम्यांचा।
0: वा वा, छानच होतं। तुला ही गोष्ट आवडते का?
1: हो।
0: बरं मला सांग पृथा, तू कोणत्या प्रकारच्या गोष्टी जास्त वाचतेस? म्हणजे कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुला वाचायला जास्त आवडतात? म्हणजे परिकथा असतात हो ना, किंवा मग प्राण्यांच्या गोष्टी असतात, किंवा बोधकथा असतात, तर तुला कोणत्या प्रकारची कथा वाचायला आवडते?
1: पंचतंत्राच्या परिकथा, श्रीकृष्णांच्या, शिवाजींच्या, रामायण आणि महाभारत।
0: वा वा वा, म्हणजे तू शिवाजी महाराजांच्या सुद्धा कथा वाचतेस आणि रामायणातल्या श्रीकृष्णाच्या पण। मग आज तू आम्हाला कोणती गोष्ट सांगणार आहेस?
1: पंचतंत्रातली गोष्ट तुम्हाला सांगू का?
2: हो।
1: गोष्टीचं नाव आहे सुंदरता की उपयोगिता। एक होता मोर, त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व होता। त्याला वाटे की सगळ्या पक्ष्यांमध्ये आपणच सुंदर। तो रोज नदीकाठी जाऊन नदीत आपले प्रतिबिंब पाहत व खुश होत। एके दिवशी त्याला नदीकाठी सारस पक्षी दिसला। तो सारशाला पाहून उपेक्षेने तोंड फिरवले। सारसाचा अपमान करून तो म्हणाला, तू एकदम पांढरा शुभ्र पक्षी आहे, पंख पण तुझे साधे फिकट पांढऱ्या कपड्यासारखे आहेत। माझे बघ कसे सौंदर्य छान आहेत। सारस म्हणाला, हो मित्रा तुझे खरे आहेत, पण सुंदरता जास्त महत्वाची नसते। मी माझ्या पंखाने उंच उडू शकतो, बघ हा। असे म्हणून सारस उंच आकाशात झेप घेतली व उडू लागला। मोर जमिनीवरच राहून त्याला पाहू लागला। मोराला कळले की उपयोगिता जास्त महत्वाची असते, सुंदरता नसते।
0: किती छान, आपल्याला छान छान ज्या गोष्टी असतात त्यातून किती शिकायला मिळतं ना। पृथा तू आता पंचतंत्रातली आम्हाला गोष्ट सांगितली, छान होती गोष्ट। पण मग मला सांग, तुला पंचतंत्रातल्या गोष्टी वाचायला का आवडतात बरं?
1: कारण त्यात पशुपक्ष्यांच्या असतात गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक बोध शिकायला मिळतो।
0: बरोबर पृथा, तुला तू म्हणतेस की तुला वाचनाची आवड आहे हो ना, पुस्तकं वाचतेस तू, तर मग रोज किती वेळ पुस्तकं वाचतेस तू?
1: मी शाळेतून घरी आल्यावर वाचते, किंवा रात्री झोपताना वाचते, कंटाळा आल्यावर वाचते।
0: मग तू कंटाळा आल्यावर मोबाईल पाहत नाहीस? नाही। मग काय, गोष्टी वाचायला आवडतात। वा छान, आणि मग आई सुद्धा वाचून दाखवते का ग तुला गोष्टी?
1: बाबा,
0: बाबा वाचून दाखवतात,
1: म्हणजे त्यांच्या मनाची गोष्ट असेल त्यातील सांगतात ते।
0: हा, म्हणजे पुस्तकातून वाचून दाखवतात की त्यांच्या मनानेच गोष्ट सांगतात?
1: त्यांच्या मनाने।
0: वा छान, आणि मग आता हे तुझी पुस्तकं वाचतेस की नाही, वेगवेगळी पुस्तकं वाचतेस, तर ही पुस्तकं जेव्हा तू वाचतेस तर तुला यातून काय नवीन शिकायला मिळतं पृथा?
1: जेव्हा पंचतंत्रातली गोष्टी वाचतात त्यात पशुपक्ष्यांच्या गोष्टी असतात आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक

0: मिळतो. परिकथाच्या गोष्टी मध्ये जलपरीच्या, राजकुमारी राजाराणीच्या खूप छान गोष्टी असतात. श्रीकृष्णांच्या गोष्टीमधून प्रेम, धाडस आणि चांगले संस्कार शिकायला मिळतात.
1: बरोबर, छान. बरं मला सांग पृथा, तुझे आवडते लेखक कोण आहेत?
0: विमल वाणी आणि गौरी प्रभू.
1: बरं, आणि मग तू पुस्तकं वाचतेस तर त्यामध्ये एखाद्या पुस्तकातलं पात्र किंवा एक व्यक्ती असते किंवा एखादा मुलगा मुलगी त्यात त्या गोष्टीमध्ये असते, तर असं कोणतं पात्र तुला आवडतं?
0: मला श्रीकृष्णांच्या गोष्टी आवडतात आणि मला त्यात श्रीकृष्ण हे पात्र खूप आवडतं. त्याने कंसाचा वध केलेला, कालिया मर्दन केलेलं आणि त्याने जेव्हा देवकीने त्याला जन्म दिला होता तेव्हा त्याला कोकणात ठेवलं होतं. महाभारतात माझी दोन महाभारत आहे, एका महाभारतात ते दिलंय.
1: हो, मग कोणती गोष्ट आवडते तुला श्रीकृष्ण?

0: मित्र खूप आवडतं. त्याने कंसाचा वध केलेला, कालिया मर्दन केलेलं, आणि त्याने जेव्हा देवकीने त्याला जन्म दिला होता तेव्हा त्याला कोकणात ठेवलं होतं. महाभारतात माझे दोन महाभारत आहे. एका महाभारतात ते दिले.
1: हो, मग कोणती गोष्ट आवडते तुला श्रीकृष्णाची?
0: कंसाचा वध.
1: मग तू गोष्ट सांगू शकतेस का ती आम्हाला?
0: देवकी सात पुत्र कंसाने मारली होती. जेव्हा आठवा पुत्र जन्मला तेव्हा बाहेर जोरदार पाऊस पडत होता. तेव्हा सगळेजण गार झोपले आणि कारागृहाचं दार उघडं झालं. वसुदेवने त्याला टोपलीत ठेवले आणि तो गोकुळाकडे निघाला. जेव्हा तो गोकुळात पोचला तेव्हा नंदाने वसुदेवच्या बाळाला त्याच्या पत्नीजवळ ठेवले, यशोदाजवळ, आणि यशोदेच्या कन्येला वसुदेवच्या ताब्यात दिले. मग वसुदेव त्याला घेऊन घरी आला तेव्हा बालिका रडू लागली. हे रडणं ऐकून सगळेजण जागे झाले. त्यांनी ताकताळ ही बातमी कंसाला सांगितली. कंस जेव्हा कारागृहात आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. त्याला वाटले की ही बालिका कशी मला ठार मारू शकते. मग तो तिला उचलायला गेला तेव्हा ती बालिका अदृश्य झाली आणि आकाशवाणी झाली. ते म्हणाले, कौस, तुझा मृत्यू करणारा मुलगा आधी जन्मलेला आहे. हे ऐकून कौस रागावला आणि मग त्याने श्रीकृष्णाने बलरामाला आपल्याजवळ युद्धाला बोलावले. जेव्हा ते युद्धास आले तेव्हा कंसाने त्यांच्यावर ते हत्ती सोडला. श्रीकृष्णाने ताकताळ त्या हत्तीला मारले आणि मग तो म्हणाला, मामा, तुमचा मृत्यू जवळ येत आहे. मग त्याने कंसाला युद्धाचे आव्हान दिले आणि मग त्यांचे युद्ध झाले. मग त्यात श्रीकृष्णाने कंसाला मारले. जेव्हा अजून युद्धास तयार नव्हता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला भगवद्गीता ऐकवली. भगवद्गीतेतील मी तुम्हाला 12 अध्यायातील काही श्लोक म्हणून दाखवते.
1: बर.
0: ओ

0: ताहा।
1: वा छानच। प्रथम मला सांग तुझ्या शाळेचं नाव काय बरं?
0: डीएव्ही पब्लिक स्कूल न्यू पनवेल।
1: आता बघ, सगळी जी लहान मुलं आहेत ती सुद्धा मोबाईल पाहतात हो ना, त्यांना गेम खेळायला आवडतात, त्यावर कार्टून पाहायला आवडतं, सतत मोबाईल मध्ये असतात, पण तू मात्र छान छान पुस्तकं वाचतेस हो ना।
0: माझी आई शनिवार रविवार शुद्ध लेखन काढल्यावर दोनच दिवस टीव्ही देते आणि बाकीच्या दिवशी रोज शुद्ध लेखन काढून झालं तरच फोटो देते 10 मिनिटाचा।
1: बर बर, पण मला सांग तुझे मित्र मैत्रिणी आहेत हो की नाही, शाळेतले म्हणा किंवा तू जिथे राहतेस तिथे आजूबाजूला असतील, तर ते सुद्धा मोबाईल पाहत असतील, पण तू तर पुस्तक वाचतेस, मग तू त्यांना सांगतेस का पुस्तक वाचायला?
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगते की मोबाईल बघू नका, पुस्तक वाचा, त्यातून काय नवीन शिकायला मिळतं।
1: म्हणजे तू सांगतेस ना। तुझी कोण आहे ग मैत्रीण, बेस्ट फ्रेंड?
0: स्पृहा। आता ती जुन्या केजी मध्ये होती, आता आम्ही सिनियर केजी, तेव्हा ती वेगळी वेगळ्या क्लास मध्ये गेली, जुन्या केजीला आम्ही एकत्र होतो।
1: बरं मला सांग पृथा, मोठी झाल्यावर तुला काय व्हायचं आहे? बरं,
0: मी शिवांची शुक्लासारखी ॲस्ट्रॉनॉट बनेल, अवकाशात जाईन, चंद्रावर जाईन, पृथ्वी पाहिल, आणि माझ्या विंदा मावशीसारखं मलाही फॅशन डिझायनर बनायला आवडेल।
1: छान पृथा, तू आता जाता जाता आपल्या बालमित्र

0: राधना काय सांगशील बरं?
1: मी सांगू इच्छिते खूप पुस्तकं वाचा, त्यातून खूप काय छान छान शिकून घ्या.
0: वा,
1: जाता जाता मी एक तुम्हाला कविता म्हणून दाखवते. कवितेचं नाव आहे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रखो में साहस बढ़ता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
0: वाह, खूपच छान पृथा. तर बालमित्रांनो, ही होती आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर. पृथा, एवढ्या लहान वयात तू इतकी छान पुस्तकं वाचतीयेस ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुझ्या या वाचनाच्या आवडीमुळे अनेक मुलांना आज त्यांनी तुला ऐकलंय तर त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा. अशीच पुस्तकांशी मैत्री जप आणि खूप मोठी हो. तू आज आमच्या कार्यक्रमात आलीस, छान आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.

बालमित्रांनो, आत्ताच आपण आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर हिच्याशी छान गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन बालदोस्तांसह आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवालेकर आम्ही आपला निरोप घेतोय. बाय.

गंमत जम्मत या छोट्या दोस्तांसाठी ज्या कार्यक्रमात आता आपण ऐकलं गप्पा, सहभाग होता पृथा मणेरीकर हिचा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 858 हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:56 होत आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या, ह्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छता

0: बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: प्लेटफॉर्म नंबर 2 से चलने वाली
3: सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों
4: ताई तुला नहीं हला मोबाइल चार्ज करायचा होता
2: तुझं डोकं चार्ज कर
4: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक
2: पाहिलंस
4: बाबा थांबा मी पे करतो नो सिग्नल आता काय करशील फ्री वायफाय आहे ना
2: बुद्धू सुधर जरा
4: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट
5: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस
6: नाही रे राहिलच बघ
5: मग ऐकायचंय
6: अरे पण होऊन गेलं ना मग कसं काय
5: अगं युट्यूब वर
6: अरे वा म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले
5: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय नभोनाट्य भाषण मुलाखती मालिका ललितबंध आणि आणखीही बरंच काही
6: हा हा हा हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर
5: तेव्हा श्रोते हो आपणही भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणं भरली. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
1: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे, 100 मजबूत स्टेप.
0: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. शैक्षणिक संस्थांनी नोकऱ्यांचं बदलतं स्वरूप लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर द्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं रामदेव बाबा विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ज्ञान निर्मिती, संशोधन आणि नाविन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला गवसणी हलत आहे. जग आता 6व्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असून रोबोटिक्स, डीप टेक, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान यात प्रमुख भूमिका बजावतील असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठीही केला जात असून आरोग्य सेवांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रालाही AI तंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे असं त्यांनी सांगितलं.

0: जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानची विरात ते बोलत होते. आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी, त्यानंतर फेरफार हे या कायद्याचं तत्व असेल अशी माहिती त्यांनी दिली.
1: जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे, यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील. फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल सीटीएस वर, त्या मालकाचा फोटो असेल, क्यूआर कोड असेल ज्यातनं लोकेशन माहीत होईल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेने दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील, आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे.
0: समाजातल्या शेवटच्या घटकासाठी सरकारनं काम करायला हवं. लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी कार्यालयं लोकांपर्यंत पोहोचायला हवीत हीच शासनाची भूमिका आहे असं ते म्हणाले. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडलेला असून सर्वांना न्याय द्यायचं काम करतो असं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या आज बारामती इथं बोलत होत्या. भंडारा जिल्ह्यात आयोजित शिबिराचं उद्घाटन गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते झालं. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित शिबिरात 13,800 नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला, तर अनेक प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडामध्ये हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आंबोली पावसाळी मॅरेथॉन स्पर्धेत 21 किलोमीटरमध्ये पुरुष गटाचं विजेतेपद चैतन्य रूपनर यानं तर महिला गटाचं विजेतेपद साक्षी पवार हिनं पटकावलं आहे. 700 जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 7% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मजबूत आर्थिक निर्देशांक, औद्योगिक क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि निर्यातीतली वाढ यामुळे या आधीच्या अंदाजांपेक्षा ही वाढ अधिक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती अजूनही अस्थिर आहे, मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेनं या परिस्थितीला चांगलं तोंड दिलं आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनुकूल मान्सूनमुळे आर्थिक उलाढाली वाढतील असा अंदाज यात व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत. सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण 100% भरलं असून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सुमारे 100 कुटुंबांना सुरक्षित

ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वीर धरणातून नीरा नदीत सुमारे 14,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणं 100% भरली असून टेमघर धरणाचा पाणीसाठा 93% पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवला जात आहे. मुठा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप जोरदार ते जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उद्या राज्यातल्या चारही विभागांमध्ये पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कालसुसंगत मनुष्यबळ घडवण्यावर भर देण्याचं मुख्यमंत्र्यांचं शैक्षणिक संस्थांना आवाहन. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे धरणं भरू लागली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
4: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
3: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
4: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.
5: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
6: ते आणि कशाला,
5: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
6: अजब आहे.
5: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3rd भागात.
6: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
7: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
8: नाही रे, राहिलच बघ.
7: मग ऐकायचंय?
8: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
7: अगं, युट्यूबवर.
8: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
7: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
8: हा हा हा, हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
7: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
5: आरशात उलट वाचून पाहिलंयस?
6: ते आणि कशाला,
5: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
6: अजब आहे.
5: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3rd भागात.
6: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत.

0: स्मृतिवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ॲप आणि वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्मृतिवर्धन.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलंच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूब वर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबर आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
3: श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14 आणि 35 सेकंद होत आहेत. ठीक 7:15 वाजता आपण ऐकणार आहोत वृत्तविशेष.

0: देशाचे राष्ट्राचे नुकसान करणारे एक संकट आहे. त्यामुळे या संकटाचा सामना आपण सर्वांनी एकत्रितपणे केला पाहिजे. या अभियानामध्ये आज शैक्षणिक संस्था, माय भारतशी जुळलेले व्हॉलंटियर्स, युवा मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना, त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा संस्था यांचा सहभाग होता. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे 125 पेक्षा जास्त देशातील प्रसिद्ध सामाजिक संघटना आणि स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन देखील या अभियानामध्ये जुळलेले आहेत. त्यामुळेच हे अभियान महाराष्ट्रातील एक प्रभावी जनआंदोलन बनेल असा विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये आज विविध सरकारी विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, शैक्षणिक संस्था, युवक संघटना यांच्या समन्वयातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दर रविवारी कुठला ना कुठला तरी संस्थेमार्फत, या आता मेन्शन केलेल्या संस्थेमार्फत, प्रत्येक रविवारी एक कुठली तरी ऍक्टिव्हिटी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जनजागृती रॅली, सामूहिक संकल्प कार्यक्रम, पथनाट्य, चर्चासत्रे, क्रीडा स्पर्धा, सामाजिक माध्यमांवरील जनजागृती मोहीम, समुपदेशन शिबिरे, लोकसहभाग वाढवणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील. तसेच व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक शिक्षणालाही विशेष प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्राने यापूर्वी देखील व्यसनमुक्त समाजासाठी महत्वपूर्ण पावले उचललेले आहेत. अगदी परवाच 30 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत अंमली पदार्थांच्या विरोधातील कठोर कारवाई, जनजागृती आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न सुरू आहेत. आता पंतप्रधानांच्या नशामुक्त युवा या अभियानामुळे या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावरील देखील नवी दिशा, त्याचप्रमाणे अधिक बळ मिळाले आहे. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी सुरूच राहील, मात्र त्याचबरोबर प्रतिबंध, जनजागृती, शिक्षण, समुपदेशन आणि पुनर्वसन या बाबींनाही समान महत्व दिले जाईल. व्यसनाविरुद्धची लढाई ही केवळ सरकारची किंवा पोलीस यंत्रणेची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंब, प्रत्येक शाळा, प्रत्येक महाविद्यालय, प्रत्येक गाव आणि प्रत्येक परिसर या अभियानाचा महत्वाचा भाग आहे. मी विशेषतः पालक, शिक्षक आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांशी आणि विद्यार्थ्यांशी नियमित याविषयी संवाद साधावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा आणि आवश्यक वाटल्यास वेळप्रसंगी समुपदेशनाची सुद्धा मदत घ्यावी. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्ती विरोधाची सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवा मंडळे, क्रीडा संस्था, नागरिक संघटनांचा सहभाग हा या अभियानाला व्यापक स्वरूप देईल. विद्यार्थी हे अभियानाचे खरे परिवर्तन दूत ठरू शकतात. जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा, चर्चासत्रे आणि सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापरातून ते हजारो युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देऊ शकतात. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत हे अभियान भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय अखत्यारीतील माय भारत, मेरा युवा भारत जिल्हास्तरीय कार्यालय, त्याचप्रमाणे माय भारत पोर्टल याद्वारे राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये आपल्याला नोंदणी करता येईल. युवकांनो, तुम्ही विकसित भारत 2047 चे शिल्पकार आहात. तुमची ऊर्जा, जिद्द, नाविन्यपूर्ण विचार आणि कर्तृत्व हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे आधारस्तंभ आहेत. कोणतेही व्यसन तुमच्या स्वप्नांवर, क्षमतेवर आणि भविष्यावर अंधार पाडू देऊ नका. शिक्षण, क्रीडा, संशोधन, उद्योजकता तसेच राष्ट्रसेवेचा मार्ग स्वीकारा. आज तुम्ही घेतलेला प्रत्येक सकारात्मक निर्णय तुमचे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करेल, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे भविष्य देखील अधिक सक्षम व सुरक्षित बनवेल. चला तर आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. मी अंमली पदार्थापासून दूर राहील, माझ्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करेल, माझ्या परिसरात जनजागृती करेल आणि निरोगी, सक्षम व विकसित भारत घडवण्यासाठी माझे सक्रिय योगदान देत राहील. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागातून आपण व्यसनमुक्त महाराष्ट्र आणि विकसित भारत घडू असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: श्रोते हो, नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत मेरा युवा भारत विभागाच्या माय भारत पोर्टल किंवा माय भारतच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. प्रेम, विश्वास आणि संवाद हीच व्यसनमुक्त समाज निर्मितीची सर्वात प्रभावी शस्त्र आहेत. यासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या अभियानांमध्ये प्रत्येक युवक आणि प्रत्येक कुटुंबियांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान यशस्वी होण्यास मदत मिळेल.

श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

0: आवड बळीराजाची कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना वैशाली वांगीकरचा
1: आणि संजय थोरातचा
0: आमच्या दोघांचा पण नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, स्नेहाचा प्रेमाचा तुम्हा सर्वांना नमस्कार. तुमच्या आवडत्या कार्यक्रमात आम्ही दोघंही हजर आहोत, तुमचे छानशी पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, छानशी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी.
0: अगदी अगदी. आणि आज पत्र आपल्याला खूप आलेली आहेत आणि प्रत्येक पत्राचं वाचन आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि श्रोत्यांच्या आवडीची झकास आणि बहारदार गीतं देखील त्यांना आपल्याला ऐकवायची आहेत.
1: तर छानशी गीतं तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचीच आहेत, पण तुम्ही झकास जर म्हणलात ना तर ते झकास एका श्रोत्याला खूप आवडलेलं आहे.
0: बरोबर,
1: झकास. हा, तर हे झकास पत्र आवडलेलं जे आहे श्रोते आहेत तर छत्रपती संभाजीनगरचे आहेत.
0: बरोबर,
1: तुम्ही जे बोलता ना झकास. तर राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश आणि समस्त मित्र परिवार.
0: यानंतरचं पत्र पाठवणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली आहेत ना. सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मुगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मित्र मंडळ.
1: जानकीराम काठोके, ज्योतिबाई काठोके, प्रशांत, शुभांगी, किशोर, राधिका, वेदिका कुमारी, रिद्धी कुमारी सिद्धी आणि मनूर खुर्द, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव खानदेश, इथून हे छानसं पत्र आलेलं आहे.
0: भरपूर श्रोते आपल्याला समाज माध्यमाच्या माध्यमातून देखील बरेचसे आपल्याला अभिप्राय येत आहेत नाही का. आणि हे पुढचे आपले श्रोते आहेत जांभरून तालुका अर्धापुरेतनं दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी, समस्त जोशी परिवार आणि परभणीहून गणेश हादगावकर.
1: अच्छा, हे पत्र आलेलं आहे नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाण्याचं. हे छानसं पत्र आहे. पी एस नावकर, निर्मला नावकर, विशाल नावकर, सोपान तायडे, नारायण इंगळे आणि समस्त मित्र परिवार हे छानसं पत्र पाठवतात.
0: आणि हे पुढचे आपले श्रोते आहेत शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे, परळी वैजनाथचे हे श्रोते आहेत.
1: अच्छा, मारुती शंकर भोसले, होर्टीकर, हनुमान नगर सोलापूरचं हे छानसं पत्र आहे. हे आहेत सो मालन मारुती भोसले, होर्टीकर, सचिन मारुती भोसले, होर्टीकर आणि समस्त मित्र परिवार हे छानस पत्र पाठवतात.
0: तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथे तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कुशीवर्ता, कांचन शिंपले, साक्षी ढेंबरे आणि समस्त शिंपले परिवार आणि तसंच शाहूनगर हिंगोली येथनं पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले. नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा येथनं शेषराव बोबडे, सोनाजी, सीताराम, वैष्णवी, सुवर्णा, वेणुताई, शुभम, बाला

0: जी बोबडे, मारुतराव भुसारे नावकीकर, गणेश मोरे आहेरवाडीकर, तसेच पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोलीहून सुनील जबडे टेलर, आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चंदू बलखंडे, छोटूदादा इंगोले.
1: वैशालीताई, या पत्राला थोडी साखर लागलेली आहे.
0: कसं काय बरं?
1: शुगर फॅक्टरी घेऊन राही जिल्हा बीडचं हे छानचं पत्र आलेलं आहे. तर दिनकर साळवे, गंगा साळवे आणि समस्त साळवे परिवार, गोडसं छानसं असं पत्र पाठवलेलं आहे. गाव सारोळा खुर्द, तालुका पाथरी, जिल्हा परभणीचं हे पुढचं पत्र आहे. शेख नसीर, शेख अंजुम, शेख मैविश, शेख आशिया, शेख आयान, शेख अलिया आणि समस्त शेख परिवार, सारोळा खुर्द, तालुका पाथरी, जिल्हा परभणीचं हे छानसं पत्र आलेलं आहे.
0: आणि हे पुढचे श्रोते आहेत मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर, फैजनबी, शाकेर, इस्लाम बी, बाबा करिश्मा, सानिया शकील पठाण, बिस्मिल अभिषेक, गदर शेख आणि निलोफर शेख हिपरसोगा.
1: अच्छा.
0: तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, तसेच मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत साईनाथ मध्यवाड, देव्यानी, धनश्री, आरुष नाळापुरे आणि समस्त मित्रमंडळ. या सगळ्या श्रोत्यांना कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त जे समन्वित रूपक आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला जो कार्यक्रम होता, हायटेक शेती प्रगतीची गती, हे समन्वित रूपक सगळ्या श्रोत्यांना मनापासून आवडलेलं आहे आणि हे प्रसारित झालेलं होतं संपूर्ण महाराष्ट्रातील केंद्रांवर.
1: वा वा.
0: आणि त्याची निर्मिती होती आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची.
1: वा.
0: आणि हा कार्यक्रम सगळ्यांना आवडलेला आहे तेव्हा पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोते हो. आता ऐकूयात तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं कार्यक्रमातलं पहिलं छानसं गीत.

0: नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाण्याचं छानसं पत्र आलेलं आहे. पी एस नावकर, निर्मला नावकर, विशाल नावकर, सोपान तायडे, नारायण इंगळे आणि समस्त मित्र परिवार.
1: बर, त्यानंतरचे आपले श्रोते आहेत परभणीवरून रघुनाथ देवराव काळे, शोभाबाई रघुनाथ काळे, सुजाता काळे, सविता काळे, अनंता काळे, आशिष काळे, आदित्य काळे, तसंच भीमराव चिमाजी मकासरे, अविनाश

0: प्रकाश सुधाकर अवचार भारतनगर परभणीचे हे श्रोते होते.
1: तर हे श्रोते आहेत मारुती शंकर भोसले होर्टीकर हनुमाननगर सोलापूरचे. हे छानसं पत्र पाठवतात. सौ मालन मारुती भोसले होर्टीकर, सचिन मारुती भोसले होर्टीकर आणि समस्त मित्र परिवार. तसंच हे खेडुळ्याचे हे श्रोते तालुका पाथरी जिल्हा परभणीचं पत्र आहे. रामचंद्र डुकरे आणि समस्त मित्र परिवार हे छानसं पत्र पाठवतात आणि ते सांगतायत की आम्हाला आकाशवाणी परभणी केंद्राचे सर्वच कार्यक्रम खूप खूप आवडतात.
0: आणि हे आपले श्रोते आहेत मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याहून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते, रुद्र कोळकर वाकुळणी, ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे आणि समस्त मित्रमंडळ. आणि तसंच आपले हे जुने श्रोते आहेत सुरेश अप्पा दसमाले, सौरभ दसमाले, सुधाकर दाजी सरजे परतूर जिल्हा जालन्याचे, आणि तसंच जयश्री दसमाले, शिवानी दसमाले, अर्चना काटे, आकांक्षा काटे आणि समस्त मित्र परिवार.
1: जिल्हा सांगलीचं हे पत्र आलेलं आहे अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरण हुजरे, रेहान शेख आणि समस्त मित्र परिवार हे छानसं पत्र पाठवतात.
0: बरं, तसंच रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणीचे शंकर भदरगे, छाया भदरगे, सुबोध भदरगे, विक्रांत भदरगे आणि समस्त भदरगे परिवार.
1: वाशिम इथून एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशू मगर, सूरज खेडकर आणि रवींद्र पवार गोवर्धन आणि गायकवाड परभणीकर हे छान सपत्र पाठवतात आणि आपला अभिप्राय कळवतात.
0: तसंच मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येतनं शहाजी बोडखे, नंदा हनुमान बोडखे, उत्तम बोडखे, मुक्काम असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येतनं आत्माराम असोले, ललिता, दुर्गा आणि समस्त असोले परिवार. तसंच मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, जयदीप, प्रेरणा, अपर्णा, दीपाली आणि समस्त हलगे परिवार.
1: हे छानसं पत्र आलेलं आहे देशमुख गल्ली मोठा मारुती परभणी इथून. श्रोते आहेत अनंता नगरसाळे, भगवान खोतकर आणि लिंबाजी राऊत हे छानसं पत्र पाठवतात आणि ते सांगतायत की आम्ही नित्य नियमितपणे आपला आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम सर्वच आवडीनं आम्ही ऐकत असतो आणि आमच्या या पत्राचा समावेश आपण करतच असतात, छान संगीत आमच्यापर्यंत पोहोचवावं अशी विनंती केलेली आहे. तर श्रोते हा तुमचा जो विनंती वजा जो पत्र आहे हे पत्र आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि याची पोहोच आम्ही आता तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर छानसं पत्र पाठवलं त्याबद्दल धन्यवाद अनंता नगरसाळेजी.
0: आणि तसंच अजूनही बरेचसे पत्र आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यातलेच एक श्रोते आहेत मुक्काम पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथनं गजानन परिहार, उषा परिहार, अक्षय, अतुल, सुषमा आणि समर्थ आणि समस्त परिहार परिवार. तसंच रेवली तालुका परळी वैजनाथ येथनं उमरे मामा, सर्जेराव गव्हाणे, कवडगाव, सुमन सुंदरराव उमरे, धनंजय, शिवराज, मनीषा, अनंता आणि समस्त मित्र परिवार.
1: अच्छा, तर हे आहेत कटरा चांद खां, मौर्य मंदिर, वार्ड नंबर 11, पुराना शहर बरेली इथून हे छानसं पत्र आलेलं आहे. अनोखे लाल मौर्य, सुंदर देवी मौर्य, प्रकाश मौर्य, रिंकी मौर्य, कपिल मौर्य, वेदराम मौर्य, कैलाश मौर्य, सुनील मौर्य, खुशबू मौर्य, आरोही मौर्य, स्वाती मौर्य आणि समस्त मौर्य परिवार. वैशालीताई कशी सुंदर सुंदर अशी नावं आपल्या श्रोत्यांची आहेत आणि या नावांचा समावेश करण्यासाठी खूप आम्हाला आनंद वाटतो असं मला सांगावंसं वाटतं.
0: कुठून कुठून आपल्याला पत्र येत आहेत हे मात्र कौतुकाची गोष्ट आहे, नाही का?
1: खरंच आहे, खरंच आहे.
0: आणि हे पुढचे आपले श्रोते आहेत कम पोस्ट देठना ठाकूरबुवा येत ना, चंद्रकांत बापूराव सेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई शेवलकर, लताबाई शेवलकर, संस्कार, स्वरांजली आणि समस्त शेवलकर परिवार. नांदेड येत ना गंगाधर सावनकर, विजया लक्ष्मी सावनकर, राकेश, राजेश, रशिता आणि समस्त मित्रमंडळ.
1: छानसं पत्र पाठवलं, सर्व श्रोत्यांना धन्यवाद देऊया. यानंतर मुक्काम पोस्ट तांबोळे तालुका मोहळ जिल्हा सोलापूरचं हे छानसं पत्र आहे. संतोष कुमार नागणे, सौ सुजाता नागणे, सूरज नागणे, समर्थ नागणे आणि समस्त नागणे परिवार हे छानसं पत्र पाठवतात आणि अभिप्राय कळवतात. आता कार्यक्रमात या श्रोत्यांना गीत ऐकायचं आहे, तर गीत ऐकण्यापूर्वी हे पत्र जे तुमच्या हातात आहे हे पत्र कुणाचं आहे?
0: हा, हे पत्र आहे नखाते हातगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कोहळे, सोहम नखाते आणि समस्त मित्रमंडळ. त्यांना जो अभिप्राय आवडलेला आहे तर त्यांनी पत्रात असं लिहून पाठवलेलं आहे की या सगळ्या श्रोत्यांना लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत त्यांना पावसाळ्यात पोल्ट्री शेडची

0: स्वच्छता कशी घ्यावी आणि
1: अच्छा
0: पावसाळा आणि पशुप्रजनन याविषयी जी माहिती आपल्या लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये सांगण्यात आलेली होती ती खरोखर महत्त्वपूर्ण अशी होती असं यांनी पत्रात लिहून पाठवलं. पत्र पाठवलं त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद श्रोते हो. आता ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं आणि आम्हा दोघांच्या पण आवडीचं हे छानसं गीत.

0: वैशाली ताई ह्या छानशा गीतामध्ये मी कसा मग्न झालो होतो. सुंदरसं गीत हे तुमच्या चॉईसचं होतं, पण आवड मात्र तुमची खूपच छान
1: आहे. कसं आहे म्हणजे हे तर गाणं माझ्याही आवडीचं होतं आणि अनेक श्रोत्यांच्या देखील आवडीचं
0: होतं.
1: श्रोत्यांनी इतके भरभरून आपल्याला पत्र पाठवले आहेत, त्यामुळे आपल्याला देखील उत्साह येत आहे, नाही का?
0: अगदी अगदी. तर हे पत्र आहे मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालन्याचे. हे श्रोते आहेत श्री सुधाकर जाधव, श्री प्रशांत जाधव, चिरंजीव प्रणव देशमुख, चिरंजीव संचित देशमुख, सौ जगुताई जाधव, सौ स्वातीताई देशमुख, सौ वर्षाताई देशमुख, सौ पूजाताई देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, कुमारी ऋतुजाताई देशमुख आणि समस्त जाधव आणि देशमुख परिवार. श्रोते, हे श्रोते आहेत मुक्काम साळेगाव तालुका जिल्हा परभणीचे गोपाळ भाऊ नहातकर, विश्वेश नहातकर, पूजाताई नहातकर, किशोरी नहातकर आणि समस्त नहातकर परिवार मुक्काम साळेगाव तालुका जिल्हा परभणीचे.
1: हे नंतरचे आपले श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर येथील दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज साध्वी, परभणीहून गणेश हादगावकर आणि समस्त मित्रमंडळ.
0: तर हे पत्र आहे भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे, राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचं हे छानसं पत्र आहे.
1: आणि हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळ धरण तालुका मालेगाव येथन दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका गजानन आणि समस्त घायाळ परिवार.
0: अच्छा, सुंदर खेळ राजमाता नगर बुलढाणा महाराष्ट्राचं हे छानसं पत्र आहे. नरेंद्र नरवाडे, ज्योतिताई नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार आणि समस्त मित्र परिवार.
1: राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर येथनं प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण मध्यवाड, संकेत सैनात निखिल, निशांत मध्यवाड, मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूरहून भागवत मोठेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोठेगावकर.
0: वरुड जवळ का महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज वानखेडे आणि मित्र परिवार.
1: मौजे गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आणकर.
0: डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड, राष्ट्रपाल गजभिये, तन्मय बेबी, अनिष्का, राधिका गजभिये आणि समस्त गजभिये परिवार.
1: आणि हे पुढचे श्रोते आहेत पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम.

0: सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त मित्र मंडळ.
1: बीडचे श्रोते आहेत प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि समस्त मित्र मंडळ आणि परिवार.
0: आणि हे श्रोते आहेत भाटपारा दत्तरिंगी येथनं द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर कुमार वर्मा, दीपक कुमार वर्मा, झावेंद्र कुमार वर्मा.
1: तालुका माजलगाव जिल्हा बीडचे हे श्रोते आहेत नारायण चिरके, सौचंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि मित्र परिवार.
0: आणि या सगळ्या श्रोत्यांनी पत्रात असा अभिप्राय लिहून पाठवलेला आहे की यांना हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही फोनिंग कार्यक्रम जे की श्रोत्यांच्या आग्रहास्तव एक तासाचे करण्यात आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक श्रोत्याला या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे असे यांनी पत्रात लिहून पाठवलेलं आहे. आणि तसंच श्रोत्यांना एक विनंती आहे की प्रत्येकाने निदान 2 महिन्याच्या अंतराने तरी फोन करावा म्हणजे इतर श्रोत्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल. श्रोते हो, पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऐका तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं मस्त असं गीत.

0: बघा, आता आज आपल्याला कार्यक्रमात खूप मोठे पत्र आलेले होते आणि आता आपण पत्र वाचता वाचता शेवटच्या गाण्याकडे आपण वळलेलो आहोत आणि शेवटच्या गीताची आवड कळविणारे आपले हे श्रोते आहेत. तालुका हदगाव, जिल्हा नांदेडहून शंकर गिरबिडे, सुमन गिरबिडे, दिलीप गिरबिडे आणि कविता गिरबिडे.
1: राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीचे श्रोते आहेत. भगवान कुरे, मारुती कुरे, पुरभाजी कुरे, गोरखनाथ कुरे, आदिनाथ कुरे आणि समस्त कुरे परिवार.
0: जिल्हा बडवणी मध्य प्रदेश येतनं संतोष पाटील, लाडकी संजू, भाग्यश्री, नेहा बरखा, सावनी पार्थ, हर्ष पाटील. तसंच मुक्काम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर येतनं प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, तुकाराम आलापुरे, रुपाली आलापुरे, जयश्री आणि श्रीकांत आलापुरे.
1: सुंदरखेड राजमातानगर इथून

0: ज्ञानाचे हे श्रोते आहेत नरेंद्र नरवाडे, ज्योतिताई नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार आणि समस्त मित्र परिवार.
1: हे पत्र पाठवणारे आपले पुढचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील अमित नारायण लोंढे, विजय लोंढे, अर्चना, स्वाती, मीनाक्षी, चार्वी, रितेश, ज्ञानदा, रणवीर, रेशमा, राज आणि नीरज.
0: अच्छा, तिरुपती नगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन हे छानसं पत्र पाठवतात.
1: येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेडहून शंकरलाल जयस्वाल, रामलाल, गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी, ज्योती. बागलपार्टी तालुका वसमत इथनं चंदनलाल जयस्वाल, विजयालक्ष्मी आणि श्रेया.
0: अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, ए डी कांबळे. मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचं हे छानसं पत्र आहेत. सोबत आहेत प्रशिक, मेघनाथ, तुषार, एकता, उत्कर्ष कांबळे, अरुण येडगुळकर. हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचं हे छानसं पत्र आहे.
1: आणि हे पुढचे श्रोते आहेत ढाणकी तालुका उमरखेड येथील श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओंकार डांगे, अंजली डांगे. तसंच गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड येथील गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि मित्र परिवार.
0: गुंजाळा तालुका जिल्हा बीडचं हे छानसं पत्र आहे. नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश, निर्मला, भगवान आणि समस्त मित्र परिवार.
1: राहणार बोररांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, सर्जूदादा जाधव, वर्षाताई, रघुनाथ महाराज देशपांडे, छगनराव आनंदे, ज्ञानोबा माऊली उगले, भानुदास मामा खंडागळे, पुंजा रामजी सराटे, भानुदास महाराज अटकळ, गणेश, सुंदरबाप्पा जाधव. राहणार जवळा झुटा तालुका पाथरी जिल्हा परभणीहून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती, संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, राज, रणवीर, किशोर शिंदे आणि उत्तमराव दादा खरात.
0: अच्छा, तर हे पत्र आहे बीडचं. रणजित कुमार, नामदेवराव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात आणि सदाशिव थोरात जिल्हा बीडचं हे छानसं पत्र पाठवतात.
1: आणि हे शेवटचं पत्र माझ्या हातामध्ये आहे. वाघाडी येतनं बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत आणि प्रेरणा.
0: राहणार अजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचं हे पत्र आहे. राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजीत, बुद्धभूषण कांबळे, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव, प्रणाली, प्रणिता आणि समस्त ठाकरे परिवार हे छानसं पत्र पाठवतात. आणि हे सांगतायत की आपलं प्रसारण एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवरून सुद्धा आम्ही ऐकत असतोत आणि आपले कार्यक्रम मला खूप खूप आवडतात. अर्थातच हे कार्यक्रम दर्जेदार आणि मनोरंजक आणि माहितीपूर्ण असतात असं हे या पत्राद्वारे आपल्याला कळवत आहेत.
1: चला तर मग श्रोते हो, खूप खूप धन्यवाद. एवढी सगळी पत्र तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. आता ऐका कार्यक्रमातलं शेवटचं झक्कास असं गीत.
0: कसं गीत?
1: झक्कास.

0: तर रसिक श्रोते, या झकास गीतानंतर आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ आलेली आहे.
1: अगदीच. चला तर मग श्रोते हो, या गीताबरोबरच कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर
0: आणि मी आपला मित्र संजय थोरात,
1: आम्ही दोघेही आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या आवड बळीराजाची या कार्यक्रमामध्ये, असेच तुमचे पत्र आणि झकास गाणी घेऊन.

0: कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: चला भेटूया पुन्हा.
2: नमस्कार.
1: शेतशिवारामचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
3: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
4: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
6: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेत शिवारी या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेत शिवारी या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
7: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक.

तर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz वर, तसंच FM बँड 102 MHz वर। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत। तत्पूर्वी

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
2: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं ते म्हणाले. समाजाचा पाठिंबा, योग आणि ध्यानसाधना या गोष्टी व्यसनांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला आंतरिक बळ देतात असं सांगून प्रत्येक युवकानं नशामुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. नशामुक्त भारताचा हा संकल्प असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाहीही प्रधानमंत्र्यांनी दिली.
3: आज लिया गया ये संकल्प आने वाले 100 सप्ताह तक लगातार ऐसे ही आगे बढ़ेगा. हर रविवार कला, संस्कृति, स्पोर्ट्स, मेडिटेशन, अध्यात्म और सेवा से जुड़ी गतिविधियां होगी. नशा मुक्ति का संदेश नए लोगों तक पहुंचेगा. आने वाले 100 रविवार नशा मुक्त भारत की दिशा में 100 मजबूत कदम होंगे. 100 मजबूत स्टेप.
2: या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 1 कोटी युवक सहभागी झाले होते. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि युवा पिढीचं नेतृत्व यामुळेच नशामुक्त भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं. फरीदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादनात दिवसाला 1,88,000 बॅरल्स इतकी वाढ करण्याचा निर्णय ओपेक प्लस या पेट्रोलियम उत्पादक देशांच्या संघटनेनं घेतला आहे. जागतिक तेल बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान या ओपेक प्लस या 7 सदस्य देशांची आज दृकश्राव्य माध्यमात बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय जारी करण्यात आला. तेलाच्या जागतिक बाजारात स्थैर्य राखणं तसंच तेल उत्पादक देशांना यापूर्वीच्या अतिरिक्त उत्पादनाची भरपाई करण्याची संधी देणं हे यामागचं उद्दिष्ट असल्याचं यात म्हटलं आहे. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये 3 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहारमधल्या बांकीपूर, गुजरातमधल्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशातल्या दातिया या मतदारसंघांसाठी 30 जुलैला मतदान झालं होतं. मतमोजणीला उद्या सकाळी 8:30 वाजता सुरुवात होणार असून सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल. आफ्रिकेतल्या कांगोमधला इबोला या आजाराचा प्रादुर्भाव अद्याप नियंत्रणात आला नसून शेजारी देशांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कांगोमधल्या या आजाराचा आतापर्यंतचा

हा सर्वात मोठा उद्रेक असून गेल्या आठवड्यात गुरुवारपर्यंत 3,605 रुग्णांची नोंद झाली तर या आजारामुळे आतापर्यंत 1,587 जण मृत्यूमुखी पडले आहेत. आजाराचा मृत्यू दर 44% असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक असुरक्षितता, विस्थापन आणि स्थलांतर यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडचणी येत असून आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचं WHO नं म्हटलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात उद्यापासून क्लोजिंग ऑक्शन सेशनद्वारे अंतिम किंमत निश्चित करण्याची एक नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे रोखे बाजारात पात्र असलेल्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारच्या स्टॉकच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत बदल होईल. किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारणं आणि भारतीय बाजारांना जागतिक पद्धतींशी जुळवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या तन्वी शर्मा हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16 असा सरळ गेम्समध्ये पराभव करून आपल्या कारकिर्दीतलं पहिलं BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावलं. तैपेई ओपनची सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला. 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकल्यानंतर ते जिंकणारी तन्वी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. ग्लासगो इथल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 समारोप समारंभात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा ध्वज आणि यजमानपदाची बॅटन अहमदाबादकडे अधिकृतपणे सोपवली जाईल. या प्रतिकात्मक सोहळ्यानंतर 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्याच्या दिशेनं अहमदाबादचं मार्गक्रमण होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 1930 कॅनडाच्या हॅमिल्टन इथं पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हवामान विभागानं उद्या अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. ओदिशा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळम, माहे, कोकण, गोवा, तमिळनाडू, पुदुचेरी, करैकल आणि अंदमान निकोबार बेटांवरही अशीच स्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगण, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमधला पावसाचा जोर आज ओसरला. राज्यभरात काल पावसाशी संबंधित घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 5,500 जास्त नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागातल्या आणि नदीकाठच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी उद्यापर्यंत केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप बेटांजवळच्या खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशा ग्रामोत्सव या भारतातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण क्रीडा महोत्सवातली क्लस्टर स्तरावरची स्पर्धा नाशिकच्या कैलासवासी माननीय साहेब मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या व्हॉलीबॉल आणि महिलांच्या थ्रोबॉलच्या मिळून 36 संघांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्ह्यातल्या 360 जास्त खेळाडूंनी आपल्या गावांचं प्रतिनिधित्व केलं. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत थ्रोबॉल वॉरियर्स संघानं विजेतेपद पटकावलं. भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार स्वातंत्र्यसेनानी पिंगळी वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. पिंगळी वेंकय्या हे थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. भारताच्या राष्ट्रध्वजाद्वारे त्यांनी स्वतःची एक अमीट छाप सोडली आहे असं उपराष्ट्रपती आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. तिरंगा हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणादायी प्रतीक आहे. पिंगळी वेंकय्या यांचं तिरंग्याच्या निर्मितीतलं योगदान अमूल्य आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले. शत्रूनं दिलेली प्रत्येक धमकी इराण गांभीर्यानं घेतो आणि लष्कराचं सामर्थ्य आणि संरक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने त्याकडे बघतो असं प्रतिपादन इराणचे प्रभारी संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल सय्यद मजीन इब्न अल रेझा यांनी केलं आहे. इराणसह पश्चिम आशियातल्या इतर देशांनी अमेरिके

0: इस्रायलला हल्ले थांबवायची आणि चर्चा पुढे न्यायची विनंती केल्यामुळे इराणवरचा नियोजित हल्ला पुढे ढकलल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. इराणच्या सरकारी माध्यमानं मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. इंडोनेशियातल्या मदुरा बेटांजवळ 271 जणांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. 225 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 60% वाढ होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक पतधोरण बैठकीच्या आधी काल प्रसिद्ध झालेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारतासाठी देशातले युवा तंदुरुस्त आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादन वाढवण्याचा ओपेक प्लसचा निर्णय. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं विजेतेपद. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 8:15 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील पोवाडा. गायला आहे शाहीर विठ्ठल उमप यांनी. पोवाडा लिहिला आहे राम उगवकर यांनी.

वासुदेव खडपून गेला आणि मग पुणे आणि साताऱ्याच्या मुक्कामी जाऊन रामोश्यांची टोळी जमविली वासुदेवानं.

0: डॅनियल साहेब.
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आताच आपण ऐकला पोवाडा, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावरचा. गायला होता शाहीर विठ्ठल उमप यांनी. पोवाडा लिहिला आहे राम उगवकर यांनी. रात्रीचे 8:30 वाजतायत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया सेतू सिंग यांची काही गाणी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे लोकेश गंधर्व यांनी. हार्मोनियम साथ वरद सोहनी यांनी. गिटारवर साथ केली आहे बाळकृष्ण कामत यांनी. कीबोर्ड कृष्णा घोष. व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा. आणि सारंगीवर साथ आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांची. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करत आहेत राजेश शेजवळे. सुरुवातीला ऐकूया मीराबाई यांचं एक भजन आली रे मैने नैना बाण पडी.

आता ऐकूया सेतुस्वी यांच्याच आवाजातील पुढचा पुढचे गीत. हा आहे अभंग संत कबीर यांनी लिहिलेला, मन लगो मेरे यार फकीरी में.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया हे भजन. लिहिलं आहे मीराबाई यांनी. कोई कहियो रे प्रभु आवण की. गायलं आहे सेतू सिंग यांनी. तबल्यावर साथ आहे लोकेश गंधर्व यांची. हार्मोनियम साथ वरद सोहोनी. गिटारवर साथ केली आहे बाळकृष्ण कामत यांनी. कीबोर्ड संगत कृष्णा घोष. व्हायोलिन संगत आहे पंडित कैलाश पात्रा यांची. आणि सारंगीवर साथ आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांची.

हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपाको का अखिल भारतीय कार्यक्रम, 10 अखिल भारतीय संगीत